नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. 103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 9 ज्येष्ठ, शके 1948, अर्थात 30 मे 2026. सकाळचे 5:57 होत आहेत. आमच्या प्रसारण सेवेला आता सुरुवात करत आहोत मंगलवाद्यानं.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांचं सनई वादन आपण ऐकलं. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतात. आता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: सुनिश्चित करने के लिए ये पोर्टल शुरू किया जा रहा है। इससे मूल्यांकन का सर्वोच्च मानदंड स्थापित होगा। और खेलों में आईपीएल क्रिकेट में न्यू चंडीगढ़ में खेले गए दूसरे क्वालिफायर मुकाबले में गुजरात टाइटंस ने राजस्थान रॉयल्स को 7 विकेट से हराकर फाइनल में प्रवेश कर लिया है। फाइनल में गुजरात टाइटंस का मुकाबला कल अहमदाबाद में मौजूदा चैंपियन रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु से होगा। मैच शाम 7:30 बजे से खेला जाएगा। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: एकशे तीन अंश 1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे। सकाळचे 6:05 झाली आहेत। श्रोते आता प्रसारित करत आहोत चिंतन हे सदर। याचं लेखन केलंय विद्यागौरी ठुसे यांनी।
2: श्रीराम समर्थ। नमस्कार श्रोते हो, आज अखेर आपण महाराष्ट्राच्या पावनभूमीत जन्माला आलेल्या आणि महाराष्ट्राची कीर्ती आपल्या संतत्वामुळं वर्धिष्णू करणाऱ्या महान श्री संतांच्या काही पदरचना आणि संक्षिप्त चरित्र याचं चिंतन त्यांच्याच कृपेनं केलं आणि आता आपण अल्पविरामाच्या टप्प्यावर आलो आहोत। आज आणि उद्याच्या चिंतन प्रवाहात आपण संत श्री वेणास्वामी यांचं संक्षिप्त चरित्र आणि पदरचना पाहणार आहोत। श्री समर्थ शिष्य परंपरेतली श्री भीमस्वामी यांनी लिहिलेल्या समर्थ चरित्रात श्री समर्थांच्या शिष्यांविषयी वर्णन करताना श्री वेणास्वामींविषयी ओवी येते। वेणूबाई ऐसी भक्ती कोठे नाही, अद्भुतची पाही प्रेमाजीचा। अर्थात वेणाबाईंसारखी भक्ती खूप दुर्मिळ असून भगवंतावरचा त्यांचा अनुराग अत्यंत अद्भुत आहे। श्री वेणास्वामी या श्री समर्थ रामदास स्वामी महाराजांच्या शिष्य वर्गापैकी एक प्रमुख शिष्या आहेत। कोल्हापूर अर्थात करवीर नगरीतील देशपांडे नामक घराण्यात त्यांचा जन्म झाला। बालवयापासूनच त्या शांत व विरक्त स्वभावाच्या होत्या। त्या काळच्या रिवाजानुसार 10 वर्ष वयाच्या आतच त्यांचा विवाह होऊन दुर्दैवानी त्यांना वैधव्यही लवकरच प्राप्त झालं, परंतु सुदैवानी त्यांच्या सासरचे कुलपुरोहित यांनी त्यांना एकनाथी भागवतासारखा भक्तिज्ञानानी ओथंबलेला ग्रंथ वाचायला दिला। त्या सद्ग्रंथाच्या सावलीत चिंतन मननात वेणाबाई रंगून जात असत। पुढे एके दिवशी नित्याप्रमाणे ग्रंथ वाचन सुरू असतानाच त्यांच्या अंगणात श्री समर्थ रामदास स्वामींची स्वारी भिक्षेसाठी प्रकट झाली। काही कारणांनी समर्थांनी मागितलेली दुधाची भिक्षा त्या दिवशी त्यांच्या कुटुंबाला देता आली नाही, पण सुदैवानी पुन्हा एकदा समर्थ भिक्षेसाठी आल्यावर एवढी लहान वयातली मुलगी एवढा कोणता जाडजूड ग्रंथ मन लावून वाचतीये असा प्रश्न त्यांना पडला। त्यावेळी वेणाबाई एकनाथी भागवत वाचतायत हे कळाल्यावर यातील काही तुझसी समजून आले काय असा प्रश्न श्री समर्थांनी वेणाबाईंना विचारला। त्यावर इतके दिवस आपल्याला ग्रंथ वाचूनही ज्या प्रश्नांची उत्तरं मिळत नव्हती तेच प्रश्न या महान सत्पुरुषाला विचारण्याची ही उत्तम संधी आहे असं वाटून लहानग्या वेणूनी प्रत्यक्ष श्री समर्थांना एका पाठोपाठ एक असे 25 प्रश्न अभंगात विणून विचारले। ते कसे हे आपण पाहूया। नमो वागेश्वरी शारदा सुंदरी, श्रोता प्रश्न करी वक्तयासी। वक्तयाशी पुसे जीव हा कवण, शिवाचे लक्षण सांगा स्वामी। बोली जे अनात्मा तो कवण, कवण प्रपंच कोणे केला संच। मागुता विसंच कोण करी, कोण ते अविद्या सांगी जे जी विद्या। कैसे आहे आद्याचे स्वरूप, स्वरूप ते माया कैशी मूळ माया। ईस चाळावया कोण आहे, आहे कैसे शून्य कैसे ते चैतन्य। समाधान अन्य ते कवण, कवण जन्मला कोण। मृत्यू आला बद्ध मुक्त झाला तो कवण। कवण जाणता कोणाची हे सत्ता, मोक्ष हा तत्वता कोण सांगा। सांगा ब्रह्म खुण सगुण

0: गुण 25 प्रश्न ऐसे केले. सज्जन हो, 10-11 वर्षाच्या मुलीनी ज्या कौशल्यानी आणि शीघ्र कवित्वाला शोभल असं भलाभल्यांनाही पडणार नाहीत असे 25 प्रश्न ज्या खुबीनी आणि विनयानी विचारले त्यावर श्री समर्थ रामदासांसारखा शक्ती बुद्धी आणि युक्तीचा सागर असणारा महात्मा अतिशय संतोष पावेल यात नवलते काय. वेणू विचारते, स्वामी जीव कोणाला म्हणतात, तो शिव म्हणजे काय, त्याचं लक्षण काय, आत्मा परमात्मा म्हणजे काय, विद्या अविद्या याचं स्वरूप काय, मूळ मायेचं स्वरूप काय, बद्ध कुणाला म्हणतात, मुक्त कोण, मोक्षाचं तत्व काय, असे प्रश्न एका पाठोपाठ जे विचारले त्यावर श्री समर्थांनी सुद्धा 25 अभंग तात्काळ रचून या जिज्ञासू प्रल्हादासम भक्ताला कळतील अशी उत्तर दिली. यानंतर श्री समर्थ रामदास स्वामींनी वीणाबाईंना श्री रामसेवेच्या कार्यात सामावून घेतलं आणि वीणाबाईंची आध्यात्मिक प्रगती पुढे कळसाला पोचली. जय जय रामकृष्ण हरी.
1: श्रोते हो, चिंतन आत्ताचं पण ऐकलं आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. लेखन केलं होतं विद्यागौरी ठुसे यांनी. आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 103.1 मेगाहर्ट्झवर. सकाळचे 6:10 झाली आहेत. आपली प्रसन्न पहाट भक्तिमय करूया. ऐकूया भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदना. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत रामाष्टकम, स्वर आहे वैभवी शेटे यांचा.

भक्ती संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं रामाष्टकम. स्वर होता वैभवी शेटे यांचा. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत आशा भोसले यांच्या आवाजातील गदी माडगुळकर यांची भूपाळी. संगीत दिले वसंत पवार यांनी.

प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत संत तुकाराम महाराज यांचा अभंग, लता मंगेशकर यांच्या आवाजात. संगीत दिले श्रीनिवास खळे यांनी.

प्रभात वंदना या भक्ती संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत अनुराधा मराठे यांच्या आवाजातील समर्थ रामदास स्वामी महाराज यांची रचना, संगीत दिले सुधीर मोघे यांनी.

भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदना आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत संत मीराबाई यांची हिंदी भक्ती रचना ज्योतिका रॉय यांच्या आवाजात.

या देशभक्तीपर रचनेबरोबरच प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 103.1 मेगाहर्ट्झवर. श्रोतेहो आता प्रसारित करत आहोत शेतीविषयक माहितीपर सदर कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी याविषयी कोरेगाव येथील सहाय्यक कृषी अधिकारी हिमगौरी डेरे बर्गे यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: मॅडम नमस्कार.
3: नमस्ते
2: मॅडम. कालच्या भागामध्ये आपण बघितलं की शून्य मशागत तंत्रज्ञानामुळे आपल्या उत्पादन खर्चात कशा पद्धतीनं बचत होऊ शकते. आता फळबाग लागवडीमध्ये काही वेगळं असं तंत्रज्ञान आहे का की ज्याच्यामुळे आपल्याला हे फळबागेतल्या पिकांचं उत्पादन हे जास्त मिळू शकतं?
3: अगदीच आहे. आपण फळबाग लागवडीसाठी अलीकडे CRA हे तंत्रज्ञान म्हणजेच काय क्लायमेट रेझिलियंट ऍग्रीकल्चर म्हणजे हवामान बदलास तोंड देणारी शेतीची पद्धत याच्या बेस

0: परत ही फळबाग पद्धत नवीन अशी आलेली आहे.
1: बरोबर.
0: यामध्ये काय होतंय, बदलत्या हवामानाचा परिणाम कमी करून फळबागा या टिकाऊ, उत्पादनक्षम आणि कमी खर्चिक करण्यावरच आपण भर देतोय. थोडक्यात म्हणजे काय, सीआरए फळबाग लागवड म्हणजे झाडाच्या मुळाच्या परिघात सिंचन देण्याचं तंत्र, अगदी सोप्या आणि साध्या भाषेमध्ये. आता याची काहीतरी मुख्य उद्दिष्ट आहेत, म्हणजे कशासाठी हे आपण केलं पाहिजे. पहिली म्हणजे दुष्काळ, अतिवृष्टी, त्याचबरोबर गारपीट आहे किंवा उष्णता आहे यांचा परिणाम तुम्ही फळबागांवर कमी करायचा आहे.
1: बरोबर.
0: दुसरी गोष्ट, पाण्याचं बचत करायची आहे. तिसरी गोष्ट, जमिनीची सुपीकता आहे ती तुम्हाला टिकवून ठेवायची आहे. उत्पादन आणि गुणवत्तेमध्ये तुम्हाला वाढ करायची आहे आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न हे तुम्हाला पूर्ण हंगामामध्ये स्थिर ठेवायचं आहे. यासाठी हे सीआरए तंत्रज्ञान खूप महत्वाचा रोल आहे, तो त्याचा निभावत आहे. आता थोडक्यात काय की फळबागेमध्ये वापरली जाणारी सीआरएची तंत्र कोणती आहेत, तर अगदी ठिबक सिंचन आपण म्हणतो, म्हणजे काय प्रत्येक झाडाला आवश्यक तेवढंच पाणी. बरोबर. पाण्याची 40-60% बचत होतीये. खत व्यवस्थापन सोपं होतंय. याचबरोबर मल्चिंग आहे. झाडाभोवती प्लास्टिक किंवा सेंद्रिय आच्छादन आहे. जमिनीत ओलावा टिकतो. तण कमी उगवतात. हाय डेन्सिटी प्लांटिंग आहे, म्हणजे ज्याला आपण सघन लागवड असं म्हणतो, म्हणजे कमी जागेत जास्तीत जास्त झाडं इथं घेतली जातात. उत्पादनात वाढ होतं. यांत्रिकीकरण करणं सोपं आहे. पावसाचं पाण्याचं साठवण आपण शेततळे उन्हा रेन वॉटर हार्वेस्टिंग, उन्हाळ्यात सिंचनाचा उपयोग, मूलस्थानी जलसंधारण आहे. तर हे अशा प्रकारे आहे. तुम्ही कोणत्या फळपिकांसाठी सीआरए तंत्रज्ञान वापरू शकता, तर ते डाळिंब, आंबा, पेरू, सीताफळ, मोसंबी आहे, लिंबूवर्गीय फळ आहे, या सर्व पिकांसाठी तुम्ही हे सीआरए फळबाग लागवडीचं तंत्रज्ञान हे वापरू शकता. याचे फायदे म्हणजे कमी पाण्यात तुम्हाला जास्त उत्पादन घेता येतं. हवामान बदलाचं कमी परिणाम आपण त्या फळपिकांना होणार आहे. याचं खर्चावर तुमच्या नियंत्रण होणार आहे. दर्जेदार फळांचं उत्पादन होणार आहे. दीर्घकालीन टिकाऊ शेती ही तुमची राहणार आहे. बरोबर. आता सीआरए फळबाग या तंत्रज्ञानाच्या अंतर्गत लागवड करताना तुम्हाला लागणार काय साहित्य आहे, तर ते पाईपचे तुकडे 3-4 इंच व्यासाचे, साधारणतः 3 फुटांचे असे 4 पाईपचे तुकडे लागणार आहेत. रेती, वाळू लागणार आहे. चांगलं कुजलेलं शेणखत आणि किंवा गांडूळ खत हे लागणार आहे. आता हे काय करायचंय, ज्या ठिकाणी तुम्हाला लागवड करायची तिथं 2x2x2 फुटांचे खड्डे तुम्हाला घ्यायचे आहेत. पीव्हीसी पाईप खड्ड्याच्या 4 कोपऱ्यात तुम्हाला ते सरळ उभे राहतील असे रोवून घ्यायचे आणि मध्यभागी तुमचं ते फळपीक येणार आहे. आता ते पाईप मध्ये तुम्हाला काय करायचंय, माती, शेणखत, रासायनिक खतांच्या मिश्रणाने तो खड्डा आहे तो तुम्हाला 1.5 फुटांपर्यंत भरून घ्यायचा आहे. 1.5 फूट खड्डा तुमचा भरल्यानंतर कलम आणि रोपांची लागवड करून उर्वरित 1/2 फुटाचा खड्डा जो राहिलेला आहे तो तुम्हाला मातीनं भरून घ्यायचा आहे. आणि ज्या 4 पाईप सुरुवातीला आपण 1/2 फूट गांडूळ खत, शेणखत आणि त्यानंतर 1.5 फूट चाळलेल्या बारीक वाळूने किंवा जाडी भरडी वाळू भरली तरी चालेल, त्यांना त्या फक्त पाईप भरून घ्यायच्यात वेगळ्या. म्हणजे खड्डा वेगळा भरणार आहे आपण आणि 4 कोपऱ्यातल्या पाईप वेगळ्या भरणार आहेत. आणि यानंतर हळूहळूपणे पीव्हीसी पाईप उचलून घ्यायचेत. पाईप उचलल्यानंतर 2 फूट खोलीचे सलग वाळूचे कॉलम तयार होतील तुमचे. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, रोपा आणि कलमांना तुम्हाला सिंचन द्यायला अतिशय उपयुक्त होणार आहे. तर हे अशा प्रकारे सांगितल्याप्रमाणे तुम्ही सीआरए फळबाग लागवडीचं तंत्रज्ञान स्वतः आपल्या शेतामध्ये तुम्ही नक्कीच याचा प्रयत्न करून पाहायला पाहिजे. आता जो हवामान बदल होतोय सध्या आपण बघतोय, त्यासाठी हे अतिशय उपयुक्त असं सीआरए तंत्रज्ञान आहे.
1: नक्कीच. धन्यवाद मॅडम.
0: धन्यवाद.
2: शेतकरी बंधूंनो, कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी याविषयी कोरेगाव येथील सहाय्यक कृषी अधिकारी हिमगौरी डेरे बर्गे यांनी केलेलं मार्गदर्शन.
3: कृषी विषयक माहितीपर सदर आताच आपण ऐकलं कृषीवाणी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

103.1 MHz आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. आता जाणून घेणार आहोत आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा.

परेशनंतर सकाळी 6:50 परिसर या सदरात आपण ऐकणार आहोत किरकसाल तालुका मांडची जैवविविधता पुनर्निर्माण याविषयीची माहिती. लेखन केलंय चिन्मय सावंत यांनी. 6:55 दिनविशेष. संकलन केलंय सचिन प्रभुणे यांनी. 7:00 आजचा सुविचार. सकाळी 7:50 सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. मराठी चित्रपट संगीत सकाळी 8:40. सकाळी 9:00 हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. सुगम संगीत पुन्हा एकदा सकाळी 9:30 आपण ऐकणार आहोत. सकाळी 10:30 लोकगीतांचा कार्यक्रम. नाट्यपदांचा आनंद घेणार आहोत नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात सकाळी 11:00. 11:30 कार्यक्रम एकही कलाकार. दुपारी 12:00 वनिता मंडळ आणि त्यानंतर सायंकाळी 5:30 विविध भारती प्रसारण सेवेचे विविधरंगी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

संध्याकाळी 5:30 युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 6:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकणार आहात. संध्याकाळी 7:30 शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम किसानवाणी. यामध्ये सुरुवातीला आजचा सुविचार, त्यानंतर आत्मनिर्भर शेतकरी अंतर्गत स्नेहा वारागडे, मुक्काम पवारवाडी, पोस्ट सायगाव, जिल्हा सातारा यांची शेतीतील महिलांचा यशस्वी सहभाग याविषयी श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात. त्यानंतर कृषीवाणी या सदरात हिमगौरी डेरे सहाय्यक कृषी अधिकारी कोरेगाव यांचे बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी याविषयीचं मार्गदर्शन. रात्री 8:00 विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. याबरोबरच प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील. तर श्रोतेहो, ही होती रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची.

0: FM बँड 103.1 मेगाहर्ट्ज वर आपण ट्यून केलेत आकाशवाणीचं सातारा केंद्र.
1: आदेशवर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
2: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपतीवाडी, भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
3: येवा, मोहित्यांचो फिश पॉइंट आपलोच असा. सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली, चव मात्र सर कोकणी बांधलेली.
4: ऍट मोहितेस फिश पॉइंट, विलासपूर, सातारा.
3: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचं मजो.
4: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90 21 28 45 70.
5: मावशी, मला असं कॉलेज हवंय जिथे माझं करिअरही घडेल आणि आत्मविश्वासही वाढेल.
6: मग तुझ्यासाठी अगदी योग्य ठिकाण म्हणजे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, सातारा.
5: खरंच?
6: अगं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सह आधुनिक शिक्षण, स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनलने परिपूर्ण डिजिटल क्लासरूम्स आणि BCA, BCom, IT सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम.
5: आणि पारंपरिक कोर्सेस?
6: BA, BCom, BCom IT, MA, MCom, MCom IT हे तर आहेच. शिवाय रयत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासह विविध प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेसही आणि स्पोर्ट्स मध्ये आंतरराष्ट्रीय कामगिरी, शिवाय कल्चरल मध्ये सुद्धा देश पातळीवर अव्वल.
7: मुलींसाठी सुरक्षित वातावरण आणि आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा, रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, ओवाई नाका, सातारा. संपर्क 98 90 55 94 64.
8: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त.

0: अभ्यासक्रम, MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट,
1: उपलब्ध ब्रांचेस, डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
0: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
1: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
2: साताऱ्यात घर स्वप्न बद्दल 99 Avenue,
3: 1 BHK 17.25 lakh, 2 BHK 24.20 lakh, सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
2: 99 Avenue, विकास नगर, सातारा. 97-97-92-99-99, 97-97-92-99-99.
1: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स, आता 2 शाखांमधून.
4: 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा, जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग.
5: बागडे बंधू सराव, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन 91-68-227-325.
4: बागडे बंधू सराव, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे.
6: 103.1 MHz वर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:50 झालीत. आता परिसर या सदरात ऐकणार आहोत किरकसाल तालुका मांडची जैवविविधता पुनर्निर्माण याविषयीची माहिती. लेखन चिन्मय सावंत यांचं.
7: नमस्कार श्रोते, मानदेश हा प्रदेश केवळ भौगोलिकदृष्ट्या वेगळा नाही तर इथली प्राचीन संस्कृती आणि निसर्ग यांचा एक अद्भुत संगम येथे पाहायला मिळतो. या रखरखीत आणि कोरड्या प्रदेशात वन्यजीव आणि मानवी जीवन हे एकमेकांपासून वेगळे नसून ते एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. या सहजीवनाचे आणि निसर्गाच्या गुंतागुंतीचे साखळीचे एक अत्यंत उत्तम आणि जिवंत उदाहरण म्हणजे बट्टेरी तरस आणि स्थानिक संस्कृती यांच्यातील अतूट नाते. मान तालुक्यातील जांभुळणी येथील श्री भोजलिंग मंदिर हे संपूर्ण परिसराचे आणि धनगर समाजाचे एक अत्यंत महत्वाचे श्रद्धास्थान आहे. हा उंच डोंगर आणि आजूबाजूचा खडकाळ परिसर केवळ भाविकांसाठीच पवित्र नाही तर तो पट्टेरी तरसांचा एक अतिशय सुरक्षित आणि नैसर्गिक अधिवास आहे. वर्षानुवर्ष हे लाजाळू तरस याच डोंगर रांगामधील गुहांमध्ये वास्तव्यास आहेत. या मंदिराच्या ठिकाणी दरवर्षी मोठ्या यात्रा भरतात. अनेक धार्मिक उत्सव अत्यंत उत्साहात साजरे केले जातात. या यात्रांच्या आणि उत्सवांच्या काळात हजारो भाविक दर्शनासाठी आणि नवस फेडण्यासाठी या डोंगरावर गर्दी करतात. येथील पारंपरिक प्रथेनुसार नवस फेडताना किंवा उत्सवादरम्यान मोठ्या प्रमाणावर मटण, कोंबडी आणि इतर मांसाहारी तसेच शाकाहारी अन्नपदार्थ शिजवले जातात. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अन्न शिजवल्यामुळे साहजिकच तिथे उरलेले अन्न, हाडे, प्राण्यांचे अवशेष आणि पोल्ट्रीचा कचरा प्रचंड मोठ्या प्रमाणावर निर्माण होतो. डोंगराळ भाग असल्याने ग्रामपंचायतीला किंवा प्रशासनाला हा सर्व कचरा त्वरित गोळा करून त्याची विल्हेवाट लावणे अनेकदा व्यावहारिकदृष्ट्या अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक जाते. जर हा जैविक कचरा तसाच उघड्यावर पडून राहिला तर काही तासातच त्याची भयंकर दुर्गंधी सुटून परिसरात रोगराई पसरण्याच्या आणि पाण्याचे स्रोत प्रदूषित होण्याचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. नेमका याच वेळी निसर्गाने नेमून दिलेली स्वच्छता दूत म्हणजे पट्टेरी तरस. आपली अत्यंत महत्वाची भूमिका बजावण्यासाठी ते पुढे येतात. माणसांची गर्दी ओसरल्यानंतर आणि रात्र झाल्यानंतर हे तरस आपल्या गुहांमधून हळूच बाहेर पडतात. तरस हा मुळातच मृतजीवी प्राणी आहे. अत्यंत मजबूत जबडा आणि हाडे पचवण्याची अफाट क्षमता असलेल्या या प्राण्यांसाठी हा कचरा म्हणजे एक मोठी मेजवानीच असते. हे तरस मंदिर परिसरात आणि डोंगरावर टाकलेला सर्व मांसाहारी कचरा, हाडे आणि पोल्ट्रीचे अवशेष अत्यंत वेगाने फस्त करतात. तरसांच्या या नैसर्गिक सवयीमुळे एक अत्यंत मोठा आणि गंभीर प्रश्न आपोआपच सुटतो. कोणतीही मानवी यंत्रणा, पैसा किंवा मनुष्यबळ न वापरता हा संपूर्ण परिसर एका रात्रीत पूर्णपणे स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त होतो. माणसांनी निर्माण केलेला कचरा तरसाचे पोट भरतो आणि बदल्यात तरस माणसांना रोगराईपासून वाचवतात. थोडक्यात सांगायचे तर जांभुळणी वळईच्या श्री भोजलिंग डोंगरावरील

0: हे तरस केवळ वन्यजीव नाहीत तर ते या धार्मिक स्थळाचे नैसर्गिक रक्षक आहेत. वन्यजीव आणि मानवी संस्कृतीचा हा अनोखा आणि दुर्मिळ संगम आपल्याला हे शिकवतो की निसर्गातील प्रत्येक प्राण्याची एक निश्चित आणि परोपकारी भूमिका असते. त्यामुळे या स्वच्छता दूत पट्टेरी तरसाचे रक्षण करणे हे आपले पर्यावरणीय तसेच मानदेशातील सांस्कृतिक कर्तव्य आहे.
1: परिसर या सदरात आपण ऐकलीत किरकसाल तालुका मांडची जैवविविधता पुनर्निर्माण याविषयी माहिती. लेखन होतं चिन्मय सावंत यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. 103.1 MHz आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करत आहोत दिनविशेष. संकलन केलंय सचिन प्रभुणे यांनी.
2: श्रोत्या नमस्कार. आज आहे 30 मे. अत्यंत लोकप्रिय आणि प्रतिभावान चित्रकार दीनानाथ दलाल यांचा जन्म 30 मे 1916. 1944 मध्ये त्यांनी दलाल आर्ट स्टुडिओची स्थापना करून मराठी प्रकाशन विश्वात पुस्तकांची मुखपृष्ठ अंतरंग चित्र रेखाडायला सुरुवात केली. दीनानाथ दलाल यांना साहित्याची मनापासून आवड होती. कथा, कादंबरी, कविता, चरित्र, प्रवास वर्णन, वैचारिक, विनोदी, ललित, ऐतिहासिक असे सर्व साहित्य प्रकार त्यांच्या समोर येत आणि त्यांना योग्य ते न्याय देणारे चित्र ते साकारत असत. दीनानाथ दलालांची चित्र हिंदुस्थानी मातीशी नातं सांगणारी होती. आपल्या जीवनातले रंग घेऊनच ती नटलेली होती. त्यांची रेषा अत्यंत सशक्त आणि लवचिकही होती. तिच्यात जोरकस प्रवाहीपणही होतं आणि हळूवार लयकारीची नजाकतही होती. भारतीय पारंपरिक चित्रशैलीचे संस्कार त्यांच्या चित्रात दिसत असत. युरोपियन स्पेस एजन्सीची स्थापना झाली 30 मे 1975 रोजी. गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला 30 मे 1987 रोजी. भारतातल्या संघटित कामगार चळवळीचे जनक नारायण मल्हार जोशी यांचं निधन झालं 30 मे 1955 रोजी. ना म जोशी यांनी कामगारांचे नेते म्हणून कामगारांच्या कल्याणासाठी 1911 बॉम्बे सोशल सर्व्हिस लीग ही संघटना स्थापन केली. त्यांनी आयुष्यभर कामगारांच्या कल्याणाचंच काम केलं. ना म जोशी यांनी 1911 सोशल सर्व्हिस लीग हायस्कूल या संस्थेची स्थापना केली. याच माध्यमातून शिक्षण आणि विविध प्रकारच्या सामाजिक उपक्रमांची सुरुवात या संस्थेतून केली जात होती. चित्रकार सावळाराम लक्ष्मण हळदणकर यांचं निधन झालं 30 मे 1968 रोजी. त्यांना SL हळदणकर म्हणूनही ओळखलं जातं. ते एक प्रसिद्ध भारतीय चित्रकार होते. त्यांच्या कलाकृती प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय मुंबई, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट नवी दिल्ली, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट मुंबई, जगनमोहन पॅलेस संग्रहालय म्हैसूर, मॉस्को अकादमी ऑफ आर्ट रशिया, नागपूर संग्रहालय नागपूर आणि दिल्ली आर्ट गॅलरी यासारख्या अनेक प्रमुख संग्रहालयांमध्ये आढळू शकतात. कदाचित त्यांचं सर्वात प्रसिद्ध चित्र ग्लो ऑफ होप आहे, ज्याला वुमन विथ द लॅम्प म्हणूनही ओळखलं जातं. सध्या म्हैसूर इथल्या जगनमोहन पॅलेसमध्ये ते प्रदर्शित केलं आहे. शीख संतकवी दर्शनसिंहजी महाराज यांचं निधन झालं 30 मे 1989 रोजी. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
1: दिनविशेष आपण ऐकलेत आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. संकलन केलं होतं सचिन प्रभुणे यांनी.

रंगी कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी घेऊन येणारी ही आहे आपल्या सर्वात जवळची वाहिनी सातारा आकाशवाणी 103.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

श्रोते हो, एक नजर आपल्या घड्याळाकडे। सकाळचे ठीक 7 वाजतायत। ऐकणार आहोत आजचा सुविचार।

0: आमच्या अनुभवाची जोड.
1: सातारा आकाशवाणीवर जाहिरात, जिंगल किंवा 5 मिनिटांच्या मुलाखतीच्या निर्मितीसाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 99-20-11-49-17 99-20-11-49-17.
0: मेसर्स बाय एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
2: आजचा सुविचार, प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस. आजचा सुविचार पुन्हा एकदा, प्रतिकूलतेतही अनुकूलता निर्माण करतो तोच खरा माणूस. आजचा सुविचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी.
0: 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
2: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे.

0: 17 मजली।
1: हो 17 मजली, कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड शाहू स्टेडियम सातारा। बुकिंग साठी संपर्क 90118 90118।
2: ओळख 17 मजली।
3: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं।
4: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं।
4: होऊ दे ना पूर्ण
3: आमचं बाळाचं स्वप्न।
4: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 866-91-676-72।
5: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
6: हो सगळी तयारी आधीच केली आहे मी, अनारसे ताट वाटी दिवा सगळं आणून ठेवलंय, तुमच्यासारखं नाही फक्त आठवण करायची।
5: आणि कपडे?
6: अगं बाई ते राहिलेच की हो।
5: चला आता म्हसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी जावई बापूंसाठी शूटिंग शर्टिंग रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल साडी रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ।
6: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली।
5: हा तुमच्यासारखं नाही फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो।
6: चला अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये।
7: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
8: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर,
7: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
8: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
7: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा। सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती,
8: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
7: अधिक अचूक अधिक सुरक्षित,
8: कमी वेदना जलद रिकव्हरी,
7: रोजच्या आयुष्यात लवकर परत।
8: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
7: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट।
8: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185 68006।

0: स्पॅनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
1: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
0: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
1: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
0: डिप्लोमा नंतर थेट 13वी मध्ये प्रवेश.
1: डिजिटल क्लासरूम,
0: साइट व्हिजिट,
1: ST पास,
0: हॉस्टेलची सोय.
1: संपर्क मयूर चेंबर्स, 2रा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
0: मोबाइल 9960139915,
1: 0121 62 45.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय.
2: मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
1: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
2: 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव.
3: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, BSc नर्सिंग, तसंच GNM आणि ANM चे ही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू 90 96 05 93 15 किंवा 99 75 86 70 99.
4: 10वी 12वी ते पदवी पर्यंत
5: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा,
4: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर

103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर सकाळी 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: तुमच्या घरी येऊन तुम्हाला आपुलकीनं शिकवणारी आकाशवाणी।
1: अगं अक्की, काय सांगत होतीस ग तू?
2: आता ग बाया, रामायण सांगून जाणार म्हणून रामाची सीता कोण काय ग? नाही म्हणजे तुझ्या टकुऱ्यात कांदे ठेवलेत का बटाटे?
1: तुला ग काय घेणं देणं, सांग तू आपली।
2: पाणी उकळून शांत प्यावं।
1: काय पण तुझं शानपण, म्या काय दुखणेकरी हाय का बाटीन?
2: अगं मग गार करून का पिनास? आणि ते हाय जमलं तर रातच्याला पाण्यात तुरटी फिरेव आणि सकाळच्या तेच पाणी पी।
1: तुला ग कुणी सांगितलं हे अक्के?
2: रेडोने सांगितलं मला। बर का, कस वागावं, कस राहावं, दुखण्याला लांब कस ठेवावं, समज तो शिकवतोय ना?
1: अक्के, रेडिओच्या जीवावर लई फुरफुरायला लागलीस बघ।
0: लोकशिक्षणाचं प्रभावी माध्यम आकाशवाणी। अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी।
3: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार। मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको?
4: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं। पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या।
5: ऐकूया प्रादेशिक बातम्या।

0: आकाशवाणी पुणे, सुरेखा जोशी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं 12 जणांचा मृत्यू, या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक. महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे 12 जणांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवड मधील दापोडी आणि फुगेवाडीमध्ये 9 जणांचा तर काळेपडळ आणि हडपसर परिसरात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगानं तपास करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. ते म्हणाले,
1: माझं पोलीस आयुक्तांशी बोलणं झालेलं आहे. कुठल्या ठिकाणी हे तयार झालं आहे ते देखील त्यांनी शोधून काढलेलं आहे. त्याच्या पाठीमागे कोण कोण आहे हे देखील पोलीस शोधून काढतायत. 8 लोक अटक झाल्यात, अजून काही लोक अटक होऊ शकतात. 100% पूर्ण साखळी शोधून आणि त्यांच्यावर अतिशय कडक कारवाई केली जाईल. कारण हा एक प्रकारे ही हत्याच आहे, त्यामुळे अतिशय कडक अशा प्रकारचे त्यांच्यावर कलम लावण्यात आले.
0: या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यासह 8 जणांना अटक करण्यात आली आहे. वानखेडे याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचं समजतं. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. आगामी काळात महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुंबई टेक वीक 2026 उद्घाटन केल्यानंतर आयोजित मुलाखतीत ते काल बोलत होते. मुंबईच्या महापौर रितू तावडे, प्रशासकीय अधिकारी, उद्योजक, स्टार्टअप संस्थापक, गुंतवणूकदार आणि जागतिक तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. एआयचा वेगानं विस्तार होत असताना निर्माण होणाऱ्या डीप फेक, डेटा सुरक्षा या समस्यांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की एथिकल एआय हीच राज्याच्या धोरणाची मध्यवर्ती संकल्पना आहे. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता महाविकास आघाडीचं 15 जागांवर एकमत झालं आहे. त्यानुसार काँग्रेस 8, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 4, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 3 जागा लढवणार आहे. याबाबत काल मुंबईत झालेल्या बैठकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही माहिती दिली. उर्वरित 2 जागांवरही लवकरच निर्णय होईल असं त्यांनी सांगितलं. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई, आमदार अंबादास दानवे उपस्थित होते. चंद्रपूर, यवतमाळ, भंडारा, अमरावती, अहिल्यानगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड तसंच पोटनिवडणूक असणाऱ्या नागपूर मतदारसंघात काँग्रेस उमेदवार देणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पुणे, ठाणे आणि सांगली सातारा या 3 जागा, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष रायगड, जळगाव, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर या 4 जागा लढवत आहे असं सपकाळ यांनी सांगितलं. नीट परीक्षेसारख्या प्रकरणात जबाबदारी निश्चित केली पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. नीट पेपरफुटीनंतर दाखल झालेल्या याचिकांवर न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या पीठासमोर काल सुनावणी सुरू झाली. वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेण्याकरता वेगळी मजबूत आणि स्वायत्त यंत्रणा तयार करावी किंवा सध्याच्या राष्ट्रीय परीक्षा संस्थेमध्ये आमूलाग्र बदल करावा अशी मागणी यातल्या एका याचिकेत केली आहे. येत्या 21 जून रोजी नीट फेरपरीक्षा होणार असून त्यावेळी काही गैरप्रकार होऊ नयेत याकरता विशेष उपाययोजना केल्या आहेत. पंतप्रधान स्वतः या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत असं महाअधिवक्ता तुषार मेहता यांनी सांगितलं.

0: हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाचं प्रशिक्षण प्रथमच तृतीय पंथीयांच्या एका पथकाला दिलं जात आहे. जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ प्रसाद संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय स्तरावरचा हा अशा प्रकारचा पहिलाच नाविन्यपूर्ण प्रयोग आहे. ऐकूया याविषयी अधिक माहिती प्रसाद संकपाळ यांच्याकडून.
1: या तृतीय पंथीयांकडे पुरुषाची ताकद का स्त्रीची कोमलता आणि तिचा इनोसेन्स सुद्धा आहे हे त्याच्यामध्ये दिसून आलं. निश्चितच या गोष्टी बघत असताना असं लक्षात आलं की बाबा आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रामध्ये तृतीय पंथी लोक जे समाजाच्या मुख्य प्रवाहात नाही आहे आणि फक्त भिक्षा मागणं किंवा शरीर विक्रय करणं ह्या दोनच गोष्टी त्या आज मितीला करतायत, त्यांना जर आपण या आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये सहभागी करून घेतलं तर त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठीचा जो आपला एक प्रयत्न आहे त्याला कुठं हातभार लावल्यासारखा होईल. आता या प्रशिक्षणानंतर जर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीची आपत्कालीन परिस्थिती येणाऱ्या पावसाळ्यामध्ये वगैरे निर्माण होती असं वाटलं तर या 10 जणांच्या तृतीयपंथीयांच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमला आम्ही आमच्या सोबत मदतीसाठी सोबत घेणार आहोत.
0: राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीएच्या 150व्या तुकडीच्या दिमाखदार दीक्षांत संचलनाला आज पुण्यात प्रबोधिनीच्या खेत्रपाल मैदानावर सुरुवात झाली. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी या संचलनाचं निरीक्षण करत आहेत. थोड्याच वेळात होणाऱ्या भारतीय वायुदलाच्या नेत्रदीपक हवाई कसरती हे या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण असेल. दरम्यान एनडीएचा दीक्षांत समारंभ काल हबीबुल्ला सभागृहात दिमाखदार वातावरणात पार पडला. निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ किरण बेदी या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. बदलत्या जागतिक सुरक्षा परिस्थितीत स्कॉलर वॉरियर्स म्हणून नेतृत्व करण्याचं आवाहन किरण बेदी यांनी कॅडेट्सना केलं. समारंभात एनडीएचे प्रभारी प्राचार्य डॉ विनयदीप यांनी शैक्षणिक अहवाल सादर केला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील विद्यापीठं आणि महाविद्यालयांमध्ये 4 वर्षीय पदवी अभ्यासक्रम, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स, इंटर्नशिप, भारतीय ज्ञान परंपरा तसंच कौशल्याधारित शिक्षणाची अंमलबजावणी सुरू आहे. या प्रक्रियेदरम्यान विविध बाबींमध्ये एकसमानता आणण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. या कृती दलाच्या अध्यक्षपदी प्राध्यापक डॉ नितीन करमळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विविध विद्यापीठांचे कुलगुरू, उच्च शिक्षण तंत्रशिक्षण संचालक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ सदस्यांचाही यात समावेश असल्याचं त्यांनी सांगितलं. यंदा जून ते सप्टेंबरच्या कालावधीत होणारा मोसमी पाऊस सरासरीच्या 90% पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. यंदाच्या मान्सूनच्या दीर्घकालीन अंदाजाविषयी विभागाचे संचालक डॉ मृत्युंजय मोहपात्रा यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांना माहिती दिली. एल निनो परिस्थितीमुळे देशात यंदाचा नैऋत्य मान्सून दीर्घकालीन सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगितलं. ईशान्येकडील राज्यांमध्ये सरासरी इतका पाऊस पडेल तर देशाच्या मध्य आणि वायव्य भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. जून महिन्यात उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाबसह अनेक राज्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. येत्या 24 तासात कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचे वारे आणि विजांसह पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पुण्यात विषारी दारू प्यायल्यानं 12 जणांचा मृत्यू, या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक. महाराष्ट्र केवळ भारतातच नव्हे तर जगात एआयचं नेतृत्व करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास. विधान परिषदेच्या 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीत सहमती. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन.

आणि यंदाच्या मान्सूनमध्ये सरासरीच्या 90% पावसाचा अंदाज. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.

0: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98 81 38 71 14 98 81 38 71 14
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182 7.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
0: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणी वरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा. व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणी वरून जाहिरात करा. हमखास नफा कमवा. आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे. अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा. आमचा दूरध्वनी क्रमांक 0122-25-0046. दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 0122-25-0046.
3: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे 103.1 MHz. सकाळचे 7:25 होत आहेत. आता प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल, तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार या महत्वपूर्ण विषयांवर दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रियातज्ञ डॉ हितेश सिंघवी सरांकडून माहिती जाणून घेत होतो. आजही आपण हा संवाद असाच पुढे सुरू ठेवणार आहोत. सर नमस्कार, दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत.
1: डॉक्टर, मला सांगा की त्यासाठी मुख आरोग्य चांगलं असणं आवश्यक आहे का? मी याच्यासाठी विचारते कारण कॅन्सर तोंडात किंवा तंबाखूमुळे दात हिरड्या आपल्या खराब होतात, त्यासाठी आपलं मुख आरोग्य चांगलं असणं कितपत गरजेचं आहे?
2: मुख आरोग्य चांगलं असणं खूप गरजेचं आहे. करेक्ट. तंबाखू खाल्ल्यावर मुख आरोग्य खराब होतो. करेक्ट. तंबाखू, दारू आणि अरेकन तुम्ही खाल्लं नाही पण तरी पण आपली स्टडी आहे, टाटा मेमोरियल हॉस्पिटल आपण स्टडी केली होती 2019 मध्ये, त्याला टायटल होतं पुअर ओरल हायजीन कॉजिंग ओरल कॅन्सर. तर पुअर ओरल हायजीन डायरेक्टली कॅन्सर प्रोड्यूस करत नाही, पण ते तंबाखू, अल्कोहोल आणि अरेकानट अरेकानट सुपारीला हेल्प करू शकतो, त्याला आपण कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर म्हणतो. त्यामुळे तुम्ही सांगितलं की पुअर ओरल हायजीन कॅन कॉज कॅन्सर इंडिपेंडेंटली, इट कॅनॉट कॉज कॅन्सर, बट येस इट कॅन बी अ कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर.
1: अच्छा, आणि या मुखाबरोबरच हेड अँड नेक कसे कनेक्ट आहेत?
2: जसं सांगितलं मी की हेड नेक मध्ये खूप पार्ट असतात. एक ओरल कॅव्हिटी मुख सांगितलं, त्यानंतर घसा, नाक आणि स्वरयंत्र. करेक्ट. हेड म्हणजे मेंदू या डोमेन मध्ये येत नाही. मेंदूचे खाली जो पण प्रकार असतो तो तिथून ही जी हड्डी असते, क्लॅव्हिक्युलम सांगतो, सरळ हड्डी असते इथे, इथपर्यंत हा हेड नेकचा प्रकार येतो. आणि त्यामध्ये ओल कॅव्हिटी इज वन ऑफ द मेजर कंपोनेंट.
1: पण मग त्याचा वेगळा काही कॅन्सर आहे का, की त्या मुखाच्या कॅन्सरलाच ते कनेक्ट झालेले असतात, की हेड अँड नेकचा काही वेगळा कॅन्सर होतो असा?
2: नाही, हेड अँड नेकचा असा वेगळा काही कॅन्सर होत नाही. त्यामध्ये खूप पार्ट असतात, सांगितलं, वेगवेगळ्या पार्टचा कॅन्सर होतो आणि त्याचा प्रोग्नॉसिस डिफरंट आहे, ट्रीटमेंट डिफरंट आहे, कॉजेस डिफरंट आहे. एक्झाम्पल, घसाचा कॅन्सर होतो तो व्हायरसने होतो, एचपीव्ही व्हायरसने होतो. एक्झॅक्टली. टबॅगोचा कॅन्सर आणि तो तोंडामध्ये होतो. दारूचा कॅन्सर पीएफएस स्वरयंत्र मध्ये होतो. असे डिफरंट डिफरंट कॉजेस आहेत, डिफरंट डिफरंट पार्ट ऑफ हेड नेक, त्यामुळे त्या डिफरंट पार्ट मध्ये आपण डिवाइड केलेला आहे.
1: अच्छा. डॉक्टर, मला सांगा की सध्या कामगार वर्ग आपण बघतो की त्यांच्यात म्हणजे असं म्हणतात की सिगारेट पिल्यानंतर किंवा तंबाखू खाल्ल्यानंतर आम्हाला काम करायला जोर येतो, असा एक एनर्जी मिळते. तर कामगार वर्गांमध्ये तंबाखू खाण्याचं प्रमाण खूप दिसतंय, तर काय सांगाल आपण?
2: मी काय बघितलंय की जिथे पण अलर्टनेस लागतो, सतर्कता लागते, वॉचमॅन आहे, ड्रायव्हर आहे, रिक्षा चालक आहे, त्याला रात्री बसून अलर्ट व्हावा लागतो. कारण की ते अलर्ट नाही झालं त्यांचं काही ऍक्सिडेंट होऊ शकतो, किंवा वॉचमॅन असं काही ऑक्युपेशन आहे, किंवा कॉल सेंटर्स आहेत की रात्री आधी तुम्हाला युएसच्या टायमिंगवर तुम्हाला फोन करायचंय, काम करायचंय. तर हे जे आपलं लाईफस्टाईल आपण जे चेंज करतो आपलं, त्यामध्ये आपल्याला हे स्टिम्युलेंट्स लागतात. स्टिम्युलेंट्स म्हणजे काय? तंबाखू, अल्कोहोल आणि सिगारेट. तर त्यामुळे हे लाईफस्टाईल जर आपण चेंज केली तर हेही व्यसने आपण कमी करू शकतो. आणि जसं सांगितलं, कामगार जो सेक्शन आहे

0: त्यामध्ये जास्त टबॅको आहे, कारण की टबॅको फार स्वस्त आहे.
1: अच्छा.
0: हो, फार स्वस्त आहे. 2 रुपया 3 रुपया 5 रुपया तुम्हाला तंबाखू भेटतो. आणि खैनी असते ती खूप दिवस चालते.
1: अच्छा.
0: डब्बीवर त्यावर असं खैनी असते आणि खाली ते चुना असतो आणि ते खूप दिवस चालतो. त्यामुळे ते फार स्वस्त आहे, स्वस्त प्रकार आहे. ते तुम्ही त्यांना काम करायला हेल्प करतो. पण काय असतं ना की 40-50 पर्यंत काम करतो. जर कॅन्सर आपल्याला आला तर फक्त जर मला कॅन्सर आला तर मला नाही, माझ्या पुढे फॅमिलीला तो प्रॉब्लेम येणार. आणि तंबाखू तोच खातो जो प्रोडक्टिव्ह असतो, जो इंडिपेंडेंट असतो. एक्झाम्पल, मी जर तंबाखू खातोय, मी काम करतोय तंबाखू खातोय, माझी वाईफ, माझी पोरे माझ्यावर डिपेंडेंट आहेत, तर हा जो कॅन्सर आहे तो डिपेंडेंट प्रोडक्टिव्ह मॅन वर प्रहार करतो. माझ्यावर प्रहार झाला तर माझी वाईफ आणि माझे मुले तेही सगळे डिस्टर्ब होणार.
1: अगदी बरोबर आहे डॉक्टर. तुमच्याकडे जेव्हा पेशंट येतो काहीतरी तक्रारी घेऊन तोंडाच्या, तेव्हा काय लक्षणं दिसतात किंवा त्याच्या तक्रारी त्या काय असतात?
0: तक्रारी तुम्ही सांगितलं ना की एक अल्सर बरंच होत नाही, सगळ्यात मोठी तक्रार तीच असते. त्यानंतर काही जर तिखट खाल्लं तर खूप असं गरम वाटतो खाल्यावर, तोंड पूर्णपणे खूप उघडत नाही. नॉर्मल जे आपले लोक असतात त्यांना 4 फिंगर आपल्या दात आजायला पाहिजे, त्याला आपण 4 फिंगर टेस्ट म्हणतो. पण जे तंबाखू सुपारी खातात त्यांचं 2 फिंगर किंवा 1 फिंगर ही जात नाही. आज जे मी ऑपरेशन केलं त्यामुळे तर बिलकुल ओपन नाही होतो.
1: अच्छा.
0: असं पण असतात की तोंडात कॅन्सर आहे आणि पूर्णपणे तोंड बंद झालेलं आहे, आपल्याला काही बघता येत नाही. असं तर ही जी प्रकार असते आणि हे तक्रार घेऊन आपल्याकडे येतात.
1: अच्छा डॉक्टर, मला सांगा की तंबाखू एखाद्या माणसाने खायला सुरुवात केल्यापासून किंवा आपण अल्कोहोल म्हणूया किंवा सिगारेट म्हणूया, ही व्यसनं करायला लागल्यापासून साधारण त्याला किती, म्हणजे काहींना कमी प्रमाण म्हणजे लगेचच होत असेल किंवा काय त्याचं ड्युरेशन किंवा तो पिरियड काय असतो कॅन्सर दिसायचा किंवा होण्याचा?
0: खैनी जी असते सांगितलं, खैनी आणि कच्च्या तंबाखू असते त्याचा 10-15 वर्ष लागतात ऍव्हरेज. आपण जर मी खाल्लं तर माझ्यामध्ये 5 वर्ष 5 वर्षामध्ये होऊ शकतो, तुमच्याकडे नाही पण होणार. पण ऍव्हरेज हे आहे की 10-15 वर्ष पर्यंत आपण हे कळलं आहे की ज्या लोकांमध्ये कॅन्सर झालेला आहे त्यामध्ये आपण हिस्ट्री घेतली आहे त्यांनी 10-15 वर्ष आधी आणि सुरुवात केली होती. म्हणजे गुटखा जो प्रकार आहे तो 5-7 वर्षांमध्ये कॅन्सर होतो. मी टाटामध्ये असताना मी बघितलेलं आहे की 16 वर्षाच्या यंग बच्चूला पण टंग कॅन्सर बिकॉज ऑफ गुटखा, कारण की त्यांनी सांगितलं सुरुवात केली गुटख्याला 12 वर्षापासून. तर यंग लोकांना जास्त होत आहे आता, कारण की हे जे आपलं ड्युरेशन होत कॅन्सर आदळण्याचा तो कमी झालेला आहे.
1: अच्छा, काय त्याचं नेमकं कारण आहे?
0: मोर ऑफ कार्सिनोजन्स इन दी गुटखा, स्मोकलेस टोबॅको अँड ऑल्सो इन दी स्मोकिंग. आता हे नवीन ई सिगरेट पण आलेला आहे.
1: हा, ई सिगारेट बद्दल पण मला विचारायचं आहे डॉक्टर, की असं म्हणतात की आम्ही ई सिगारेट म्हणजे ते थोडं स्टेटस सिम्बॉल पण ई सिगारेट झालेलं आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? आणि ते सेफ आहे असं मानलं जातं तर काय सांगाल?
0: हा तंबाखू आहे, आपल्याला कळलंय त्यामध्ये कॅन्सर आहे. हे लोकांनी विकलं पण आहे, प्रॉफिट पण कमावलेलं आहे. आता लोकांना कळलंय यामध्ये कॅन्सर आहे त्यामुळे त्यावर खूप प्रतिबंध आहे. कोटपा ऍक्ट आहे, त्यामध्ये 9 सेक्शन्स असतात. आता आपल्याला हे विकायचं आहे बिगर प्रतिबंध. कसं? नवीन काय चालू करा, त्यामध्ये पण तंबाखू आहे पण आपल्याकडे स्टडीज नाही सांगितलं की कॅन्सर त्याने होतो. हे विका, हे बंद करा, नवीन प्रकाराचं सिगरेट चालू करा. 10-15 वर्ष निघणार, त्यानंतर आपल्याला कळणार कॅन्सर होणार की नाही होणार, त्यानंतर परत त्यावर प्रतिबंध आहे, परत नवीन काय येणार. तर हा ट्रान्झिशन आहे दुसऱ्या प्रोडक्टवर. लोक बॅन का करू शकत नाही? कारण की डायरेक्टली काय प्रॉब्लेम होत नाही आहे ना. त्या 10 वर्ष लागणार आपल्याला एव्हिडन्स कळायला की त्यांना काय कॅन्सर होतोय, काय अजून काय होतोय. युएसमध्ये एक प्रकार आहे ई वॅलायकम, ई सिगरेट असोसिएटेड अल्व्हेओलर इंजुरी, अल्व्हेओलर इज लंग्स. हे आपल्याला स्टडीमध्ये कळलेलं आहे की जे पण ई सिगरेट यूज करतो त्यांच्या लंगमध्ये खूप प्रॉब्लेम सुरू झालेला आहे. जर कॅन्सरने आपण कॅन्सर थांबवला तंबाखूमुळे लंग प्रॉब्लेम नंतर होणारच.
1: नक्कीच डॉक्टर, मला तेच विचारायचं होतं की सिगारेट प्याल्यामुळे आपल्या लंग्स वरती सुद्धा त्याचा परिणाम होतो. आणि ज्या महिला मिश्री, अजून खेडेगावामध्ये आपण कधी बघितलं असेल तर मिश्री घासायची सवय असते आणि ती मिश्री घासल्यानंतर ती तंबाखूची मिश्री तशीच ती दातांवरती असते कामं सगळी होईपर्यंत त्या महिलांची, तर त्याचा काय दुरुपयोग, म्हणजे त्याचा त्यांच्यावरती काय परिणाम होतो?
0: मी टाटाला किंवा असं होतो ना, तिथे लोक यायचे, त्यांना विचारायचो कॅन्सर

0: आहे ठीक आहे, तुम्ही तंबाखू खाता का? मी तंबाखू खात नाही. मी तोंड बघितलं, सगळीकडे स्ट्रेन्सर आहेत. तंबाखू खात नाही तुम्ही? तुम्ही शुअर आहात? नाही, मी तंबाखू खात नाही पण मिश्री घासते. म्हणजे काय आहे की लोकांना हे माहीत नाहीये की मिश्री तंबाखू आहे. इफ यू नो द डेव्हल इट इज गुड, इफ यू डोंट नो द डेव्हल दॅट इज व्हेरी बॅड. तुम्हाला अगर माहीत नाहीये की हे प्रॉब्लेमॅटिक प्रॉब्लेम्स आहेत तर तुमच्यासाठी खूप, कारण की तुम्ही अनकंट्रोल वापरणार ना. खूप लोकांना माहित नाही की मिश्रीमध्ये तंबाखू असते. त्यांना नंतर सांगावं लागतो की मिश्रीमध्ये तंबाखू आहे, तुम्ही खाऊ नका. यांनीच तुम्हाला कॅन्सर नाही ना, यांनी कॅन्सर दात साफ होतो. दात साफ होतो नाही होतो मला माहित नाही, त्यांना कॅन्सर डेफिनेटली होतो.
1: नक्कीच डॉक्टर. आणि या महिलांचं मी ऐकलेलं असं म्हणणं आहे की आम्ही तंबाखू पूर्ण जाळतो, त्यामुळे त्याच्यातले जे जे काही वाईट घटक असतात ते जाळून मग आम्ही मिश्री लावतो. तर काय सांगाल की ती तंबाखू जाळून जी मिश्री बनवतात आणि ती लावतात तर खरंच त्याचे जे वाईट घटक असतात ते निघून जातात,
0: खराब होतात. तंबाखू खराब आहे. कच्ची खैनी इज बेटर दॅन हिटेड खैनी.
1: अच्छा.
0: बिकॉज हिटेड खैनीमध्ये कॅल्शियम्स वाढतात आणि ते लवकर अब्झॉर्ब होतात तोंडामध्ये. आपल्या तोंडामध्ये कोणत्याही गरम चीज खाल्ल्यावर आपल्याला चांगला का वाटतो? कारण की ते लवकर अब्झॉर्ब होते पोटामध्ये तोंडामध्ये. आपल्याला स्वयंपाक पण गरम का आवडते? कारण की लवकर अब्झॉर्ब होते. तसंच टबॅकोमध्ये ते अब्झॉर्प्शन कपॅसिटी वाढून जाते, त्यामुळे चान्सेस जास्त असतात कॅन्सर होण्याचे.
1: आणि तंबाखू बरोबर जो चुना खाल्ला जातो त्याचाही दुष्परिणाम शरीरावरती होतो का?
0: व्हेरी बेसिक क्वेश्चन इज, आपण तंबाखू मध्ये चुना का लावतो? चुना काय करतो? दरवाजा उघडतो.
1: म्हणजे
0: चुना जर आपण आत लावला ना तर आपले पोर्स उघडतात.
1: अच्छा.
0: त्यानंतर तंबाखू सीप इन करते.
1: अच्छा.
0: हा मेकॅनिझम आहे. जर तुम्ही चुना नाही घेतला ना तर अब्झॉर्प्शन कमी होणार, तुम्हाला किक आणि स्टिम्युलेशन कमी भेटणार. त्यामुळे जेव्हा तुम्ही मिक्स करतो तर लाईम आणि चुनाने ते पोर्स उघडतात आणि त्यामुळे तंबाखू सीप इन होतो आणि त्यामुळे तुम्हाला जास्त स्टिम्युलेशन आणि जास्त किक बसतो.
1: अच्छा. श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून प्रख्यात मुख व डोके मान कर्करोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर हितेश सिंघवी सरांकडून मुख व डोके मान कर्करोगाची लक्षणं, कारणं, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना या विषयांच्या अनुषंगाने माहिती जाणून घेत आहोत. परंतु विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद पुढे असाच सुरू ठेवणार आहोत. तर श्रोते हो, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह।
1: प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला।

नमस्कार श्रोते हो, आपण आमचे विविधरंगी कार्यक्रम नेहमीच ऐकत असता. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीद्वारे बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य जपणारी तुमची आमची आकाशवाणी. श्रोते हो, तुमचा विश्वास, तुमचं प्रेम आणि तुमच्या प्रतिक्रिया यामुळेच सतत काहीतरी नवीन आणि सकस श्रोत्यांना देण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. मग आमचे असे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात? तुम्हाला आवडतात का? आपल्याला आवडलेल्या आणि आपल्याला न आवडलेल्या कार्यक्रमांविषयी आम्हाला जरूर कळवा आमच्या या ईमेलवर. आमचा ईमेल आहे satarakisan@gmail.com. श्रोते हो, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. तुमच्या प्रतिक्रियांमुळेच नवीन कार्यक्रम करण्याचा उत्साह आणि बळ आम्हाला मिळतं. आमचा ईमेल लिहून घ्या, satarakisan. स्पेलिंग आहे SATARAKISAN@gmail.com. तेव्हा आपल्या ईमेलची, आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय.

0: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी। आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा। व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा। हमखास नफा कमवा। आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे। अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा। आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046। दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046।
1: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्राचे कार्यक्रम 103.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर। श्रोतेहो, सकाळचे 7:45 होत आहेत। प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम सूर्योदय अकॅडमी।
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: नमस्कार श्रोतेहो, सूर्योदय एक्सलन्स अकॅडमी प्रस्तुत निवडूया करिअरची योग्य दिशा या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। सूर्योदय एक्सलन्स अकॅडमीचे डॉक्टर उदय नलावडे सर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार सर।
4: नमस्कार मॅडम।
3: 10वीचा रिझल्ट लागलेला आहे आणि 10वीनंतर बरेच जण डिप्लोमा करण्याचा विचार करतात, तर हा डिप्लोमा नक्की कोण करू शकतं याबद्दल आज आम्हाला सांगा।
4: 10वीनंतर तसं पाहायला गेलं तर करिअरचे 2 ऑप्शन असतात, एक तर 11वी 12वी किंवा डिप्लोमा। आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा एक संभ्रमाची असते की सर डिप्लोमा करू की 11वी 12वी करू। पण मला हे सांगायला आवडेल की ज्या विद्यार्थ्यांना टेक्निकल स्किल ओरिएंटेड कोर्स करायचा आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांचा ऑलरेडी

0: ठरलं असेल की सर मला इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी डिप्लोमा हा एक सर्वोत्तम पर्याय ठरेल.
1: आता जसं तुम्ही म्हणालात की 11वी 12वी करायचं का डिप्लोमा करायचं, तर या दोन्हीमध्ये नेमका फरक काय पडतो, म्हणजे कशाला कमी वर्ष लागतात कशाला जास्त वर्ष लागतात का, याबद्दलही सांगा.
0: तसं पाहायला गेलं तर 11वी 12वी ही 2 वर्ष आणि डिग्रीचे 4 वर्ष, म्हणजे 2 + 4 = 6 6 वर्षांचा कालावधी जातो. आणि डिप्लोमा केला तर डिप्लोमा हा 3 वर्षांचा असतो. आणि तुम्ही डिप्लोमा केला म्हणून डिग्रीच्या डायरेक्ट दुसऱ्या वर्षाला ऍडमिशन मिळतं. डिग्रीचे 3 वर्ष म्हणजे 3 + 3 = 6, दोन्हीकडूनही 6 वर्षांचा कालावधी लागतो.
1: बरं, पण मग या कंडिशन मध्ये तुम्ही काय सांगाल की डिप्लोमा कोणी करावा आणि 11वी 12वी घेऊन डिग्री कोणी करावी?
0: मॅडम, ज्यांचं ठरलेलं आहे की मला टेक्निकल ओरिएंटेड स्किल शिकायचं आहे किंवा इंजिनिअरिंग मध्ये जायचं आहे, ह्यांचं फिक्स ठरलं असेल त्या विद्यार्थ्यांनी डिप्लोमासाठी विचार केला तरी चालेल. आणि ज्या विद्यार्थ्यांचं अध्यापही कन्फ्युजन असेल की सर मला मेडिकल इंजिनिअरिंग किंवा अजून अलाइड कोर्सेस म्हणजे पॅरामेडिकल अजून बरेचसे कोर्सेस आहेत यात जायचं असेल, तर त्यांनी 11वी 12वी हा पर्याय निवडला तरी चालेल.
1: ओके.
0: आणि मॅडम, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बऱ्याच पालकांना असं वाटतं की डिप्लोमा करून जॉब ऑपॉर्च्युनिटी कशा आहेत किंवा 11वी 12वी करून जॉब ऑपॉर्च्युनिटी कशा आहेत, मग काय केलेलं बरं? तर मला पालकांना सांगायला आवडेल की तसं पाहायला गेलं तर शेवटच्या वर्षी तुम्हाला टेक्निकल नॉलेज किती आहे, तुम्ही प्रोजेक्ट कुठल्या प्रकारचे करत आहात, यावरती तुमचं प्लेसमेंट किंवा पुढचे पॅकेजेस अवलंबून असतात. असा कोणताही फरक नाहीये की 11वी 12वीच करावी किंवा डिप्लोमा करावा. फक्त फायदा हा आहे की जर तुमचं टेक्निकल कोर्स फिक्स असेल किंवा इंजिनिअरिंगला जायचं फिक्स असेल तर डिप्लोमा केल्यामुळे टेक्निकल नॉलेज वाढेल.
1: तेव्हा श्रोते हो, तुमच्या मुलांनाही डिप्लोमा इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचं असेल आणि त्याच्या सर्व विषयांच्या उत्तम तयारीसाठी तुम्ही सुद्धा एखाद्या चांगल्या अकॅडमीच्या शोधात असाल तर आजच संपर्क करा डॉक्टर उदय नलावडे सर यांच्या सूर्योदय एक्सलन्स अकॅडमीला, बॉम्बे रेस्टॉरंट चौक नटराज मंदिराच्या समोर सातारा इथे. ऍडमिशन प्रोसेस सुरू. ऍडमिशन साठी संपर्क 90 28 40 73 21, 90 28 40 73 21, 9028407321. उदय सर, जसं आता आपण बघितलं की डिप्लोमा डिग्री दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत, पण मग तरी सुद्धा लोकांच्या मनामध्ये असा प्रश्न असतो की स्कोप नक्की कशाला आहे, कुठल्या ट्रेडला आहे, याबद्दल सांगा. आणि सूर्योदय यामध्ये काय रोल प्ले करतं याबद्दलही सांगा.
0: तसं पाहायला गेलं तर डिप्लोमामध्ये अनेक सेक्टर आहेत, ब्रँचेस आहेत, म्हणजे जसं की कम्प्युटर आहे, AI आहे, मेकॅनिकल आहे, सिव्हिल आहे, अशा कित्येक ब्रँचेस आहेत. मग बऱ्याच विद्यार्थ्यांनी पालकांच्या मनात असतो की सर स्कोप कशाला आहे, ह्याच्यापेक्षा आपली आवड कशात आहे हे पहिल्यांदा पालकांनी ओळखणं, विद्यार्थ्यांनी ओळखणं गरजेचं राहील. आणि ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला आवड आहे त्या क्षेत्रामध्ये तुमचं करिअर उत्तम घडेल आणि त्या क्षेत्रामध्ये तुम्ही स्वतः स्कोप निर्माण करा, असं तर माझं पालकांना विद्यार्थ्यांना सांगणं आहे. आणि दुसरा प्रश्न तुम्ही विचारला मॅडम की सूर्योदयाचा रोल ह्याच्यामध्ये कसा आहे, तर सर्वात महत्वाची गोष्ट सूर्योदयमध्ये आपण विद्यार्थ्यांची, डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांची दर्जेदार तयारी करून घेण्यासाठी फर्स्ट इयरच्या रिलेटेडचे सर्व विषय, सर्व ब्रँचेस, सर्व विषय आपल्या इथं आपण मार्गदर्शन करतो, शिकवले जातात. त्याचबरोबर स्पेशली IT, कम्प्युटर, AI, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल या स्ट्रीमच्या रिलेटेडचे सर्व विषय आपल्या क्लासमध्ये, आपल्या अकॅडमीमध्ये आपण दर्जेदार पद्धतीने शिकवतोय आणि गेल्या 13 वर्षापासून त्याचे रिझल्ट देखील सर्वोत्तम आहेत.
1: वा, क्या बात आहे. तेव्हा श्रोते हो, तुमच्या मुलांनाही डिप्लोमा इंजिनिअरिंगमध्ये करिअर करायचं असेल आणि त्याच्या सर्व विषयांच्या उत्तम तयारीसाठी तुम्ही सुद्धा एखाद्या चांगल्या अकॅडमीच्या शोधात असाल तर आजच संपर्क करा डॉक्टर उदय नलावडे सर यांच्या सूर्योदय एक्सलन्स अकॅडमीला, बॉम्बे रेस्टॉरंट चौक नटराज मंदिराच्या समोर सातारा इथे. ऍडमिशन प्रोसेस सुरू. ऍडमिशन साठी संपर्क 90 28 40 73 21, 90 28 40 73 21, 9028407321. पुन्हा भेटूयात सूर्योदय एक्सलन्स अकॅडमी प्रस्तुत निवडूया करिअरची योग्य दिशा या कार्यक्रमात डॉक्टर उदय नलावडे सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात सूर्योदय अकॅडमी, आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे.
1: अधिक मास, अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये. जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव, तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव. चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह, मग अधिक मासात अधिक फायदा. तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये. म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.
4: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग.
5: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
4: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग @ छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा. प्रवेश सुरू.
5: संपर्क 83 29 72 94 8.

0: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
1: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
2: आदेशवर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
1: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
2: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
1: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
3: पोटी रुजावा आपल्या घरी पाळणा झुलावा.
4: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर साताराने वाई येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा.
5: रविवार 31 मे 2026 रोजी, वेळ 8 ते 4 वाजेपर्यंत, स्थळ शेतकरी बहुद्देशीय हॉल, बाजार समिती वाई. तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर सातारा, 84 84 86 1900.
4: 8484861900. लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी वाई येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सातारा, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.
6: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागत अध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
7: रांगोळे शेगडी फेस्टिवल, ज्योती कंपनीच्या मल्टीबर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप, स्टील अशा भारी भारी शेगड्या.
8: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट, सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
7: मेसर्स आवा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर सातारा. अधिक मासाच्या तयारीसाठी तयार श्री वर्धमान ज्वेलर्स NX. चांदीची जोडवी, पैंजण, तांब्या भांड, ताटवाटी, चेन, अंगठी, ब्रेसलेट असं 101 अधिक मासाचं चांदीचं वाण. वाणाच्या खरेदीवर हमखास भेट वस्तू.
8: श्री वर्धमान ज्वेलर्स NX, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा, शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा.
7: क्षण अधिक मासाचे, खास चंदेरी वाणांचे. श्री वर्धमान ज्वेलर्स NX. जगण्याचे तत्व, स्वास्थ्याचे महत्व, कच्च्या घाण्याचे तेलत्व, स्नेहसत्व.
9: शुद्ध तेलबियांपासून कमी तापमानात काढलेले केमिकल विरहित स्नेहसत्व कच्च्या घाण्याचे तेल, J1315 नवी MIDC सातारा. घरपोच सेवा 788-790-6867.
7: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
9: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
7: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
9: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
10: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. ऐकणार आहोत सुगम संगीत. सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांच्या आवाजातील योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना, संगीत श्रीनिवास खळे यांचं.

लता मंगेशकर यांच्या आवाजातील कवी बी यांची रचना आपण ऐकलीत. संगीत होतं वसंत प्रभू यांचं. सुगम संगीत आपण ऐकलं आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 8 वाजतायत. आता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आजच्या या धावपळीच्या जीवनात योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी गुंतवणूक करणं अत्यंत महत्वाचं बनलंय. साताऱ्यासारख्या झपाट्यानं विकसित होत असलेल्या शहरात विकासनगर हा भाग सध्या गुंतवणुकीसाठी एक प्रमुख हॉटस्पॉट ठरतोय. नव्या प्रोजेक्ट्समुळे या परिसराची किंमत दिवसेंदिवस वाढतीय. पण फक्त लोकेशनच नाही, तर आजच्या काळात घर खरेदी करताना एक अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे पार्किंगची सुविधा. कारण वाढत्या वाहन संख्येमुळं सुरक्षित, प्रशस्त आणि व्यवस्थित पार्किंग असणं ही आता लक्झरी नसून गरज बनलीय. आणि याच गरजेचा विचार करून तयार करण्यात आलेला एक खास आणि आकर्षक प्रोजेक्ट म्हणजे 99 अवेन्यू. नावातच एक वेगळी स्टाईल आणि क्लास जाणवतो, नाही का? पण फक्त नावच नाही, तर या प्रोजेक्टची स्मार्ट रचना, उत्कृष्ट लोकेशन आणि विशेषतः सुव्यवस्थित आणि सुरक्षित पार्किंगची सोय यामुळे हा प्रोजेक्ट खरोखरच वेगळा ठरतो. म्हणूनच चला तर मग वेळ न दवडता 99 अवेन्यूच्या शेखर पवार सरांसोबत थेट गप्पा मारूया आणि जाणून घेऊया या प्रोजेक्ट बद्दल अधिक माहिती. नमस्कार सर.
1: नमस्कार
0: सर. मला आपल्या 99 अवेन्यू या प्रोजेक्ट बद्दल माहिती हवी होती.
1: हो सांगतो. विकासनगर येथे स्थित असलेला 99 अवेन्यू हा 21 गुंठ्यांमध्ये विस्तारलेला एक आकर्षक प्रोजेक्ट आहे. शहराच्या वाढत्या गरजा आणि ग्राहकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन या प्रोजेक्टची सुयोग्य आखणी करण्यात आलेली आहे. यामध्ये आम्ही 1 BHK आणि 2 BHK असे दोन उत्कृष्ट पर्याय ग्राहकांना दिलेले आहेत. 1 BHK 47 तर 2 BHK 52 फ्लॅट्स असे या प्रोजेक्टमध्ये उपलब्ध आहेत.
0: ओके सर, या फ्लॅट्सचा स्क्वेअर फूट एरिया नेमका किती असणार आहे?
1: 1 BHK फ्लॅटचा एरिया साधारण 462 स्क्वेअर फीट तर 2 BHK फ्लॅटचा एरिया साधारण 631 स्क्वेअर फीट पासून पुढे आहे. इमारतीच्या नकाशामध्ये दिल्याप्रमाणे हॉल आणि बेडरूम मध्ये मोठ्या विंडोज दिल्या आहेत, ज्यामुळे भरपूर नैसर्गिक प्रकाश आणि उत्तम व्हेंटिलेशन मिळते. तसेच प्रोजेक्ट मध्ये उत्कृष्ट दर्जाचे मटेरियल वापरण्यात येणार आहे.
0: खूपच छान सर. या प्रोजेक्ट मधील इतर सुविधा आणि लोकेशनचे फायदे याच्याबद्दल काय सांगाल?
1: 99 अवेन्यूची एक मोठी जमेची बाजू म्हणजे प्रत्येक फ्लॅट धारकाला इथे स्वतंत्र पार्किंगची सुविधा दिली जाते. याशिवाय 24 तास पाणी पुरवठा आणि पॉवर बॅकअप असणारी लिफ्ट अशा सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. लोकेशनच्या दृष्टीने पाहिलं तर सातारा रेल्वे स्टेशन, मेडिकल कॉलेज, बाजारपेठ, मंडई आणि दक्षिण काशी म्हणून ओळखलं जाणारं संगम हौली मंदिर हे सर्व अगदी जवळ आहे. विकासनगर हा नावाप्रमाणे अगदी झपाट्याने विकसित होत असल्याने येथील प्रॉपर्टीचे दर वाढत आहेत. त्यामुळे इथे गुंतवणूक करणं हे गुंतवणुकीसाठी आणि राहण्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे.
0: ग्रेट सर. या प्रोजेक्ट साठी कोणकोणत्या बँकांकडून होम लोनची सुविधा उपलब्ध आहे?
1: नामांकित राष्ट्रीयकृत तसेच सर्व प्रायव्हेट बँकांकडून तुम्हाला होम लोन सहज मिळू शकतं आणि तेही 90% पर्यंत. लोन प्रक्रियेबाबतीत आमच्याकडून पूर्ण मार्गदर्शन केलं जातं.
0: वा, पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी काहीच टेन्शन नाही मग तर. सर, 99 अवेन्यू मधील फ्लॅटच्या किमती बद्दल थोडस सविस्तर सांगाल?
1: नक्कीच. आमच्या 99 अवेन्यू प्रोजेक्ट मध्ये 1 BHK फ्लॅटची सुरुवातीची किंमत फक्त 17,25,000 पासून तर 2 BHK फ्लॅट तुम्हाला साधारण 24,20,000 पासून तेही सर्व खर्चांसहित उपलब्ध होतात. सध्याच्या मार्केटनुसार पाहिलं तर या किमतीमध्ये इतक्या सुविधा आणि लोकेशन मिळणं हे खरंच एक चांगली संधी आहे.
0: ग्रेट सर. या प्रोजेक्टला 99 अवेन्यू असं नाव का दिलं?
1: खूपच छान प्रश्न विचारला. तर हा प्रोजेक्ट 99 फ्लॅटचा असल्या कारणाने आपण या स्कीमला 99 अवेन्यू असं नाव दिले. आणि हो, साधारण 26 एप्रिलला 99 अवेन्यूचं भूमिपूजन झाल्यावर लगेचच काम सुरू होणार आहे आणि साधारण 1.5 ते 2 वर्षात फ्लॅट धारकांना पोझिशन देखील मिळणार आहे.
0: मी माझ्या मित्रमैत्रिणींना नक्कीच ही माहिती शेअर करेन. सर, मला तुमचा नंबर देता?
1: हो, 97972 99 99.
0: 97972 99 99. थँक यू सर. सो फ्रेंड्स, तुम्ही देखील दर्जेदार बांधकाम असलेल्या प्रशस्त 1 BHK आणि 2 BHK शोधात असाल तर आजच सातारच्या विकासनगर इथल्या 99 अवेन्यू प्रोजेक्टला अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात ओळख बाजारपेठ.

0: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून 103.1 MHz वर. आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं सातारा केंद्र.
1: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
2: देत आहे 18 महिने मुदतीची
1: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
2: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
1: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
2: संपर्क 84082993 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
1: नियम आणि अटी लागू.
3: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
4: आदेश्वर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
3: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
4: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
3: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
5: अंकुर पोटी रुजावा, आपल्या घरी पाळणा झुलावा.
6: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर साताराने वाई येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा.
7: रविवार 31 मे 2026 रोजी, वेळ 8 ते 4 PM. स्थळ शेतकरी बहुद्देशीय हॉल, बाजार समिती वाई. तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर सातारा, 84 84 86 1900.
6: 8484861900. लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी वाई येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सातारा, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.
8: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
9: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.

0: आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 103.1 MHz। श्रोते आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम महाजन हॉस्पिटल।
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
2: नमस्कार श्रोते हो, महाजन हॉस्पिटल प्रस्तुत सर्व आरोग्य सेवांसाठी विश्वासाचं ठिकाण महाजन हॉस्पिटल या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। महाजन हॉस्पिटलचे सर्जन डॉक्टर अभिषेक महाजन सर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार सर।
3: नमस्कार श्रोते हो।
2: आपण सांगितलं की आपल्याकडे आता सांध्यारोपण शस्त्रक्रियेसाठी रोबोटिक सर्जरी सुद्धा अवेलेबल आहे, पण मग आता रोबोटिक सर्जरी नेमकी कोणत्या पेशंट्समध्ये केली जाते का सरसकट सगळ्या पेशंट्सना रोबोटिक वापरलं जातं याबद्दल सांगा।
3: येस सर, आता मी लास्ट एपिसोड म्हटल्याप्रमाणे की कन्व्हेन्शनल आणि रोबोटिक मध्ये अॅक्युरसी जर तुम्ही बघितली तर रोबोटिक मध्ये कधीही बेटर आहे। तर आता जर फॅसिलिटी किंवा टेक्नॉलॉजी असेल तर रोबोटिक हे केलेलं कधीही बेटर। जर उदाहरण अगदी साधं सांगायचं तर आपल्या प्रत्येक फोनमध्ये गुगल मॅप्स आहेत तर आपण गुगल मॅप्स वापरतो, जे आधी जुन्या काळात पेपरचा मॅप आजकाल कोण वापरत नाही तसं ते आहे। जर तुमच्याकडे टेक्नॉलॉजी असेल त्याचा फायदा होणार असेल तर त्यात वापरायला काहीच गैर नाही, पण काही ठराविक पेशंटमध्ये हे रोबोटिक हे आपल्याला कंपल्सरी करावंच लागतं। उदाहरणार्थ म्हणजे आधी जर तुमचं ऑपरेशन झालं असेल आणि आतमध्ये जर काही रॉड किंवा प्लेट असेल तर त्याला रोबोटचा डेफिनेटली फायदा होतो। दुसरं डिफॉर्मिटी किंवा बाक खुब्याला किंवा गुडघ्या सांध्यांना जर खूप जास्त डिफॉर्मिटी असेल तर अशा केसेसच्या प्लॅनिंग मध्ये देखील हा रोबोट आपल्याला जास्त फायदेशीर राहतो। तिसरं कॅटेगरीच्या पेशंटना, जे आता काही पेशंट असतात की नाही आम्हाला परफेक्टच पाहिजे, असे जर पेशंटची डिमांड असेल की जे काही तुम्ही करायला आम्हाला बेस्ट किंवा स्टेट ऑफ आर्ट पाहिजे, तर अशा लोकांना तर असे काही इंडिकेशन रोबोट आपल्याला लागणारच आहे। आणि इतर केसेसमध्ये तुमच्या सर

0: डिस्कस करून त्यांचे फायदे तोटे कॉस्ट फॅक्टर हे सगळं डिस्कस करून आपण डिसिजन घेतो. पण जर पेशंटची इच्छा असेल, रोबोटची अवेलेबिलिटी असेल, तर रोबोटिक ऑप्शन निवडलेलं कधीही पेशंट दृष्टीनं चांगलं आहे.
1: म्हणूनच श्रोते हो, महाजन हॉस्पिटलमध्ये आता सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी रोबोटिक सर्जरी सुद्धा उपलब्ध आहे. त्याचबरोबर महाजन हॉस्पिटलमध्ये ऑर्थो केअर, स्किन केअर बरोबरच पॅथॉलॉजी लॅब, मॉड्युलर ओटी, आयसीयू, इनडोअर फॅसिलिटीज अशा सर्व आरोग्य सेवा उपलब्ध. याच्या अधिक माहितीसाठी आणि मार्गदर्शनासाठी तुम्ही संपर्क करू शकता महाजन हॉस्पिटल, पारसनीस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेलजवळ, सातारा येथे. संपर्क 90 75 023 025, 90 75 023 025, 9075 023 025. डॉक्टर अभिषेक सर, जसं तुम्ही म्हणालात की रोबोट म्हणजे रोबोट नाही तर ह्युमनच सर्जरी करतात, पण मग तुम्ही त्याचा वापर नेमका कसा करता?
0: येस, तर आता जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो त्यावेळेस आपण पेशंटचे एक्सरे, सीटी स्कॅन वगैरे ऑपरेशनच्या आधी करून घेतो. त्याचा जो डेटा आहे तो आपण रोबोटमध्ये फीड करतो.
2: ओके.
0: आणि मग त्या ह्यानी रोबोट एक आपल्याला प्लॅन बनवून देतो की बाबा एवढ्या अँगलमध्ये आपल्याला बोन कट घ्यायचे किंवा ह्या इतके एमएमचे कट पाहिजे. मग आपण ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन सांधा ओपन करतो, ते सगळं माहिती रोबोटमध्ये आपण परत एकदा फीड करतो. आणि ऍक्च्युली जे बोन कट्स आहेत, जे कट करण्याचं काम आहे, ते रोबोट कॅल्क्युलेट करून रोबोट कट्स घेतो. पण ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला हे सुपरवाइज करावं लागतं, कारण आपण पूर्ण रोबोटवरती विश्वास ठेवू शकत नाही. काही काही एरर हा कॉम्पोनंट असतो, येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला ते डबल चेक करणं आपलं काम आहे. त्यामुळे कटिंग पार्ट जो आहे तो रोबोट करतो, प्लॅनिंग पार्ट जो आहे तो रोबोट करतो, आणि लास्ट आपण जेव्हा सांधा टाकतो, टाकल्यानंतर की आपण ट्रायल जेव्हा घेतो टाकण्याच्या आधी, ते एकदा रोबोट परत एकदा चेक करतो की सांधा पाहिजे त्या पोझिशनमध्ये आणि त्या अँगलमध्ये बसला आहे की नाही. आणि एकदा ते कन्फर्म झालं, आपण कन्फर्म केलं, रोबोटनी कन्फर्म केलं की मग आपण तो फायनल सांधा टाकतो. तर अशा तीन स्टेप्समध्ये रोबोट आपल्याला हेल्प करतो. एक म्हणजे पहिलं प्री ऑपरेटिव्ह प्लॅनिंग, दुसरं बोन कट्स घेणं, आणि तिसरं फायनल इम्प्लांट टाकण्याच्या वेळेस ते बरोबर बसलं आहे की नाही. हे तीन याच्यामध्ये आपल्याला रोबोट हेल्प करतो.
1: अच्छा, रोबोटिक सर्जरी आता महाजन हॉस्पिटलमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. या सर्जरीच्या संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही महाजन हॉस्पिटलला संपर्क करूच शकता. त्याचबरोबर महाजन हॉस्पिटलमध्ये आता ऑर्थो केअर, स्किन केअर बरोबरच पॅथॉलॉजी लॅब, मॉड्युलर ओटी, आयसीयू, इनडोअर फॅसिलिटीज अशा सर्व आरोग्य सेवा सुद्धा उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क महाजन हॉस्पिटल, पारसनीस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेलजवळ, सातारा. संपर्क 90 75 023 025, 90 75 023 025, 9075 023 025. पुन्हा भेटूयात. महाजन हॉस्पिटल प्रस्तुत सर्व आरोग्य सेवांसाठी विश्वासाचं ठिकाण महाजन हॉस्पिटल या कार्यक्रमात डॉक्टर अभिषेक महाजन यांच्यासह तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार श्रोते हो.
3: महाजन हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

103.1 MHz वर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. आता मराठीतून बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करत आहोत.

ठळक बातम्या. बीएसएफच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा सरकारचा निर्णय. गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन. नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं विकसित केली देशातली पहिल्या पिढीची एआय सिस्टम ऑन चिप. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता. आणि आयपीएल क्रिकेटमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून गुजरात टायटन्स अंतिम फेरीत. आता सविस्तर बातम्या. सीमा सुरक्षा दलाला अर्थात बीएसएफला भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सक्षम करण्याच्या उद्देशानं त्यांच्यावर आणखी काही क्षेत्रातील जबाबदारी सोपवण्याचा सरकार विचार करत आहे अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिली. ते काल गुजरातमध्ये भूज इथं बीएसएफच्या जवानांशी बोलत होते. भारत पाकिस्तान सीमेवरच्या धोरणात्मकदृष्ट्या महत्वाच्या दोन नवीन तळांचं उद्घाटन शहा यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं. बीएसएफच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याचं ते म्हणाले. स्मार्ट बॉर्डर सिक्युरिटी प्रकल्पाअंतर्गत सीमेलगत सुरक्षा जाळं उभारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. रडार, द्रोण, निरीक्षण टॉवर्स, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सुरक्षा सैनिक यांच्या समन्वयातून भक्कम सुरक्षा जाळं तयार होईल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्र्यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगालच्या सीमेलगत कुंपण घालण्याचं काम दीर्घकाळ रेंगाळलेलं होतं. त्यातील अडथळा आता नव्या सरकारच्या स्थापनेनंतर दूर झाला आहे. एका आठवड्यातच नव्या सरकारनं सीमेवर कुंपण घालण्यासाठी जमीन उपलब्ध करून दिली असं शहा यांनी सांगितलं. डीएलआय अर्थात डिझाईन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना उत्साहवर्धक परिणाम देत असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. तिरुअनंतपुरम इथल्या नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं प्रगत 12 नॅनोमीटर टेक्नॉलॉजी नोडचा वापर करून नेत्रा A2000 ही देशातली पहिल्या पिढीची एआय सिस्टम ऑन चिप विकसित केली आहे असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये वैष्णव म्हणाले. ही चिप व्यावसायिक स्तरावर वापरली जाईल तेव्हा ती निगराणी, ऑटोमोबाईल, रोबोटिक्स आणि ड्रोन यासारख्या क्षेत्रांमधील स्मार्ट व्हिजन एप्लिकेशन्सला बळ देईल असं ते म्हणाले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजे एनडीएच्या 150व्या तुकडीचं दिमागदार दीक्षांत संचलन आज पुण्यात प्रबोधिनीच्या खेत्रपाल मैदानावर पार पडलं. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी संचलनाची मानवंदना स्वीकारली. भारतीय हवाई दलाच्या नेत्रदीपक हवाई कसरती हे या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण होतं. दरम्यान एनडीएचा दीक्षांत समारंभ काल हबीबुल्ला सभागृहात दिमागदार वातावरणात पार पडला. निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ किरण बेदी या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी 236 कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची पदवी प्रदान करण्यात आली. बदलत्या जागतिक सुरक्षा परिस्थितीत स्कॉलर वॉरियर्स म्हणून नेतृत्व करण्याचं आवाहन किरण बेदी यांनी कॅडेट्सना केलं. समारंभात एनडीएचे प्रभारी प्राचार्य डॉ विनय दीप यांनी शैक्षणिक अहवाल सादर केला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत निधी वितरण आणि विनियोगाचा सविस्तर आढावा घेतला. समग्र शिक्षाच्या तिसऱ्या आवृत्तीला अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि परिणाम केंद्रित बनवण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे. या वर्षापासून समग्र शिक्षा अभियान, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण आणि इतर प्रमुख योजनांच्या एकत्रितकरणाद्वारे एकात्मिक दृष्टिकोन अवलंबला जाईल असं सांगून यामुळे शालेय शिक्षण प्रणालीमध्ये अधिक समन्वय आणि परिणाम सुनिश्चित होईल असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये प्रधान म्हणाले. केंद्र आणि राज्य संबंध अधिक दृढ करण्यावरही कालच्या बैठकीत चर्चा झाली. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020च्या प्रभावी अंमलबजावणीवर नव्यानं लक्ष केंद्रित केलं जाईल असं सांगून याअंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये नवनिर्मिती, पोषण, कौशल्य विकास, क्रीडा आणि कला यावर विशेष भर दिला जाईल असं प्रधान यांनी सांगितलं. हे प्रयत्न सक्षम विद्यार्थ्यांचे संगोपन करण्यात आणि विकसित भारत 2047 आवश्यक मनुष्यबळ उभारण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावतील असंही ते पुढे म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आर्थिक वर्ष 2025-26 मधील सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कार्यान्वयन, वित्तीय आणि धोरणात्मक प्राधान्याबाबतच्या कामगिरीचा तसंच प्रगतीचा आढावा घेण्यासाठी काल नवी दिल्लीत एक बैठक घेण्यात आली. वित्त विभागाचे सचिव एम नागराजू या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. सार्वजनिक बँकांमध्ये गतिशील तक्रार निवारण यंत्रणा, सशक्त प्रशासकीय मानकं आणि कामकाजातील तत्परता महत्वाची असल्याचं नागराजू यावेळी म्हणाले. व्यवसाय विकास, नफा, मालमत्ता

0: दर्जा, सरकारी योजनांची अंमलबजावणी, वित्तीय समावेशन, डिजिटल परिसंस्था, सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना पतपुरवठा, सायबर सुरक्षा आणि कामकाजातील जोखीम व्यवस्थापनाचा या बैठकीत आढावा घेण्यात आल्याची माहिती अर्थ मंत्रालयानं बैठकीनंतर दिली. या बैठकीत वित्तीय सेवा विभागाच्या सुधारित संकेतस्थळाचा प्रारंभ करण्यात आला. वित्तीय सेवा विभागानं दावा न केलेल्या वित्तीय मालमत्तेविषयी माहिती अधिक सुलभतेनं उपलब्ध करून देण्यासाठी कॉमन लँडिंग पोर्टल सुरू केलं आहे. हे पोर्टल देशातील 12 सार्वजनिक बँकांनी संयुक्तपणे स्थापन केलेल्या PSBA अर्थात पब्लिक सेक्टर बँक अलायन्स या संघटनेच्या सहकार्यानं विकसित करण्यात आलं आहे. www.unclaimedassetsportal.in हे पोर्टल संपूर्ण वित्तीय परिसंस्थेतील दावा न केलेल्या बँक ठेवी, विमा दावे, समभाग, लाभांश आणि म्युच्युअल फंडांसाठी शोध सुविधा उपलब्ध करून देणारं एकीकृत व्यासपीठ म्हणून काम करतं असं अर्थ मंत्रालयानं सांगितलं. हे पोर्टल एकाच व्यासपीठावर अनेक शोध सुविधा एकत्र आणून नागरिकांना त्यांच्या हक्काच्या वित्तीय मालमत्तेशी पुन्हा जोडण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांना बळकटी देईल असं वित्तीय सेवा विभागाचे सचिव एम नागराजू यांनी अधोरेखित केलं. युक्रेनमधील संघर्षाच्या समाप्तीसाठी विशिष्ट कालमर्यादा देणं अशक्य आहे असं रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं. युद्धभूमीवरील परिस्थिती पाहता हा संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रशिया वाटाघाटी सुरू ठेवण्यास तयार असून चर्चेला कधीच नकार दिला नसल्याचं सांगून संबंधितांशी संपर्क ठेवला असला तरीही अद्याप औपचारिक वाटाघाटी करणं योग्य स्थिती नसल्याचं ते म्हणाले. रशियाला थेट लष्करी धोका निर्माण करणारी सर्व ठिकाणं लष्करी लक्ष्य आहेत असं पुतीन यांनी सांगितलं. नाटो अर्थात उत्तर अटलांटिक करार संघटनेनं पूर्वेकडे एकही पाऊल टाकणार नाही असं सांगून रशियाची फसवणूक केली असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान युक्रेनमधील संघर्ष सोडवण्याबाबत युरोपीय देशांचे प्रतिनिधी आज लंडनमध्ये अनौपचारिक चर्चा करत असल्याचं एका राजनैतिक सूत्राचा हवाला देत रशियाच्या अधिकृत माध्यमांनी म्हटलं आहे. NCR अर्थात राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि लगतच्या परिसरातील हवा गुणवत्ता व्यवस्थापन आयोगानं संपूर्ण NCR क्षेत्रात श्रेणीबद्ध प्रतिसाद कृती योजनेच्या विद्यमान वेळापत्रकाच्या पहिल्या टप्प्याअंतर्गत सर्व कार्यवाही तात्काळ प्रभावानं रद्द केली आहे. या भागातील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्लीचा हवा गुणवत्ता निर्देशांक या महिन्याच्या 28 तारखेला 207 वरून काल 123 पर्यंत सुधारला. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात हवा गुणवत्ता निर्देशांक मध्यम श्रेणीत राहण्याची शक्यता आहे. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. फुगेवाडीतील काही जण ही दारू प्यायल्यामुळे अत्यवस्थ असल्याचं समजतं. मृतांची आतापर्यंत नेमकी संख्या किती झाली आहे ते मात्र अधिकृतपणे समजू शकलेलं नाही. या प्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस वेगानं तपास करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. या प्रकरणातील मुख्य आरोपी योगेश वानखेडे याच्यासह 8 जणांना अटक करण्यात आली आहे. वानखेडे याच्यावर यापूर्वीही अनेक गुन्हे दाखल असल्याचं समजतं. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सखोल चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. IPL क्रिकेटमध्ये काल रात्री न्यू चंदीगड इथं झालेल्या दुसऱ्या पात्रता सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वैभव सूर्यवंशीच्या 96 आणि रवींद्र जडेजाच्या नाबाद 45 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 214 धावा केल्या. गुजरात टायटन्सनं 8 चेंडू शिल्लक असताना 3 गडी गमावत 219 धावा करून हे आव्हान पार केलं. साई सुदर्शननं 58 तर कर्णधार शुभमन गिलनं 53 चेंडूत 104 धावा केल्या. गुजरात टायटन्सकडून कागिसो रबाडा आणि जेसन होल्डर यांनी प्रत्येकी 2 बळी घेतले. शुभमन गिलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा सामना रविवारी अहमदाबाद इथं गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी होईल. हा सामना सायंकाळी 7:30 वाजता सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. BSFच्या 60व्या स्थापना वर्षात सीमा सुरक्षेबाबतच्या संकल्पना पूर्णपणे बदलण्याचा सरकारचा निर्णय, गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन. नेत्रसेमी या सेमीकंडक्टर स्टार्टअपनं विकसित केली देशातली पहिल्या पिढीची AI सिस्टीम ऑन चिप. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचं आज दीक्षांत संचलन. पुण्यातील विषारी दारू प्रकरणातील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता. आणि IPL क्रिकेटमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव करून गुजरात टायटन्स अंतिम फेरीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: 103.1 MHz वर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे

कार्यक्रमात सुरुवातीला ऐकणार आहोत महेंद्र कपूर यांच्या आवाजातील गळदी माडगुळकर यांची गीतरचना मधुचंद्र या चित्रपटातली. संगीत आहे एन दत्ता यांचं.

0: काय गं, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
1: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
0: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
1: रय शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
0: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
1: हो ना, शिवाय पुढे MBA MPhil आणि PhD ची सोयही.
0: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
1: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरियेमध्ये.
2: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, KYC अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ KYC अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे BC कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर

0: नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
1: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्यायबंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.rovoro-eoj.in या वेबसाईट वरून मिळवू शकता.
1: दात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी
3: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज. 3 वर्ष डिग्री.
2: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष.
3: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष.
2: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती.
3: महा DBT NSP अल्पसंख्याक स्कॉलरशिप.
2: स्वधार योजना. देश विदेशात नोकरीची संधी.
3: स्मार्ट क्लासरूम.
2: ST पास. हॉस्टेलची सोय. IT ट्रेनिंग प्लेसमेंट.
3: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी.
2: आजच प्रवेश निश्चित करा.
3: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
2: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट YC कॉलेज समोर सातारा.
3: मोबाईल 99 60 13 59 15
2: 0 21 62 22 45 45.
4: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
5: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
4: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
5: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
4: प्लॅनेट फर्निचर ओल्ड MIDC सातारा.
6: मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. यानंतर ऐकणार आहोत अबोली या चित्रपटातलं नाधू महानोर यांचं गीत आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या आवाजात. या गीताला संगीत दिलंय निशिकांत सदाफुले यांनी.

मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमातलं शेवटचं गीत ऐकणार आहोत निवडुंग या चित्रपटातलं आरती प्रभू यांचं. स्वर आहे पद्मजा फिणाणी जोगळेकर यांचा आणि संगीत दिलंय पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी.

निवडुंग या चित्रपटातील गीताबरोबरच मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं सुरुवातीचं गीत धर्मवीर या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं, स्वर मोहम्मद रफी यांचं आणि संगीत दिलंय लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

0: मातीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
1: काय ग, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
2: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
1: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
2: रय शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
1: अगं, BBA BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
2: हो ना, शिवाय पुढे MBA MPhil आणि PhD ची सोयही.
1: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
2: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट, जवळ तर आहे वरियेमध्ये.

0: झाली सोय.
1: कशाची?
0: पिंकीच्या फीची.
1: बघू 20,000 कर्ज लगेच. कोण देत आहे, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय, पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
2: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात यानंतर ऐकणार आहोत 10 लाख या चित्रपटातील प्रेम धवन यांची रचना. गात आहेत मोहम्मद रफी आणि या गीताला संगीत दिलंय रवी यांनी.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72. अधिक मास अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये. जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव, तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव. चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह, मग अधिक मासात अधिक फायदा. तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये. म्हसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: संकल्प ऊर्जा बचतीचा सन्मित्र सोलर.
2: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98 81 38 71 14 98 81 38 71 14.
3: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999 1827.
4: अगं उद्या जावई बापू येणार आहेत. अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
5: हो सगळी तयारी आधीच केलीये मी. अनारसे ताट वाटी दिवा सगळं आणून ठेवले. तुमच्यासारखं नाही फक्त आठवण करायची.
4: आणि कपडे?
5: अगं बाई तू राहिलेस की हो.
4: चला आता म्हसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ. तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी. जावई बापूंसाठी शूटिंग शर्टिंग रेडीमेड लेकीसाठी ड्रेस मटेरियल साडी रेडीमेड ड्रेस काय पाहिजे ते घेऊ.
5: हो चला चला बरं झालं तुम्ही आठवण केली.
4: हा तुमच्यासारखं नाही फक्त टोमणे मारायचे काम पण करतो.
5: चला. अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
6: मला करिअर हवंय. हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय. मग बीएससी नर्सिंग कर. त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ

0: नर्सिंग सातारा.
1: बीएससी नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
0: 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव.
2: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा, बीएससी नर्सिंग, तसंच जीएनएम आणि एएनएम चेही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू 90 96 05 93 15 किंवा 99 75 86 70 99.

0: धर्मात्मा या चित्रपटातलं इंदिवर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. किशोर कुमार यांच्या आवाजात या गीताला संगीत दिलं होतं कल्याणजी आनंदजी यांनी.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. हो दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्ही तो अनुभवू शकता.

योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866 91 676 72.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: आदेश्वर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स सदाशिवपेठ सातारा.
2: सांधे दुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
3: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
2: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
3: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
2: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
3: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
2: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
3: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
4: 10वी 12वी ते पदवी पर्यंत
5: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा.
4: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
5: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
4: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
5: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
4: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश.
5: डिजिटल क्लासरूम,
4: साइट विजिट,
5: ST पास,
4: हॉस्टेलची सोय.
5: संपर्क मयूर चेंबर्स, दुसरा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
4: मोबाईल 99 60 13 59 15,
5: 021 62 22 45.
6: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत गोरा और काला या चित्रपटातील मोहम्मद रफी यांच्या आवाजातील आनंद बक्षी यांची गीतरचना. संगीत दिले लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी.

103.1 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 9:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम.

सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. यानंतर ऐकणार आहोत कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजातील शांता शेळके यांची रचना, संगीत दिले बाळ बर्वे यांनी.

अजित कडकडे यांच्या आवाजातील शांताराम नांदगावकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत दिलं होतं अशोक पत्की यांनी. सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आता ऐकणार आहोत सुरेश वाडकर यांच्या आवाजातील रमण रणदिवे यांची रचना. संगीत आहे यशवंत देव यांचं.

सुगम संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत मधुरा दातार यांच्या आवाजातील प्रवीण दवणे यांची रचना, संगीत दिले जितेंद्र कुलकर्णी यांनी.

0: आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत 103.1 MHz.
1: कॉफी चहाचा पहिला घोट, सोबत बिस्किट खारी टोस्ट, नान

0: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी
1: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज 3 वर्ष डिग्री
0: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष
1: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष
0: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती
1: महाडीबीटी NSP अल्पसंख्याक स्कॉलरशिप
0: स्वधार योजना देश विदेशात नोकरीची संधी
1: स्मार्ट क्लासरूम
0: ST पास हॉस्टेलची सोय IT ट्रेनिंग प्लेसमेंट
1: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी
0: आजच प्रवेश निश्चित करा
1: 30 वर्षांची यशस्वी परंपरा
0: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट YC कॉलेज समोर सातारा
1: मोबाइल 99 60 13 59 15
0: 0 21 62 22 25 45
2: अंकुर पोटी रुजावा आपल्या घरी पाळणा झुलावा
3: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर साताराने वाई येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा
4: रविवार 31 मे 2026 रोजी वेळ सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत स्थळ शेतकरी बहुउद्देशीय हॉल बाजार समिती वाई तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर सातारा 84 84 86 1900
3: 8484861900 लक्षात ठेवा 31 मे 2026 रोजी वाई येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सातारा तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ
5: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट ऑफर 14 जून पर्यंत आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून टोल फ्री नंबर 0796999827
6: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301व्या जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे सभापती महाराष्ट्र विधान परिषद
7: तुमच्या घराघरात आणि मनामनात रुजलेली आकाशवाणी आकाशवाणीवरून जाहिरात करा आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा व्यवसाय कुठलाही असो लहान असो वा मोठा आकाशवाणीवरून जाहिरात करा हमखास नफा कमवा आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा आमचा दूरध्वनी क्रमांक 0122-25-0046 दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 0122-25-0046
8: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे श्रोत्याहो सकाळचे 10 वाजतायत आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम डॉक्टर महाजन स्किन केअर
9: सूचना ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही
10: नमस्कार श्रोते हो महाजन स्किन केअर प्रस्तुत जपूया त्वचेचे आणि केसांचे आरोग्य या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत महाजन स्किन केअरचे डॉक्टर सुरेश महाजन सर आपल्या बरोबर आहेत नमस्कार सर
11: नमस्कार
10: आज आपण जे केस बघणार आहोत ती 32 वर्षांच्या या गृहिणी आहेत त्यांची आहे त्या सांगतात की मागच्या 1.5-2 वर्षापासून माझा चेहरा काळवंडला होता झाकलेला भाग मात्र फक्त चांगला होता मला मैत्रिणी सुद्धा सतत विचारत होत्या की चेहरा इतका काळवंडला का आहे मी बरेच उपचार केले पण उपयोग होत नव्हता मग मी सातारा रेडिओवर डॉक्टर महाजन स्किन केअरचा कार्यक्रम ऐकला आणि डॉक्टर महाजन यांना कन्सल्ट केले त्यांनी मला योग्य असे फेस वॉश स्किन लाइटनिंग क्रीम आणि सनस्क्रीन लोशन शिवाय काही गोळ्या दिल्या आणि हायड्रा ही ट्रीटमेंट केली 3 महिन्यांमध्ये माझा चेहरा व्यवस्थित उजळला आहे आता माझा आत्मविश्वासही वाढलेला आहे थँक्यू डॉक्टर फॉर दॅट हा चेहरा काळवंडलेपणा म्हणजे नेमकं काय असतं आणि त्याच्यावरती काय काय उपचार केले जातात याबद्दल आम्हाला सांगा
11: चेहरा काळवंडणे म्हणजे थोडक्यात टॅनिंग खूप वेळ उन्हात गेलं की ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन आहे त्यांना थोड्या वेळ जरी उन्हामध्ये गेलं तरी उन्हामध्ये जे अल्ट्राव्हायलेट A आणि B हे किरण असतात त्या किरणांचा त्वचेवरती परिणाम होतो म्हणजे काय होतं की आपल्या त्वचेमध्ये ज्या मेलनोसाइट नावाच्या रंग तयार करणाऱ्या पेशी असतात त्या जास्त प्रमाणात

0: रंग तयार करतात आणि त्यामुळे टॅनिंग असं होतं. आणि हे फक्त उघड्या भागावरती जास्त दिसतं, झाकलेल्या भागावरती शक्यतो जास्त परिणाम होत नाही. तर अशा लोकांनी आता एक चेहरा काळवळल्यानंतर त्यांना थोडस जाणवत नाही सुरुवातीला, पण ज्याला लोक सांगायला लागतात की चेहरा का काळवणलाय, कुठला आजार तर झालेला नाहीये ना, तर त्यावेळेला मग त्यांना थोडस कन्सर्न होतं आणि मग ते डॉक्टरकडे जातात.
1: बर, म्हणजे त्यावेळेला ते म्हणतो आपण की आत्मविश्वास जाणं किंवा अरे आपला चेहऱ्यावरती दोन वेगळे वेगळे रंग दिसतात, झाकलेल्या भागाचा वेगळा आणि उघडा
0: वेगळा.
1: येस, मग याच्यावरती उपचार काय उपलब्ध आहेत आणि तुम्ही यांना काय ट्रीटमेंट

0: ते म्हणतो आपण की आत्मविश्वास जाणं किंवा अरे आपल्या चेहऱ्यावरती दोन वेगळे वेगळे रंग दिसतात, झाकलेल्या भागाचा वेगळा आणि उघडा वेगळा. येस, मग याच्यावरती उपचार काय उपलब्ध आहेत आणि तुम्ही यांना काय ट्रीटमेंट दिली हेही जाणून घेऊयात. पण त्याआधी श्रोते हो, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट यांसारख्या महत्वाच्या तपासण्यांमध्ये उच्च गुणवत्ता आणि लवकरात लवकर अचूक निदानासाठी डॉक्टर महाजन पॅथॉलॉजी लॅब, महाजन हॉस्पिटल, पारसनेस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेल जवळ सातारा येथे. संपर्क 9658960960, 9658960960, 9658960960. डॉक्टर सुरेश महाजन सर, मग याच्यावरती ट्रीटमेंट काय आहे, कारण हायड्रा या ट्रीटमेंटचं सुद्धा त्यांनी नाव घेतलेलं आहे, तर ही नेमकी काय प्रोसिजर आहे?
1: आता हायड्रा फेशियल किंवा हायड्रा डर्मॅब्रिजन असं त्याला म्हणतात, तर याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रक्रिया त्वचेवरती केल्या जातात, ज्याच्यामध्ये क्लिन्झिंग आहे, हायड्रेशन आहे, किंवा काही केमिकल्स वापरून त्वचेवरती केलेली प्रक्रिया आहे, ज्याच्यामध्ये हायलुरोनिक ऍसिड म्हणा, व्हिटॅमिन सी म्हणा किंवा नियासिनामाइड म्हणा, हे घटक वापरल्यानंतर चेहऱ्यावर एक प्रकारचं तेज आणणं किंवा चेहऱ्याला उजळपणा आणणं आणि चेहऱ्याला टवटवीतपणा आणणं हे या हायड्रामुळे आपण करू शकतो. ही हायड्रा ही प्रोसिजर जी आहे ती साधारणपणे 20 ते 25 मिनिटं त्याला लागतात आणि केल्यानंतर इन्स्टंट परिणाम आपल्याला दिसायला लागतो. चेहरा बऱ्यापैकी आपल्याला असा एकदम उठून दिसतो आणि साधारणपणे दर महिन्याला असं 2-3 वेळा जर हे केलं आपण हायड्रा, तर त्याचा परिणाम बरेच दिवस टिकून राहतो. आणि त्या हायड्रा बरोबरच आपण इतर काही जसं सनस्क्रीन लोशन आहे, सनस्क्रीन लोशन सुद्धा रिपीटेडली वापरणं हे महत्वाचं आहे. फक्त दिवसातून एकदा वापरून चालणार नाही, कारण त्याची ऍक्शन फक्त 2 ते 3 तासच राहते. ते वॉटर रेझिस्टंट असायला पाहिजे, त्याच्यामध्ये SPF साधारणपणे 50 असावा आणि PA 3+ असावा. तर ह्या गोष्टी वापरल्यानंतर चांगल्या प्रकारचा एक गोळ्या सुद्धा मिळतात, त्या गोळ्यामुळे सुद्धा त्वचा उजळली जाते किंवा त्वचेवरती असं टवटवीपणा किंवा तेज येतं. तर ह्या गोळ्या आणि हायड्राफेशियल हे दोन्ही जर एकत्र केलं तर चेहरा अतिशय सुंदर आणि असा आकर्षक दिसू शकतो.
0: अच्छा, पण अर्थातच या गोळ्या किंवा जे तुम्ही क्रीम सांगतायत, लोशन सांगतायत, हे तज्ञांच्या मार्गदर्शनाने अगदी खरे.
1: त्वचा कशाही प्रकारची असेल तरी तो हायड्राफेशियल नंतर टवटवीतपणा किंवा एक तेज चेहऱ्यावरती येऊ शकतो.
0: बरोबर. श्रोते हो, ब्लड टेस्ट, युरिन टेस्ट यांसारख्या महत्वाच्या तपासण्यांमध्ये उच्च गुणवत्ता आणि लवकरात लवकर अचूक निदानासाठी डॉक्टर महाजन पॅथॉलॉजी लॅब, महाजन हॉस्पिटल, पारसनेस कॉलनी, जगदंब चौक, मोनार्क हॉटेल जवळ सातारा येथे. संपर्क 9658960960, 9658960960, 9658960960. पुन्हा भेटूयात. महाजन स्किन केअर प्रस्तुत जपूया त्वचेचे आणि केसांचे आरोग्य या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर सुरेश महाजन यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात डॉक्टर महाजन स्किन केअर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. यानंतर प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम ओळख बाजारपेठेची.
4: हॅलो हॅलो हॅलो, मी आहे अमेझिंग आदिती आणि तुम्ही ऐकत आहात
5: ओळख बाजारपेठेची. इथं भरपूर काही नवे नवे नवे नवे.
4: अपडेट्सच्या या जमान्यात आजकाल प्रत्येक गोष्ट अपडेट करणं गरजेचं आहे, मग तो लॅपटॉप असो किंवा मशीन. त्याचा परफॉर्मन्स चांगला होण्यासाठी वेळोवेळी मेंटेनन्स करणं अगदी गरजेचं आहे. वेळेत मेंटेनन्स का करावा आणि त्याचे फायदे काय आहेत हे तुम्हाला आजचा एपिसोड ऐकल्यानंतर समजेल. माझा घरचा ग्राइंडर खराब झालाय, त्यामुळे मी आज सातारच्या H39 MIDC मध्ये असणाऱ्या मंदार ट्रेडर्स सर्व्हिस सेंटर मध्ये निघालीय. चला तर मग मंदार ट्रेडर्सच्या शुभांगी मॅडम कडून त्यांच्या मेंटेनन्स डिपार्टमेंटची ओळख करून घेऊयात. नमस्कार मॅडम.
6: नमस्कार आदिती.
4: मॅडम, 3 वर्षापूर्वी आपल्या इथनं मी ग्राइंडर नेला होता. 3 वर्ष व्यवस्थित चालला, पण आता मधूनच बंद पडतोय.
6: ओके. खरं तर 3 वर्षात तुम्ही याचा मेंटेनन्स करणं गरजेचं होतं. आपल्याला जशी हेल्थ चेकअपची गरज असते ना, तशीच या मशीन्सला मेंटेनन्सची गरज असते, ज्यामध्ये थोडं ऑइलिंग, कार्बन ब्रश व इतर पार्ट चेकिंग आणि क्लिनिंग केलं जातं. वेळोवेळी मेंटेनन्स केल्यामुळे मशीन स्मूथ चालते, पॉवर कमी लागते आणि तुम्हाला जो आता प्रॉब्लेम आला आहे ना अचानक बंद पडण्याचा, हे प्रकार टाळले जातात.
4: अगदी खरंय मॅडम तुमचं.
6: हरकत नाही, आपण आता मशीन बघूया तुमची. कोणतीही मशीन वापरत असताना त्याचे कार्बन ब्रश बघणं गरजेचं असतं. जर कार्बन ब्रश पूर्णपणे झिजले

0: तर त्याचा परिणाम आर्मेचरवर होतो. इन डिटेल गोष्टी मशीन प्रॉपर खोलल्यावरच आपल्याला कळतील.
1: ओके, पण मॅडम यासाठी कॉस्टिंग किती येईल?
0: कॉस्टिंग असं लगेच सांगता येणार नाही, पण त्याची काळजी तुम्ही करू नका. तुमची मशीन खोलल्यानंतर कोणते पार्ट गेलेत आणि त्याचा येणारा खर्च याचं कोटेशन तुम्हाला पाठवलं जातं. तुमचा ओके आल्यानंतरच आपण पार्ट रिप्लेस करतो आणि सध्या आमच्याकडे स्पेअर पार्ट ऍक्च्युअल प्राइस वर 15% डिस्काउंट ऑफर चालू आहे बरं का.
1: ग्रेट. मॅडम आपल्याकडे कोणकोणत्या कंपन्यांचे स्पेअर पार्ट उपलब्ध आहेत?
0: आपल्याकडे पॉवर टूल्स मध्ये डिवॉल्ट, स्टेनले, ब्लॅक अँड डेकर, जेके, बुलेट आणि वेल्डिंग मशीन मध्ये विर्गो यासारख्या नामवंत कंपन्यांचे स्पेअर पार्ट उपलब्ध आहेत. या व्यतिरिक्त आपल्याकडे अनेक कंपन्यांचे स्पेअर पार्ट असतात, त्यामुळे आम्ही इतर कंपन्यांची सुद्धा मशीन रिपेअर करून देतो. मशीन जर वॉरंटी पिरियड मध्ये असेल तर आपण वॉरंटी देखील क्लेम करून देतो. आमच्याकडून दिल्या जाणाऱ्या सर्व स्पेअर्स वर मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्टला 3 महिन्यांची वॉरंटी दिली जाते. तसेच आमच्या इथून डिवॉल्ट कंपनीचे मशीन खरेदी केल्यास त्यावर आर्मेचर आणि फील्ड कॉइलला 2 वर्षाची वॉरंटी मिळते आणि स्टेनले आणि जेके कंपनीच्या मशीनवर 1 वर्षाची वॉरंटी दिली जाते.
1: सुपर्ब.
0: वॉरंटीचा मुद्दा निघाला आहे त्यामुळे मला इथे एक गोष्ट तुम्हाला सांगावीशी वाटते, ती म्हणजे अनेकदा ग्राहक विदाउट बिल मशीन बाजारातून खरेदी करतात. त्यामध्ये 2 केस असतात. एक तर मशीन चांगली असते पण त्यांना भविष्यात वॉरंटीची बेनिफिट घेता येत नाही, आणि दुसरी केस म्हणजे कधी कधी डुप्लिकेट मशीन देखील बाजारात तुम्हाला दिल्या जातात. त्यामुळे कोणतेही प्रोडक्ट खरेदी करताना ग्राहकांनी ओरिजिनल बिल आणि वॉरंटी कार्ड असणारा प्रोडक्टच खरेदी करावा.
1: अगदी बरोबर आहे मॅडम तुमचं. पण मॅडम मशीन खराब होऊ नये म्हणून कोणती काळजी घेणं गरजेचं आहे?
0: सगळ्यात महत्वाचं म्हणजे हाय व्होल्टेजला मशीन वापरू नयेत. मशीनची कॅपॅसिटी आहे तेवढीच मशीन वापरावी. मशीन सतत चालू असेल तर त्यावर घर्षण, धूळ, व्हायब्रेशन यांचा परिणाम होतो. परिणामी मशीनचे पार्ट्स जसं की गिअर्स, बेरिंग, स्विचेस वेळेनुसार खराब होतात. त्यामुळे मशीनला ठराविक वेळेने मेंटेनन्स करावा.
1: अच्छा मॅडम, खरंच आज मला तुमच्याकडून मशीनच्या मेंटेनन्सचं महत्व काय असतं ते कळलं. यापुढे मी माझ्या घरातल्या प्रत्येक मशीनच्या मेंटेनन्स मध्ये स्वतः लक्ष घालीन. मॅडम आता मला निघायला हवं, मला तुमचा नंबर देता?
0: हो नक्कीच, घ्या ना. 9822801804.
1: 9822801804. थँक्यू मॅडम.
0: थँक्यू.
1: सो फ्रेंड्स, तुमच्याकडे असणाऱ्या मशीनची कार्यक्षमता, सुरक्षितता आणि आयुष्यमान वाढवण्यासाठी ब्रँडेड स्पेअर पार्ट्सचा वापर करूनच मशीन मेंटेनन्स जर करायचा असेल तर आजच सातारच्या H39 MIDC मध्ये असणाऱ्या मंदार ट्रेडर सर्व्हिस सेंटरला अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
2: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आताच आपण ऐकलात ओळख बाजारपेठेची. आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. यानंतर प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित कार्यक्रम डॉक्टर देशपांडे आय हॉस्पिटल.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
4: टीचर, मला माझ्या आई बाबांना बघायचंय.
5: मला सुद्धा. आणि मला स्वतःला पण बघायचंय. मी कसा दिसतो ते बघायचंय.
6: मला रंग बघायचे, फुलं बघायची आहेत, समुद्र बघायचा आहे आणि आकाश पण बघायचंय.
4: टीचर, मला तुम्हाला बघायचंय, आपली शाळा बघायची.
5: मला ना जे पुस्तक मी रोज हाताने वाचतो ते डोळ्याने वाचायचंय.
6: ज्या डोळ्यांनी आपण बघू शकतो ते डोळे कसे दिसतात हे बघायचंय मला.
7: ही उत्तर होती माझ्या अंधशाळेतल्या मुलांची. जेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्हाला 5 मिनिटांसाठी दृष्टी मिळाली तर काय बघायला आवडेल, आणि बघा आपल्याला हे सगळं सहज दिसतंय तर आपण त्याचं, आपल्या डोळ्यांचं काय महत्व जपलंय. तुम्हीच विचार करा आणि अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी आजच करा. देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू. संपर्क 9919301442. 8929304142. देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. देशपांडे आय हॉस्पिटलचे

0: ऑफ्थॅल्मोलॉजिस्ट डॉक्टर आनंद देशपांडे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: लॅसिक लेझर बद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा ती ट्रीटमेंट कशी केली जाते, त्याला किती वेळ लागतो आणि रिकव्हरी किती दिवसात होते याबद्दल आज आम्हाला सांगा.
1: युजली मी तुम्हाला सांगितलं ना की लॅसिक लेझर करताना आम्ही प्री ऑपरेटिव्ह वर्कअप खूप थरोली करतो. म्हणजे आमच्या हॉस्पिटलमध्ये तर तुम्हाला लक्षात येईल की तास दीड तास नुसतं तुमचा वर्कअप मध्ये जातो. कारण त्याच्या मागचं हेच आहे की लॅसिक लेझर्सचे सेफ्टी पॅरामीटर्स ऑपरेशन पूर्वी चेक करणे हे सगळ्यात मोठं काम आहे. तर या ऑपरेशनला हार्डली 10 ते 12 सेकंद लागतात. तर या लेझरमध्ये समजा 4 नंबरचा चष्मा असेल असं विचार करा तुम्ही, 4 नंबरचा. तर तो 4 नंबरचा चष्मा जाण्यासाठी पेशंटला एका डोळ्याला 8 सेकंद लागतात. युजली म्हणजे 8 7 6 5 4 3 2 1 असं म्हणतो आम्ही, ऑपरेशन झालेलं असतं. म्हणजे तुमचा दुसरा प्रश्न होता की त्याला वेळ आणि रिकव्हरी किती. तर डे ऑफ सर्जरी फक्त त्या पेशंटला आम्ही युजली, हे तर ऑपरेशन मी युजली संध्याकाळी करतो 5:30 ला, सो नेक्स्ट डे पासनं पेशंटला वाव
0: अच्छा
1: आलाच पाहिजे. सो तो टीव्ही बघू शकतो, पेपर वाचू शकतो, लॅपटॉप पाहू शकतो, गाडी चालू शकतो, फिरायला जाऊ शकतो, खेळायला जाऊ शकतो. त्याला ऍज सच कुठलंही रिस्ट्रिक्शन नाही.
0: अच्छा श्रोते हो, डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने, देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू इथे. संपर्क 89 29 30 41 42, 89 29 30 41 42, 8929304142. सर तुम्ही लॅसिक लेझरच्या ट्रीटमेंट बद्दल आणि रिकव्हरी बद्दल सांगत होता, अजून काय सांगाल त्याबद्दल?
1: रिकव्हरी जी आहे ती इतकी फास्ट आहे, म्हणजे प्रोसिजर जेवढी फास्ट आहे तेवढीच रिकव्हरी फास्ट आहे. पेशंटला तर नेक्स्ट डे पासून सगळं तो करू शकतो. बरेच वेळेस युजली फार पेशंट आणि त्यांच्या आई वडिलांना, हे युजली यंग मध्ये होतं, त्याच्यामुळे आई वडिलांना खूप चिंता असते की नाही हे दुसऱ्या दिवशीपासून लॅपटॉप पाहणार, मोबाईल पाहणार. तर आम्ही ठासून सांगतो पेशंटला की नक्की बघू द्या, कारण की हे लेझरनी एकदा चष्म्याचा नंबर गेला की तो आयुष्यभर गेलेला असतो. आणि याला परत काहीतरी खूप सारे रिस्ट्रिक्शन्स, जसं म्हणतो आपण की हे करा, हे नका करू, हे खाऊ नका, ते खाऊ नका, काय जे गैरसमज आहेत आधीचे ऑपरेशन बद्दलचे, तसं याला कुठलंही रिस्ट्रिक्शन नाही. सो माझा म्हणण्याचा उद्देश की नेक्स्ट डे पासून ते पेशंट रुटीनली त्याचे त्याचे कार्य करू शकतो.
0: वा, इतकी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ही लॅसिक लेझर आणि त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेतली. अशीच माहिती पुढच्याही भागात ऐकूयात. तोपर्यंत डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने, देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू इथे. संपर्क 89 29 30 41 42, 89 29 30 41 42, 8929304142. पुन्हा भेटूयात. देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात डॉक्टर आनंद देशपांडे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: डॉक्टर देशपांडे आय हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 10:15 वाजलेत. आता आणखी एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम ऐकणार आहोत, पूना गाडगिळ आणि सन्स.
3: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
4: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगे आणि सन्स, राजपथ रोड सातारा आणि फलटण.
5: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगे अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
6: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
5: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
6: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन.
5: आजच भेट द्या पूना गाडगे अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
4: श्रोते हो नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगिळ आणि सन्स. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, खरं तर अधिक महिन्यात मंदिरांना पुरोहितांना दान देतात. महाराष्ट्रात जावयाला दान देण्याची पद्धत आहे, पण मला असं वाटतं की लाडक्या जावयाबरोबरच लाडक्या मुलीला देखील काही दागिना द्यायला हरकत नाहीये. तर मग असे कोणते दागिने आहेत की जे मुलीला दिले जातात, जे बजेट फ्रेंडली असतात, याची माहिती आज आपल्याला देणार आहेत पूना गाडगे आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक सर. मोडक साहेब नमस्कार.

0: नमस्कार
1: सर. स्त्रियांच्या आयुष्यामध्ये सौभाग्य अलंकार जे असतात ते अतिशय महत्वाचे असतात. जोडवी आणि त्याच्यासोबतच पायाला शोभा आणणारा पैंजण असतात. तर या दोन्ही विषयी आज आम्हाला माहिती सांगा.
0: आता हे सुद्धा अधिक मासामध्ये बऱ्याचशा स्त्रिया मुद्दाम येऊन जोडवी बदलतात. तुम्ही सराफाच्या दुकानात जर अधिक महिन्यामध्ये गेलात तर बाकांवरती खुर्च्यांवर बसलेल्या स्त्रिया दिसतील. त्यांच्यासमोर दुकानातले सेल्समन कारागीर त्यांचे आधीचे जोडवी काढत असतात, नवीन जोडवी घालत असतात. त्या आधीची जोडवी मोडीमध्ये ते देत असतात, नवीन जोडव्याचा हिशोब करून घेत असतात. आता जोडवी 4 ग्रॅमपासून पुढे बनतात. आपलं वेढणं जसं असतं त्या आकाराचं जोडवं असतं प्लेन, त्याला प्लेन जोडवं किंवा पेढेगाठी जोडवं म्हणतात. म्हणजे पूर्वीच्या काळातलं त्याचं नाव होतं पेढेगाठी जोडवं. तसंच तेच जोडवं पण त्याला जर मध्ये असं उंचवटा करून रेग असेल तर त्याला शिर्याची जोडवी, शीर जशी असते किंवा आपल्या भाज्यांची शीर काढतो तर तशी ते शीर असते टपोरी असे वरती. काही काही आता फॅशनेबल जोडवी पण येतात
1: बरीच डिझाईन, हा
0: ज्याच्यामध्ये खडे लावलेली असतात आणि त्याच्यामध्ये पानाफुलाची डिझाईन असतात, ऑक्सिडाइज केलेली असतात. एक तर जोडवं असं असतं की आपलं वेढणं जे छोटं असतं 3 वेड्याचं असतं पण ते 5-6 वेड्याचं असतं. ते ऑलमोस्ट पूर्ण तुमचं बोट आहे ते पूर्ण बोटभर ते जोडवं जातं. म्हणजे त्याला विनोदानी कधी कधी म्हणजे स्त्रिया सुद्धा म्हणताना स्प्रिंग जोडवं आहे का म्हणतात. म्हणजे ती पूर्ण मोठेचे मोठे स्प्रिंग सारखं असतं. साधारणपणे जोडव्यांना मजुरी जर तुम्ही म्हणाल तर मजुरीपेक्षा 1300-1500 रुपयापासून जोडव्याचा एक जोड येतो. मग तो घेऊ तसा आहे, 5000 रुपयापर्यंत सुद्धा येतो चांगलं त्याला डेकोरेटिव्ह असेल तर. आणि त्याच्यावर ज्या पैंजण हा नटण्या करताय, हा जसा सौभाग्याचा अलंकार आहे ते नटण्या करताय. तर अधिक मासामध्ये जोडव्याबरोबर पैंजणही विकली जातात चांगल्या प्रकारे आणि ते पण शुभ शकून मानतात लोक. तर पैंजण जे असतं ते 20 ग्रॅमपासून पुढे 200 ग्रॅमपर्यंत येतं, जड असतात पैंजण. आग्र्याला बनतात, हुपरी महाराष्ट्रातलं जे आहे तिथे बनतात, त्यानंतर राजकोटला बनतात, सेलमला बनतात साऊथला, आणि जयपूरची जी पैंजण असतात त्याच्यामध्ये फॅन्सी असतात, ती ऑक्सिडाइज केलेली असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मीना वर्क वगैरे केलेलं असतं. त्याला मजुरी जरा जास्त असते 6%. इतर जी पैंजण किंवा जोडवी असतात त्याला 4% मजुरी असते पण ह्याला मात्र मजुरी 6% असते, याला डेकोरेटिव्हनेस असतो.
1: बरोबर.
0: तर पैंजण आणि जोडवी हे अधिक महिन्यात विकलं जाणारं आणि स्त्रियांकरताचं, जसं मी मागे सांगितलं पुरुषोत्तम म्हणून सासू सासऱ्यांकडून जावई घेतो तसं स्त्रिया त्यांच्या मिस्टरांच्या मागे लागून म्हणतात की लक्ष्मीचं पण काहीतरी तुम्ही करा कौतुक तर आम्हाला पण हे करून द्या.
1: बरोबर. आणि याची बरीच व्हरायटी तुमच्याकडे उपलब्ध असेल.
0: व्हरायटी म्हणजे जोडव्यांमध्ये म्हणाल तर कमीत कमी 100 पेक्षा जास्त प्रकार असतात.
1: अरे वा.
0: आणि त्याच्यात अगदी सिलेक्शन करायला म्हणून ऐकांची स्पर्धा लागलेली असते, कारण जसं साड्यांमध्ये जरा आणखीन काहीतरी दुसरं आणखीन काहीतरी दुसरं तसं जोडव्यांमध्ये आणि पैंजणमध्ये असतं. पैंजण सुद्धा विविध डिझाईन्सची येतात आणि पैंजण ग्रॅम वरती विकले जातात, जनरली जोडवी ही नगावरती विकली जातात.
1: मोडक साहेब, लाडक्या जावयाबरोबर लाडक्या लेकीलाही अधिक महिन्यात काही दिलं पाहिजे हे खरंय, तर नक्की काय दिलं जातं याची माहिती आपण दिलीत श्रोत्यांच्या वतीने, त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगे आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगे आणि सन्स, राजपथ रोड सातारा आणि फलटण.
2: पूना गाडगीळ आणि सन्स हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. 103.1 MHz आपण ट्यून केलेत आकाशवाणीचं सातारा केंद्र. सकाळचे 10:20 झालेत. ऐकणार आहोत मिश्र संगीत.

0: संजीवनी खळे आणि सहकारी यांच्या आवाजातील बालगीत आपण ऐकलं. मंगेश पाडगावकर यांच्या गीताला संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं.
1: आदेशवर ज्वेलर्स सुवर्ण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेशवर ज्वेलर्स सदाशिवपेठ सातारा.

0: 17 मजली।
1: हो 17 मजली। कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से लैंडमार्क टॉवर्स, क्लब, जिम, स्विमिंग पूल, जॉगिंग ट्रैक, पार्टी लॉन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सीनियर सिटीजन एरिया आणि अजून अशाच बऱ्याच अमेनिटीज न सुसज्ज कंगराळकर इन्फ्रास्ट्रक्चर से 17 मजली लैंडमार्क टॉवर्स प्रोजेक्ट रेरा रजिस्टर्ड, शाहू स्टेडियम, सातारा। बुकिंग साठी संपर्क 90118 90118।
2: ओळख 17 मजली।
3: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका। तात्काळ केवायसी अपडेट करा। जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा, किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या। आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा। खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या। आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा।
4: आरबीआय सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा।
6: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं।
7: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
6: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं।
7: होऊ दे ना पूर्ण
6: आमचं बाळाचं स्वप्न।
7: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्ही ही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 866-91-676-72।
8: संकल्प सन्मित्र सोलर।
9: आपल्या छतावर टाटा सोलर बसवण्यासाठी संपर्क करा सन्मित्र सोलर 98-81-38-71-14 98-81-38-71-14।
10: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी,
9: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर।
10: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी।
9: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत।
10: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC, सातारा। सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती।
9: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी।
10: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
9: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
10: रोजच्या आयुष्यात लवकर परत।
9: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी।
10: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट।
9: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95-185।

0: 68006
1: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
2: आदेश्वर ज्वेलर्स अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव
1: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी पाटली
2: आकर्षक मिनी गंठन गंठन फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी पायल ताटवाटी ताम्हण आणि बरंच काही जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव
1: आदेश्वर ज्वेलर्स सदाशिव पेठ सातारा
3: मिश्र संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांच्या आवाजातील संत तुकाराम महाराज यांचा अभंग संगीत आहे कमलाकर भागवत यांचं

आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 10:30 वाजलेत. ऐकणार आहोत लोकगीतांचा कार्यक्रम. सुरुवातीला विठ्ठल उमप आणि सहकारी यांच्या आवाजातील अनंत पाटील यांचं लोकगीत, संगीत दिलंय मधुकर पाठकी यांनी.

नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदूकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत, आजच भेट द्या चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999182.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: अधिक मास, अधिक पारदर्शकता म्हसवडकर सराफ मध्ये. जसा कॅरेट नुसार सोन्याचा भाव, तसा प्युरिटी नुसार चांदीचा भाव. चांदीच्या वस्तू हॉलमार्किंग सह. मग अधिक मासात अधिक फायदा. तेव्हा अधिक मासासाठी चांदीच्या वस्तूंची खरेदी फक्त म्हसवडकर सराफ मध्ये. म्हसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.
2: झाली सोय.
3: कशाची?
2: पिंकीच्या फीची.
3: बघू. 20,000 कर्ज लगेच? कोण देतय? व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
4: आरबीआय म्हणते
3: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
5: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर साताराने वाई येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा.
6: रविवार 31 मे 2026 रोजी, वेळ 8 ते 4 वाजेपर्यंत. स्थळ शेतकरी बहुद्देशीय हॉल, बाजार समिती वाई. तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर सातारा, 84 84 86 1900.
5: 8484861900. लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी वाई येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सातारा, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.

0: विधी सेवा प्राधिकरण अधिनियम 1987 च्या कलम 12 नुसार पात्र नागरिक निशुल्क कायदेशीर मदत न्याय बंधू या मोबाईल ऍप वरून किंवा www.provono-eoj.in या वेबसाइट वरून मिळवू शकता.
1: आला अधिक महिना मास सोन्या चांदीच्या खरेदीसाठी खास
2: आदेशवर ज्वेलर्स अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
1: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
2: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
1: आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
3: लोकगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आता ऐकणार आहोत रंजना शिंदे आणि सहकारी यांच्या आवाजातील.

0: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
1: देत आहे 18 महिने मुदतीची
0: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
1: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
0: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
1: संपर्क 84082993 धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
0: नियम आणि अटी लागू.
2: मला करिअर हवंय, हेल्थ केअर मध्ये काहीतरी मोठं करायचंय. मग BSc नर्सिंग कर, त्यासाठी जॉईन कर संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा.
3: BSc नर्सिंग मध्ये काय स्पेशल आहे?
2: 4 वर्षांचा प्रोफेशनल कोर्स, प्रॅक्टिकल ट्रेनिंग, एक्सपर्ट फॅकल्टी आणि हॉस्पिटल अनुभव.
4: संजीवन मेडिकल कॉलेज ऑफ नर्सिंग सातारा. BSc नर्सिंग तसंच GNM आणि ANM चे ही पर्याय उपलब्ध. प्रवेश सुरू 90 96 05 93 15 किंवा 99 75 86 70 99.
5: अगं उद्या जावई बापू येणार आहेत, अधिक मासाचं वाण तयार आहे ना?
6: हो, सगळी तयारी आधीच केली आहे मी. अनारसे, ताट, वाटी, दिवा सगळं आणून ठेवले. तुमच्यासारखं नाही, फक्त आठवण करायची.
5: आणि कपडे?
6: अगं बाई, ते राहिलेच की हो.
5: चला आता म्हसवडकर ड्रेसेस मध्ये जाऊ, तिथेच मिळेल आपल्याला भरपूर व्हरायटी. जावई बापूंसाठी शूटिंग, शर्टिंग, रेडीमेड, लेकीसाठी ड्रेस मटेरियल, साडी, रेडीमेड ड्रेस, काय पाहिजे ते घेऊ.
6: हो चला चला, बरं झालं तुम्ही आठवण केली.
5: हा, तुमच्यासारखं नाही, फक्त टोमणे मारायचे, काम पण करतो.
6: चला. अधिक मासानिमित्त जावई आणि मुलीसाठी कापड आणि रेडीमेड कपड्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
7: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था.

0: पटियाळी भाजी मंडई वाई श्री गणेश नागरी पतसंस्था जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार।
1: आदेशवर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट। आदेशवर ज्वेलर्स सदाशिव पेट सातारा।
2: ये वा मोहित्यांचं फिश पॉइंट आपलोच असा। सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली चव मात्र सर कोकणी बांधलेली।
3: ऍट मोहितेस फिश पॉइंट विलासपूर सातारा।
2: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचं मजो।
3: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा 9021-2845-4570।
4: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू। NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट।
5: उपलब्ध ब्रांचेस डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ऑटोमेशन अँड रोबोटिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन कम्प्युटर इंजिनिअरिंग मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग।
4: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा।
5: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा 97-66-86-37।

0: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर साताराने वाई येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा.
1: रविवार 31 मे 2026 रोजी, वेळ सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत, स्थळ शेतकरी बहुद्देशीय हॉल, बाजार समिती वाई. तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर सातारा, 84 84 86 1900,
0: 8484861900. लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी वाई येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर, श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सातारा. तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.

0: शाहीर पांडुरंग वनमाळी आणि सहकारी यांच्या आवाजातील लोकगीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत होतं मधुकर पाठक यांचं.
1: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंतीनिमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
2: बागडे बंधू सराव, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन 91 68 227 325.
3: बागडे बंधू सराव, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे.
4: रोज रोज हवे हवे,
5: ताजे ताजे, नवे नवे.
4: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
6: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
7: काय गं, 12वी नंतर इंजिनिअरिंग की मेडिकल?
8: एवढं खर्चिक शिक्षण कशाला? आपण तर मस्त BBA किंवा BCA करणार आणि झटक्यात चांगल्या पगाराची नोकरी मिळवणार.
7: आता कसं माझ्या मनातलं बोललीस, हे कोर्सेस आपल्याला परवडणार आहे, शिवाय जवळच्या जवळ उत्तम सोय.
8: रय शिक्षण संस्थेच्या KBP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सेंटर मध्येच ना.
7: अगं, BBA, BCA अनुभवी आणि PhD पदवीधर शिक्षक, सुसज्ज लॅब, करिअर गायडन्स, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, आणखीन काय हवं?
8: हो ना, शिवाय पुढे MBA, MPhil आणि PhD ची सोयही.
7: मी पण ऐकलंय IIM धर्तीवर इन्फ्रास्ट्रक्चर आणि PhD पदवीधर शिक्षक.
8: बघून येऊया का लगेच KBP इन्स्टिट्यूट? जवळ तर आहे वरिये मध्ये.
9: मावशी, मला असं कॉलेज हवंय जिथे माझं करिअरही घडेल आणि आत्मविश्वासही वाढेल.
10: मग तुझ्यासाठी अगदी योग्य ठिकाण म्हणजे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय सातारा.
9: खरंच?
10: अगं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सह आधुनिक शिक्षण, स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनलने परिपूर्ण डिजिटल क्लासरूम्स आणि BCA, BCom, IT सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम.
9: आणि पारंपरिक कोर्सेस?
10: BA, BCom, BCom IT, MA, MCom, MCom IT हे तर आहेच, शिवाय रयत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासह विविध प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेसही, आणि स्पोर्ट्स मध्ये आंतरराष्ट्रीय कामगिरी, शिवाय कल्चरल मध्ये सुद्धा देश पातळीवर अव्वल.
11: मुलींसाठी सुरक्षित वातावरण आणि आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा, रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, ओवाई नाका, सातारा. संपर्क 98 90 55 94 64.
12: जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स, आता 2 शाखांमधून. 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हौद राजपथ सातारा, जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग.
13: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर, साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग.
14: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
13: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, प्रवेश सुरू.
14: संपर्क 83 29 72 94 98.
13: साताऱ्यात घर स्वप्नवत घर, 99 Avenue,
15: 1 BHK 17.25 लाख, 2 BHK 24.20 लाख, सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
13: 99 Avenue, विकासनगर.

0: सातारा 97979999
1: दहावी बारावी ते पदवी पर्यंत
2: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा
1: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
2: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
1: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
2: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
1: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश.
2: डिजिटल क्लासरूम,
1: साइट विजिट,
2: ST पास,
1: हॉस्टेलची सोय.
2: संपर्क मयूर चेंबर्स, दुसरा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
1: मोबाईल 99 60 13 59 15,
2: 0 21 62 22 25 45.
3: लोकगीतांच्या कार्यक्रमात आता ऐकणार आहोत शाहीर पुंडलिक फरांदे आणि सहकारी यांच्या आवाजातील लोकगीत.

103.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. श्रोतेहो, सकाळचे 11 वाजलेत. नाट्यपदांचा आनंद घेणार आहोत नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात. सुरुवातीला ऐकूया ययाती देवयानी या नाटकातील कवी कुसुमाग्रजी यांची पदरचना. गात आहेत रामदास कामत,

0: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
1: अधिक मासाच्या तयारीसाठी तयार श्री वर्धमान ज्वेलर्स NX. चांदीची जोडवी, पैंजण, तांब्या भांड, ताटवाटी, चेन, अंगठी, ब्रेसलेट असं 101 अधिक मासाचं चांदीचं वाण. वाणाच्या खरेदीवर हमखास भेट वस्तू
2: श्री वर्धमान ज्वेलर्स NX. मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा, शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा.
1: क्षण अधिक मासाचे, खास चंदेरी वाणांचे. श्री वर्धमान ज्वेलर्स NX. यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
3: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
1: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
3: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
4: इवलासा अंकुर पोटी रुजावा, आपल्या घरी पाळणा झुलावा.
5: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर साताराने वाई येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा.
6: रविवार 31 मे 2026 रोजी, वेळ सकाळी 8 ते 2:00 PM. स्थळ शेतकरी बहुद्देशीय हॉल, बाजार समिती वाई. तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर सातारा, 84-84-86-1900.
5: 8484861900. लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी वाई येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर. श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सातारा, तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.
7: रांगोळे शेगडी फेस्टिवल. ज्योती कंपनीच्या मल्टीबर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर, ग्लास टॉप, स्टील अशा भारी भारी शेगड्या.
8: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा.
7: मेसर्स आभा आंदोबा रांगोळे, सिटी पोस्टा समोर सातारा. जगण्याचे तत्व, स्वास्थ्याचे महत्व, कच्च्या घाण्याचे तेलत्व, स्नेहसत्व.
9: शुद्ध तेलबियांपासून कमी तापमानात काढलेले केमिकल विरहित स्नेहसत्व कच्च्या घाण्याचे तेल, J1315 नवी MIDC सातारा. घरपोच सेवा 788-790-6867.
10: आला अधिक महिना मास, सोन्या चांदीच्या खरेदीसाठी खास
11: आदेशवर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
10: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी,

0: टोपली, आकर्षक मिनी गंठन, गंठन फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव,
1: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.

0: छोटा गंधर्व यांच्या आवाजातील सौभद्र या नाटकातील पदरचना आपण ऐकलीत. ही रचना होती अण्णासाहेब किर्लोस्कर यांची.
1: नात्यांचा आनंद वाढवणारा अधिक मास, सन्मान आणि चांदीच्या भांड्यांना महत्व खास. या अधिक मासात अधिक जिव्हाळा आणि अधिक बचतीचा लाभ घ्या. चंदुकाका सराफ ज्वेल्स देत आहेत चांदीच्या वस्तूच्या व दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 40% सूट. ऑफर 14 जून पर्यंत. आजच भेट द्या चंदुकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. टोल फ्री नंबर 0796999187.
2: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी
3: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज. 3 वर्ष डिग्री.
2: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष.
3: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष.
2: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती.
3: महा DBT, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप.
2: स्वधार योजना. देश विदेशात नोकरीची संधी.
3: स्मार्ट क्लासरूम.
2: ST पास. हॉस्टेलची सोय. IT ट्रेनिंग प्लेसमेंट.
3: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी.
2: आजच प्रवेश निश्चित करा.
3: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
2: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा.
3: मोबाईल 99 60 13 59 15.
2: 0121 62 22 45.
4: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब. पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा. सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा. 90 21 28 45 70.
5: मावशी, मला असं कॉलेज हवंय जिथे माझं करिअरही घडेल आणि आत्मविश्वासही वाढेल.
6: मग तुझ्यासाठी अगदी योग्य ठिकाण म्हणजे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, सातारा.
5: खरंच?
6: अगं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स सह आधुनिक शिक्षण, स्मार्ट इंटरॅक्टिव्ह पॅनलने परिपूर्ण डिजिटल क्लासरूम्स आणि BCA, BCom, IT सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम.
5: आणि पारंपरिक कोर्सेस?
6: BA, BCom, BCom IT, MA, MCom, MCom IT हे तर आहेच. शिवाय रयत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासह विविध प्रकारचे शॉर्ट टर्म कोर्सेसही आणि स्पोर्ट्स मध्ये आंतरराष्ट्रीय कामगिरी. शिवाय कल्चरल मध्ये सुद्धा देश पातळीवर अव्वल.
7: मुलींसाठी सुरक्षित वातावरण आणि आधुनिक गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा. रयत शिक्षण संस्थेचे सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालय, पोवाई नाका, सातारा. संपर्क 9895594464.
8: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
9: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
8: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस, सातारा.
9: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97 66 86 68 37.

0: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर साताराने वाई येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा.
1: रविवार 31 मे 2026 रोजी, वेळ सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत, स्थळ शेतकरी बहुद्देशीय हॉल, बाजार समिती वाई. तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर सातारा, 84 84 86 1900,
0: 8484861900. लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी वाई येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर, श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सातारा. तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे. प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी. सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद.
3: नाट्यसंगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकणार आहोत

0: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा, फोन 91 68 227 325.
1: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे. साताऱ्यात घर स्वप्नवत दर 99 Avenue,
0: 1 BHK 17.25 lakh, 2 BHK 24.20 lakh, सर्व खर्चांसहित पार्किंग सह.
1: 99 Avenue, विकास नगर, सातारा, 97 97 92 99 99, 97 97 92 99 99. जस्ट बेसिक इंटरनॅशनल इनरवेअर्स, आता 2 शाखांमधून, 1 नगरपालिका शॉपिंग सेंटर शाहू चौक आणि 2 कमानी हाऊस राजपथ सातारा, जेंट्स लेडीज स्वतंत्र विभाग.
2: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
3: देत आहे 18 महिने मुदतीची
2: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
3: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
2: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
3: संपर्क 84 08 92 93 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
2: नियम आणि अटी लागू.
4: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
5: आदेशवर ज्वेलर्स, अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
4: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
5: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
4: आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
6: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आळी, भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
7: येवा, मोहित्यांचो फिश पॉइंट आपलोच असा. सुरमई पापलेट बांगड्यान बांधलेली, चव मात्र सर कोकणी बांधलेली.
8: ऍट मोहितेज फिश पॉइंट, विलासपूर, सातारा.
7: साताऱ्यातलो साताऱ्यात असल कोकणाचं मजो.
0: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
9: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
0: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
9: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97 66 86 68 37.

0: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर साताराने वाई येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा.
1: रविवार 31 मे 2026 रोजी, वेळ सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत. स्थळ शेतकरी बहुद्देशीय हॉल, बाजार समिती वाई. तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत. अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर सातारा 84 84 86 1900
0: 8484861900. लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी वाई येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर, श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सातारा. तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ.
2: नाट्य संगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकणार आहोत मानापमान या नाटकातील कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची पदरचना प्रभाकर कारेकर यांच्या आवाजात.

103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 11:30 वाजलेत. ऐकणार आहोत कार्यक्रम एकही कलाकार.

श्रोत्याहो, एकही कलाकारी या कार्यक्रमात आज आपण एका अशा अभिनेत्याबद्दल बोलणार आहोत ज्याने कधी विलन बनून आपल्या दमदार अभिनयानं रसिकांना थक्क केलं तर कधी बाबू भैया बनून पोट धरून हसायला भाग पाडलं. अगदी बरोबर ओळखलं श्रोत्याहो. बाबू भैया म्हणताच आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर उभा राहतो तो अभिनेते परेश रावल यांचा चेहरा. आज 30 मे, अभिनेते परेश रावल यांचा वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा. तेव्हा आजच्या एकही कलाकार या कार्यक्रमात जाणून घेऊया परेश रावल यांची अभिनय कारकीर्द आणि सोबत त्यांची झलक असणारी काही गाणी.

0: अधिक मासाच्या तयारीसाठी तयार श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स चांदीची जोडवी पैंजण तांब्या भांड ताटवाटी चेन अंगठी ब्रेसलेट असं 101 अधिक मासाचं चांदीचं वाण वाणाच्या खरेदीवर हमखास भेट वस्तू
1: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा
0: क्षण अधिक मासाचे खास चंदेरी वाणांचे श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 वाजता श्री क्षेत्र चोंडी येथे प्रमुख उपस्थिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे सभापती महाराष्ट्र विधान परिषद
3: रांगोळे शेगडी फेस्टिवल ज्योती कंपनीच्या मल्टीबर्नर मॉड्युलर शेगड्या सोबत रेग्युलर ग्लास टॉप स्टील अशा भारी भारी शेगड्या
4: रांगोळे शेगडी फेस्टिवल एक्सचेंज वर 50% सूट सोबत बजाज फायनान्स सुद्धा
3: मेसर्स आभा आंदोबा रांगोळे सिटी पोस्टा समोर सातारा
0: जगण्याचे तत्व स्वास्थ्याचे महत्व कच्च्या घाण्याचे तेलत्व स्नेहसत्व
5: शुद्ध तेलबियांपासून कमी तापमानात काढलेले केमिकल विरहित स्नेहसत्व कच्च्या घाण्याचे तेल J1315 नवी MIDC सातारा घरपोच सेवा 788-790-6867
6: आदेशवर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोना चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट आदेशवर ज्वेलर्स सदाशिवपेठ सातारा
7: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग
8: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस त्याला साजेसं किचन हाऊसकीपिंग डेमो रेस्टॉरंट

0: एडिक्वेट तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंज से अनुभव, माफक फी, 100% नौकरी संधि,
1: होटल मैनेजमेंट एंड केटरिंग एट छत्रपति शिवाजी कॉलेज सातारा, प्रवेश सुरू,
0: संपर्क 83 29 72 94 98।
2: इवला सांकूर पोटी रुजावा, अपल्या घरी पाळणा झुलावा।
3: आई बाबा व्हायचंय पण अडचणी येत आहेत का? जर काही कारणाने तुम्ही आई बाबा होऊ शकत नसाल तर श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर साताराने वाई येथे आयोजित केलेल्या मोफत वंध्यत्व निवारण शिबिरात नक्की सहभागी व्हा।
4: रविवार 31 मे 2026 रोजी, वेळ सकाळी 8 ते 4 PM। स्थळ शेतकरी बहुउद्देशीय हॉल, बाजार समिती वाई। तसेच चैतन्य मातृत्व योजनेअंतर्गत IVF उपचारांसाठी विशेष सवलत। अधिक माहितीसाठी संपर्क साधा श्री चैतन्य टेस्ट बेबी सेंटर सातारा, 84 84 86 1900।
3: 8484861900। लक्षात ठेवा, 31 मे 2026 रोजी वाई येथे मोफत वंध्यत्व निवारण शिबिर, श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सातारा। तुमच्या मातृत्वाच्या स्वप्नांना आमची साथ।
5: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती निमित्त 1260 कोटींच्या श्री क्षेत्र चोंडी विकास आराखड्याच्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचा भूमिपूजन सोहळा 31 मे रोजी सकाळी 11 श्री क्षेत्र चोंडी येथे। प्रमुख उपस्थिती: माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, तसेच मंत्रीगण व लोकप्रतिनिधी। सर्व अहिल्या भक्तांनी जयंती निमित्त या भव्य दिव्य ऐतिहासिक भूमिपूजन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे। स्वागताध्यक्ष प्राध्यापक राम शिंदे, सभापती महाराष्ट्र विधान परिषद।
6: आदेश्वर ज्वेलर्स, सुवाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा। अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट। आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिवपेठ, सातारा।
7: एकही कलाकार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून। आजच्या कार्यक्रमात अभिनेते परेश रावल यांच्याविषयी आपण जाणून घेत आहोत। परेश रावल यांचा जन्म 30 मे 1955 रोजी मुंबईत एका गुजराती कुटुंबात झाला। त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली ती 1980 दशकात। सुरुवातीला त्यांनी अनेक चित्रपटांमधून खलनायकाच्या भूमिका साकारल्या, ज्या प्रचंड लोकप्रिय ठरल्या आणि यशस्वीही झाल्या। मात्र पुढे जाऊन त्यांनी विनोदी आणि सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकांमध्ये आपला एक वेगळाच ठसा उमटवला।

1985 अर्जुन चित्रपटातून एका सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेतून परेश रावल यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. 1986 नाम या चित्रपटानं त्यांना एक प्रतिभावान अभिनेता म्हणून स्थापित केलं. त्यानंतर 1980-90 दशकात ते अनेक चित्रपटांमध्ये दिसले, ज्यात त्यांनी बहुतेक वेळा खलनायकाची भूमिका साकारली, जसे की किंग अंकल, जिगर, रामलखन, रूप की राणी, चोरों का राजा, दौड, कब्जा, अंदाज अपना अपना या चित्रपटात त्यांनी दुहेरी भूमिका देखील साकारली. परेश रावल हे मुख्यत्वे कॅरेक्टर आर्टिस्ट किंवा विनोदी अभिनेते म्हणून ओळखले जात असल्याने चित्रपटांमध्ये त्यांच्यावर चित्रित होणाऱ्या गाण्यांची संख्या तशी कमी आहे. मात्र त्यांच्या अतरंगी अभिनयामुळे प्रचंड गाजलेली ठराविक गाणी आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहेत. गीतांमधील त्यांची छोटीशी झलक सुद्धा हास्याचे अनेक रंग उधळणारी असते.

श्रोते हो, बाबू भैया, राजू आणि श्यामची जोडी कुणाला माहीत नाही. देनेवाला जब भी देता असं म्हणत परेश रावल यांना जे मिळालं ते भारतीय सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलं असं म्हणायला हरकत नाही. या चित्रपटात त्यांनी साकारलेली बाबूराव गणपतराव आपटे ही भूमिका भारतीय सिनेमाच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय विनोदी भूमिकांपैकी एक अशी मानली जाते. हे बाबूराव का स्टाईल हे असं म्हणत त्यांनी रसिकांची मनं जिंकली.

खऱ्या कलाकाराला एका चौकटीत बांधून ठेवता येत नाही असं म्हणतात. 90 दशकात परेश रावल यांनी कॅरेक्टर रोल्स आणि कॉमेडीकडे वळायला सुरुवात केली. त्यांच्या रिॲक्शन्स, त्यांचा अंदाज रसिकांना पाहायला आनंद वाटू लागला.

श्रोते हो, 2012 ओ माय गॉड या चित्रपटातील कांजीभाई नावाच्या पात्राची भूमिका त्यांनी साकारली. या चित्रपटातील त्यांची ही भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरली. या चित्रपटातील त्यांचा अभिनय आणि गाणीही रसिकांना खूपच आवडली.

श्रोतेहो, परेश रावल यांनी आवारा पागल दिवाना, हंगामा, दे दनादन, हलचल, गरम मसाला, मालामाल विकली, वेलकम, गोलमाल, चुपचुपके अशा अनेक चित्रपटांमध्ये भूमिका साकारून रसिकांना आनंदमयी हास्याची सफर करवली. रसिकांनीही त्यांना तितकंच प्रेम दिलं आणि यानंतरही देतील यात शंकाच नाही. परेश रावल यांच्याविषयी आज आपण जाणून घेतलं एकही कलाकार या कार्यक्रमात. याबरोबरच हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. 103.1 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. श्रोतेहो, दुपारचे 12 वाजतात. आता वनिता मंडळ हा कार्यक्रम आणि त्यानंतर सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत विविध भारती प्रसारण सेवेचे विविध रंगी कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला ऐकूया वनिता मंडळ हा कार्यक्रम.

वनिता मंडळ अंतर्गत उर्मी या सूत्रबद्ध निवेदनासह गीतांच्या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि विद्या गौरीचा नमस्कार. आजच्या उर्मीचा विषय आहे ऋतुगान. दिवसा मागुन रात्र अन रात्री मागुन दिवस उगवतो, मासांच्या आवर्ताने ऋतुचक्राचा खेळ रंगतो. सुगंधामध्ये मान सदंग, सुगंधामध्ये मान सदंग, ऋतु खेळाला चढतो रंग. वसंत येतो असा बहरतो, वसंत येतो असा बहरतो, चराचराला कवेत घेतो. शिडकावा ग्रीष्माच्या दाहावर, जलधारा येती धरणीवर. वर्षा मगती येते नाचत, हिरव्या रानी श्रावण खेळत. शरदाचे चांदणे लेऊनी, धुक्या सोबती गोड शिरशिरी. हेमंती या मार्ग दावितो, रविरथ संक्रमणाला निघतो. जुने सोडणे नवे रुजविणे, जुने सोडणे नवे रुजविणे, शिशिरातील सृजनाचे देणे. असे निरंतर चक्र ऋतूंचे, असे निरंतर चक्र ऋतूंचे, युगायुगांचे नाविन्याचे. श्रोते हो, ऋतू म्हणजे फिरणारा काळ. काळाच्या विराट रूपाचं एक पाऊल, एक अंश म्हणजे ऋतू. निसर्ग आणि मानव वेगळे नाहीच मुळी, हेच आपले पूर्वज सांगत आले. आपण निसर्गापासून दूर चाललो तरी तो आपला पाठपुरावा करतोय. काळाचं पृथ्वीवर पडणारं पाऊल आणि आकाशात पडणार

पाऊल यात सार ऋतुचक्र सामावलं आहे. या अवकाशात फिरणाऱ्या पृथ्वीची गती आणि सूर्यकिरणांची तीव्रता यामुळे ऋतुचक्र फिरत राहतं.

ऋग्वेदात ऋतूंचा उल्लेख आहे, वसंत, ग्रीष्म आणि शरदाचा. पण आर्य जसे पूर्वेकडे जाऊ लागले तशी ती संख्या 5 झाली. तैतरीय ब्राह्मण संहितेत मात्र वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर या 6 ऋतूंचा उल्लेख आहे. रामायणात ऋतूंची सुरेख वर्णन आहेत. कवी कालिदासांचं ऋतुसंहार तर या ऋतूंच्या वर्णनाने भारलेलं असंच. कवी नाटककार राजशेखर यांनी काव्य मीमांसा या ग्रंथात ऋतुचित्रण केलं आहे. दंडीच्या काव्यदर्शात ऋतुवर्णनाला खूप महत्व दिलंय. ऋतुवर्णन हा अभिजात काव्याचा भाग होता. मत्स्य पुराणात फक्त वसंतासाठी एक पूर्ण अध्याय आहे. मराठीत खूप नाहीत, पण उत्तरेत पती सोबत नसलेल्या विरही नायिकेच्या भावना व्यक्त करणारी काव्य खूप आहेत. त्यांना बारोमास काव्य म्हणून ओळखतात. मराठीत अमृतराय, नारायण प्रभू, सयाजी, अनाम यांनी अशी बारमास काव्य लिहिली. एवढंच काय हो, श्राद्ध विधीत संवत्सर पक्षाची कल्पना केली आहे. आजकाल वेगवेगळ्या कारणांनी ऋतुचक्रात थोडे बदल जाणवतात, तरी त्यांचा डौल सौंदर्य मानवी मनाला कायमच मोहवीत आला आहे आणि राहील सुद्धा. अनेक अभिसरणातून, चिंतनातून हळूहळू ऋतूनुसार सण, व्रत, आहार, दिनचर्या ठरत गेली. साहित्यातही या ऋतुचक्राने रूप, रस, गंध आणि मानवी भावनांचे उत्सव साजरे केले. कालचक्र या चराचराला गतिमान ठेवतं तर ऋतुचक्र सृष्टीत वैविध्य आणतं. शिव हा कालचक्राचा देव तर सृष्टीचं संचलन करणारा विष्णू. ऋतुदेवता हे ऋतुचक्र नीट चालावं म्हणून मदत करतात अशी कल्पना आहे. रंग गंधाशिवाय फुलं निरस, तशी ऋतुचक्राविना ही सृष्टी निरस. चला तर आज बुडून जाऊ या ऋतुलयीमध्ये. ही ऋतू साखळी इतकी स्मूथ असते ना की सहज एकातून दुसरा ऋतू कधी सुरू होतो ते पटकन कळतही नाही. पण ऋतुराज म्हणून आधी येतो तो वसंत.

पाडव्याला वसंताची सुरुवात, सत्ययुगाच्या सुरुवातीचा हा दिवस। फाल्गुनातच लागते वसंताची चाहूल, पण चैत्र या ऋतूचा आत्मा। ऋतूनाम कुसुमा कराहा असं गीतेत श्रीकृष्ण म्हणतात। मुक्तेश्वरांच्या शब्दात, पुष्पधुळी माझी लोळे वसंत, पराग कणांवर वसंत लोळणच घेत असतो, आणि हा मधुमास ऋतुराज वसंत ज्ञानेश्वर माऊलींना कसा दिसतो बघा। जैसे ऋतुपतीचे द्वार, जैसे ऋतुपतीचे द्वार, वनश्री निरंतर वोळगे फळभार लावण्येसी। सारी सृष्टी कुणास्तव कुणीतरी काहीतरी करण्याच्या खटपटीत दिसते। पानं फुलं पक्ष्यांचे उत्सुक स्वच्छंद गाणी गाणारे आवाज, आपलं कणभर जीवन या विश्वाच्या भव्यतेत एकरूप करण्याचा खटाटोप सुरू असतो नुसता। चैत्रात माघात मोकळी असलेली घरटी हा हा म्हणता हे निसर्ग रहिवासी व्यापून टाकतात। कवी कालिदासांनी या वसंताचं जे वर्णन केलंय त्याचं एक मुक्त भाषांतर आहे का। तरुवर नटले फुलांनी कमल पुष्पे शोभती जली, प्रणयोत्सुक तरुणी सलिल सुगंधी वनी, सुखद सांज अन दिवस रमणीय, ऋतु वसंती गमते सर्व सर्व प्रिय, ऋतु वसंती गमते सर्व सर्व प्रिय।

झुळझुळ वारे वाहू लागले लाल पालवी तरुवरी, झुळझुळ वारे वाहू लागले लाल पालवी तरुवरी, फळा फुलांनी लवल्या वेली आंबेराई मोहरली। आभाळाचे निळे निळे पण, आभाळाचे निळे निळे पण, कुहू कुहू कोकिळा करी, आनंदी आनंद गड्यांनो वसंत आला घरोघरी, वसंत आला घरोघरी। काळे मखमली अंग शुभ्र रेषा पंखावर, काळे मखमली अंग शुभ्र रेषा पंखावर, हले शेपुट सारखी दिसे पाखरू सुंदर, फुटू लागता पहाट चिव चिवे वेड्या परी, फुटू लागता पहाट चिव चिवे वेड्या परी, जसा घुमवी तो कान्हा गोड सुरेल बासरी। असे स्वर्गीय गायन कधी नव्हते ऐकले, असे स्वर्गीय गायन कधी नव्हते ऐकले, भेट धाडिली अपूर्व आज वसंत ऋतूने, भेट धाडिली अपूर्व आज वसंत ऋतूने, असं म्हणतात शिरीष पै। या सृष्टीतूनच निसर्ग नादातूनच निर्माण झालेलं संगीत या ऋतुवर्णनात कसं बरं मागे असेल। राग संगीत दिवसभराच्या प्रहरांमध्ये बांधलं तसं अजून पुढे जाऊन ऋतुचक्र समोर ठेवून पण बांधलं गेलं। ऋतुराग संगीत वसंत ऋतूशी जोडलेले राग म्हणजे हिंडोल, बहार आणि राग बसंत। पूर्वी सगळीकडे ऋतूनुसार लोकगीत गायन होईल आणि त्याचा संबंध थेट मनाशी आहे। रागाच्या सुरावटीतून निर्माण होणारा भाव ऋतुवेळाशी निगडीत आहे हे अनुभवता येऊ शकतं। सूर संगीत आणि हा वसंत।

वसंत आनंद आणि ऊर्जा देतो, उत्साह नाविन्य आणि चैतन्य सुद्धा देतो. ऋतुचक्रामधलं पहिलं गोड पाऊल, ऋतुसंगीतातला पहिला गोड स्वर म्हणजे हा वसंत.

श्रोते हो, ऋतु एकमेकांची शेवटच्या पावलांपर्यंत साथ देतात आणि एकातून दुसऱ्याचं रूप विलोभनीयपणे पुढे येतं. डोळ्यात भरणारे ऋतू आपण अनुभवू शकतो. वसंताच्या शेवटी शेवटी दिसणारा गुलमोहर शिरीष पै यांना कसा दिसतो बघा. पाहताना गुलमोहर जवळून वा दुरून झरू लागते आतून एक दुःख सनातन. किती झाडे बहरली, किती उमलली फुले, आता साऱ्याच्या शेवटी याने शस्त्र उपसले. कुणी म्हणत याजला जणू ज्वाळा जंगलाची, वा वाहत्या जखमेची दिसो कुणा लाली याची. याच्या तांबड्या छायेत डोळे आले तर भरून, याच्या तांबड्या छायेत डोळे आले तर भरून, ऋतू वसंत धरेला आता चालला सोडून, ऋतू वसंत धरेला आता चालला सोडून. श्रोते हो, वसंताचा भर ओसरतो ना ओसरतो तोच ग्रीष्माच्या झळा सुरू होतात. सूर्याच्या आग

भाजणारा पण अंगावरून रूपाची गंधाची नादाची भरगच्च सौंदर्य आभूषण लेऊनच चैत्र सखा वैशाख आपली चाल आटोपती घेऊ लागतो आणि पहिल्या मेघमंडलाला पाठीवर घेऊन ग्रीष्मातलं ज्येष्ठ पाऊल पडतं. ग्रीष्म पेटला सूर्य तापला ऊन कडक जिकडे तिकडे खूप तापते जमीन तिजवर जागो जागी पडती तडे. गपचिप झाली सर्व पाखरे गपचिप झाली सर्व पाखरे छाये खाली लपती गुरे. गरम झळांच्या ऐन दुपारी उन्हात खेळू नका बरे. ग्रीष्माची काहिली वाढती असते. सूर्य रोहिणी नक्षत्रात येतो तो असतो सर्वात उष्ण दिवस आणि यात भात पेरतात म्हणून म्हणतात रोहिणीचा पेरा आणि मोतियाचा तोरा. हा ग्रीष्माचा जाच साऱ्या प्राणी मात्रांना सृष्टीला जाणवत राहतो. चातक व्याकुळ होतात. एकमेकांच्या जीवावर उठणारे प्राणी एकत्र पाणी पिताना दिसतात. 2-2.5 महिन्यांच्या उन्मादक बेसुमार रंगाने नटलेला उष्ण वसंत अंग आक्रसू लागतो. दिवस मोठे वाटू लागतात. अल्लडपणा कमी होऊन प्रौढ होत जाणाऱ्या सृष्टीचं दर्शन घडू लागतं ते ह्या ग्रीष्मकाळात. रंगाच्या छटा बदलतात. पंचमहाभूतांचं वर्तन हळूहळू बदलू लागतं. तानसेनानी दीपक रागाचे सूर छेडले तेव्हा त्यांच्या सर्वांगाचा दाह होऊ लागला आणि नंतर त्यांच्या मुलीने आळवलेल्या मेघमल्हाराने त्यांना न्हाऊ घातलं. या गोष्टीतल्या खरेखोटेपणात न जाता त्या ऋतूच्या निरीक्षणात मात्र ते अगदी तंतोतंत वाटतं. विविध ग्रंथात दीपक राग कधी पूर्वी तर कधी बिलावल तर कधी खमाज थाटात मांडलाय. रात्रीच्या दुसऱ्या प्रहरातला हा राग असला ना तरी ग्रीष्म काळातला हा ऋतुराग. अनेक मतभिन्नतेमुळे दीपक राग जुना आणि इतर रागांच्या तुलनेत थोडा दुर्लक्षित राहिलेला.

ग्रीष्माचा खरा रंग म्हणजे सोनेरी पिवळा, प्रखर सूर्याचा रंग, उष्णता थकवा या भावना प्रबळ असतात. मानवी प्रेम दुःख आणि जीवन ऋतुरंगाशी आणि ऋतुनादाशी जोडलेलं आहे. चराचरावर कुटुंब वत्सलतेची छाया असते. भाजलेल्या शेतात पडलेली बीज सरींची वाट पाहत बसतात. ज्येष्ठात आकाशात दिसणाऱ्या शुभ्र मेघमाला आता विचार बदलणार आहेत अशी चिन्ह दिसू लागतात. ज्येष्ठ पौर्णिमा झाली की ग्रीष्म वर्षा ऋतूशी हातमिळवणी करू पाहतो. वारा वेग बदलतो. सुकी पानं भरभर गळू लागतात, वाऱ्यासोबत नाचू लागतात. वसंतातली ती पालवी पिकून गळते, नवीन ऋतूच्या स्वागताची तयारी करते. प्रत्येक झाडाचं पण ना काहीतरी ऋतूंशी नातं असावं. वसंतात ओकबोक असलेलं ते चिंचेचं झाड ज्येष्ठात नवी पालवी घेऊन शेंड्या शेंड्यांवर पानफुलांचे गुच्छ मिरवू लागतं. ज्येष्ठात चातकाला लागलेली तहान शमवण्याची चिन्ह हा आषाढ दाखवतो. ग्रीष्माच्या काहिलीनंतर आषाढात आलेल्या पहिल्या सरी मातीचा अलौकिक गंध असं म्हणतात पसरवून देतात. आता बघता बघता आषाढ मेघ आकाश व्यापून टाकतात, उन्ह पळून जातात, अति मुसळधार पावसा

हाताच्या अंतरावर पण काही दिसेनसं होतं. काळे मेघ मोकळे होऊन वाहू लागतात. झाडं वेली हिरव्या रंगात न्हाऊ लागतात. प्रत्येक थेंबाला मातीची आस लागते. आता हा सरता आषाढ श्रावण साखळीला अवतान ठेवून हरवून जातो. राजाप्रमाणे ढगांच्या आगमनाचं कवी कालिदास वर्णन करतात. पाण्याने भरलेले ढग म्हणजे मस्ती करणारे हत्ती, आकाशात लखलखणारी वीज म्हणजे राजाची ध्वजा, ढगांचा गडगडाट म्हणजे नगारा, आणि असं हे वर्षा ऋतूचं राजासारखं आगमन.

वर्षावाने सृष्टी शांत झाली आहे. उन्हाच्या काहिलीवर पावसाचा उतारा निसर्गाला नवसंजीवनी देतोय. हिरवगार सगळीकडे, श्रावणसर म्हणजे आनंदाचा झोका जणू. हुरहुर लावणारा, जीवांना शांतवणारा, तृषार्ततेला न्हाऊ घालणारा, धुंद सुगंधी, आनंदी विभोर असं रूप निसर्गाला देणारा वर्षा ऋतू. नित्य नूतन, दरवर्षी हवा हवासा, तुम्हा आम्हा साऱ्यांनाच. हा ऋतू कधी कविता होतो, शेकडो गीतांना जन्म देतो. श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे, असा कधी तर कधी ग्रेसच्या कवितांमध्ये पाऊस दुःखाचे मंद स्वर घेऊन येतो. शेकडो रचना, बंदिशी, गीत या ऋतूला बांधू पाहतात. तितका तितका तो भव्य दिव्य होत जातो, सतत सतत आवडत राहतो. मृदगंधाचा अंश तना मनात भरून टाकतो. बारोमास काव्य मान्सूनच्या वैभवाचं, विस्मयकारी सौंदर्याचं अतिशय प्रभावी वर्णन करतात. बघा हं, वर्षा ऋतू आला साजणी, होते जाचणी वेगी घना नील आणि, कनकांगी केतकी मालती, कनकांगी केतकी मालती, बहुशोभती माझी पुरवी सीराणी, होत असे घन गर्जन, मन तर्जन झाले अति दिन वाणी, साहवेना काम सायका. नारायण प्रभू कृत हा बारोमास काव्यातला अंश. तर अज्ञात कवी म्हणतात, वारे सुटले मेघ उसळले, गडगडती ते आभाळी, वीज कडकडे लखलख करुनी, सरसर सर वर्षा आली. सुटे मातीचा वास चहूकडे, सुटे मातीचा वास चहूकडे, हिरवे हिरवे गार दिसे, कागद होड्या सोडा याची पावसात किती मौज असे, कागद होड्या सोडा याची पावसात किती मौज असे. श्रोते हो, मी आधी म्हटलं ना, हातात हात घालून शेवटी एकमेकांमध्ये मिसळत ही ऋतूंची पावलं पुढे पडतात, आपली आपली पदचिन्ह उमटवतात. आषाढापासून भाद्रपद सरता सरता म्हणजे ग्रीष्माचा शेवट आणि वर्षाची सुरुवात, आणि अश्विन मासाची सुरुवात म्हणजे ही श्रावण साखळी. पुराणांमध्ये श्रावणातल्या सूर्याला पण पर्जन्य म्हटलंय. धुंद कुंद वातावरणात उन्हाळ्याकडून हिवाळ्याकडे जाण्याचा मधला दुवा म्हणजे हा वर्षा ऋतू मागच्या पुढच्या महिन्यांना बाहूत सामावून घेतो. कसा तो बघा हा. श्रावण म्हणजे हिरवे पण, जे जे बीज अवनीच्या पोटी, त्याची सुंदर हिरवी रुजवण, खडकही होती हिरवेगार, खडकही होती हिरवेगार, शेवाळांची लेऊन शाल, चमचम करती संध्याकाळी, काजव्यांच्या अगणित ओळी, फुलापानाच्या देठातून श्रावण हसतो पोटातून, श्रावण हसतो पोटातून. भाद्रपद अश्विनात स्वतःला गुंफून घेतो. पावसाच्या माऱ्याने हैराण निसर्गाला हळुवार कुरवाळणारा भाद्रपद. भाद्रपदात खास जाईजुईचे सुगंध दरवळू लागतात. मृदगंध पण टिकून राहतो, वाहून जात नाही, पण वसंतासारखा दरवळ मात्र नसतो. पारिजाताचा मंद सुगंध दरवळत असतो. खरं सांगू का, सगळ्या ऋतूंमधलं थोडं थोडं या भाद्रपदात दिसतं. वसंताची फुलं, ज्येष्ठाची फळं, श्रावणाचा हिरवा रंग, अश्विनातलं खुलं वातावरण, लक्ष्मीच्या पावलांची

0: हेमंती गार वाऱ्याची झुळूक, शिशिरातली थोडी थंडी आणि श्रावणातल्या गारव्यात कोवळ्या उन्हाची ऊब, भादव्यातली माळरानं आठवून पहा, बघा किती किती परिच रंगाने फुलून भरून गेलेली असतात. अगदी सुतारानीत असलेल्या फळीच्या पोटातून सुद्धा फुल उगवत, नेचे तर बहारदार असतात. ओली पाने ओली फुले, ओला सुगंध दरवळतो. ओली पाने ओली फुले, ओला सुगंध दरवळतो. ओले मन ओले तन, ओले सूर आळवतो. ओले मन ओले तन, ओले सूर आळवतो. त्याच्या येण्याने सृष्टी फेर धरू लागते आणि त्या फेरात आठवतो तो फक्त मल्हार. वर्षा ऋतूचा हा काळ मॉन्सून रिदम, ग्रीष्माच्या काहिलीवरचा उतारा म्हणून आलेला. खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला, खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला. नाही नाही म्हणताना मी ही कवळीले तुला, नाही नाही म्हणताना मी ही कवळीले तुला. कसा वाहे गारवारा, कसा वाहे गारवारा अंग सारे थर थरे. कसा वाहे गारवारा अंग सारे थर थरे, त्यात तुझा अनावर वर तुनी हात फिरे. कुठे जाऊ धाऊ कुठे, कुठे जाऊ धाऊ कुठे आता पुरती भिजले. कुठे जाऊ धाऊ कुठे आता पुरती भिजले, धुंद धारांच्या छतात बाई अखेरी लपले. धुंद धारांच्या छतात बाई अखेरी लपले. खुळ्या खुळ्या हे पावसा किती भिजविसी मला, नाही नाही म्हणताना मी ही कवळीले तुला. नाही नाही म्हणताना मी ही कवळीले तुला.
1: किती भिजविसी मला.
0: अभिजन संगीतात ऋतुकालानुसार ह्या काळात आपल्या पूर्वसुरींनी मल्हाराच्या माध्यमाने या ऋतूला बांधून ठेवलं. काफी थाटातला रात्रीचा राग ऋतुकालीन, भूपाली बिभास देस जय जयवंती या ऋतूत गायले जातात, पण मल्हारची सर त्यांना येत नाही. अंधारून आलेल्या कुंद हवेत अचानक वीज चमकावी या वातावरणात एकरूप होणारा रागाधिराज मल्हार, मलहरण करणारा.

नको नको रे पावसा पुन्हा पुन्हा आठवूस, नको नको रे पावसा पुन्हा पुन्हा आठवूस, डोळे तुडुंब पाण्याने माझे भराया लावूस। आली निरोपाची वेळ, आली निरोपाची वेळ, जीव झाला का सावीस, पुन्हा पुन्हा आठवते कुठे कुठे भेटलास, पुन्हा पुन्हा आठवते कुठे कुठे भेटलास। असं म्हणतात शिरीषबाई। बघता बघता अश्विन येतो, भाद्रपदाचा हात वर्षेचा साज हळूच उतरवतो।

कवी कालिदास या शरदाला नववधूची उपमा देतात. हा ऋतू एका रूपवती नायिकेसारखा, विकसित कमळासारखं असं त्या ऋतूचं मुख असलेला. शरद येई यन मेघ पळाले गुबगुबीत जणू पळतीसे, कुरणे हिरवी गार चहूकडे हिरवे हिरवे मळे तसे. हिरवी झाडे हिरवी शेते तुडुंब भरले तळे निळे, चांदण्यात अनबागडण्याची हौस सारखी मनी उसळे, हौस सारखी मनी उसळे. सौंदर्याचा ऋतू असा हा शरद. शरदाचा प्रकाश काही वेगळाच असतो. सोनेरी अश्विन आणि संध्या रंजित कार्तिक. अश्विन म्हणजे पूर्ततेचा महिना. अश्विनातला सणांचा राजा दसरा झेंडूंमधून हसतो. अश्विन महिन्यात जातो जातो म्हणून हुलकावणी देणारे ढग कार्तिकातही अधूनमधून येतात. शिरीषपै म्हणतात, गुढ पटल पांढरे दाटे झाडांच्या भोवती, गुढ पटल पांढरे दाटे झाडांच्या भोवती, मग्न होऊन स्वतात झाली अबोल पुरती. प्रतिक्षणी स्तब्धपण त्यांचे वाढत चालले, प्रतिक्षणी स्तब्धपण त्यांचे वाढत चालले. कळे वाजाया लागली आता थंडीची पाऊले, कळे वाजाया लागली आता थंडीची पाऊले. श्रोते हो, भारतासारख्या उष्ण देशात ऋतू वेगळे असले ना तरी त्यांचं एकात एक मिसळणं नीट कळतं. प्रणयाचा हंगाम संपत आल्यामुळे फुलपाखरांचा वेग मंदावतो, कीटकांची तर वेगळीच लगबग सुरू असते. जन्माचा देखावा पण कधी करुण असतो नाही. खूप कीटकांच्या माद्या अंडी घालून मरून जातात. या शारदीय निसर्ग शोभेला संगीताने अजून खुलवतो तो राग श्री, केदार आणि मालकोस.

हुडहुडी अंगात शेतकऱ्याची गोफण फिरते गरगर भरल्या शेतात. हवे हवेसे ऊन वाटते अंगणात आजी बसते शेकोटीच्या भवती रात्री गप्पांना भरती येते. कार्तिक मार्गशीर्षाची ग्वाही देऊन जातो, पौषाची चाहूल ठेवतो, शेतकऱ्यांना संपन्न करणारा असा हा मनोहर हेमंत ऋतू. आरोग्य कमावून ठेवण्याचा हा काळ. हेमंताच्या पहिल्या मासाला श्रीकृष्ण म्हणतात मासाना मार्गशीर्षोहम. मोहकपणे दिवस लहान लहान होत जातात. शिरीषबाई म्हणतात रात केवढी शीतल चांद शीतल त्याहून रस रुपेरी चालला पानांवर ती गोठून कसा वारा ही गोठला आणि झाडे गारठली गारव्याच्या डोहामध्ये रात खोलात चालली गारव्याच्या डोहामध्ये रात खोलात चालली. हेमंतातला मार्गशीर्ष पारध करण्याचा महिना. जीवनाचा भीषण उन्माद असतो निसर्गात. क्षुधेने चेतलेले जीव एकमेकांवर तुटून पडतात. रात्रीच्या आकाशातली ती तेजोमय शांतता आणि पृथ्वीवर जीवनाच्या आसक्तीला नियतीला शरण जाणं आणि मग एके दिवशी मोठे दिवस होण्याची निशाणी दाखवत हेमंतात पाऊस येतो. या हेमंताला रामायणात इष्ट ऋतू म्हणून गौरवलाय. या ऋतूत गायला जाणारा राग म्हणजे मालकंस. रात्रीच्या तिसऱ्या प्रहरात हा राग हेमंतात अजूनच खुलतो. हा रागच या हेमंताचं स्वरूप धारण करतो. उत्तर रात्रीचा मालकंस ऐकून दुःखना आनंदही दुःखना आनंदही अंतना आरंभही नाव आहे चाललेली कालही अन आजही नाव आहे चाललेली कालही अन आजही या आरती प्रभूंच्या ओळी आठवतातच. मालकंस भारतीय संगीतातला एक भारदस्त शारदीय राग.

उदासवाणा शिशिर ऋतुये, उदासवाणा शिशिर ऋतुये, पाने पिवळी पडतात, सोसाट्याच्या वाऱ्या संगे झर झर झर झर गळतात, झडून पाने झाडे सारी केविलवाणी दिसतात, झडून पाने झाडे सारी केविलवाणी दिसतात, दिसे त्यांच्या बुंध्यापाशी पिकल्या पानांची रास, पिकल्या पानांची रास। कडाक्याच्या थंडीने गारठलेली सृष्टी जुनं सोडून नवीनाची आस धरते, ती या

शिशिर ऋतूत शिरीष पै यांनी या ऋतूतल्या पानगळीबद्दल हृदय लिहिलंय, ऐका ह. वारा येताच भरारा फांदी गदगद हालली, वारा येताच भरारा फांदी गदगद हालली, सुकलेली जीर्ण पाने भरा भरा खाली आली. वारा येताच भरारा फांदी गदगद हालली, सुकलेली जीर्ण पाने भरा भरा खाली आली. धावली तर पानांमागे, धावली तर पानांमागे फुल पाखरे भ्रमात, धावली तर पानांमागे फुल पाखरे भ्रमात, आणि झाली कासावीस, आणि झाली कासावीस, एका धुळीच्या लोटात, एका धुळीच्या लोटात. नाविन्य दाखवत जुन्याची होळी करून त्यांचं पूजन करणारा, वसंताची चाहूल देणारा, ऋतुचक्राचा नवा फेरा सुरू करायला आतूर असा हा शिशिर. पुढे येणाऱ्या वसंतोत्सवाची पार्श्वभूमी उभी करतो हा शिशिर. अत्यंत शोक आणि अत्यंत प्रणय हे या फाल्गुनाचं वैशिष्ट्य. आणि अचानक दिसणारी पळसाची भगवी फुलं मन अगदी मोहून टाकतात. आशेचं तांबडच जणू मन वसंताकडे धावू लागतं. या शिशिर ऋतूबद्दल वारा कांत काय म्हणतात बघा. हलके हलके हसते गळते तरुचे पानन पान, बाई तरुचे पानन पान, पान झडितया ऐकून घ्या ग शिशिर ऋतूचे गान. आणि याच कवितेत शेवटी म्हणतात, फुले जळाली पाने गळली, फळात जरी रसधार गोठली, सर्व सृष्टी जरी हिमे करपली, पिवळ्या पानांच्या मनी फुलते वसंत स्वप्न महान, पान झडितया ऐकून घ्या ग शिशिर ऋतूचे गान. महन मंगला परम सुंदरा हे शिवगंगा धरा, सदय होऊनी या भूमीवर आज शिवालय करा. या कुसुमाग्रजांच्या ओळी भैरवाची आठवण करून देणाऱ्या. या शिशिराचा धीर गंभीरपणा व्यक्त होतो तो तशाच धीर गंभीर भैरव रागातून. भैरव थाटातून उत्पन्न होणारे राग या शिशिरात गायले जातात.

ऋतुचक्रातलं शेवटचं पाऊल शिशिराचं, पण पुढच्या पाऊली वसंत पुन्हा येतो. नवी ध्येय, नव्या आकांक्षा, उत्साह घेऊन नको असलेल्या साऱ्याला दूर फेकून देतो. अंगोपांगी जे जे दुःख ते कचरा समजून टाकून द्यावं, सोडून द्यावं, मग पुन्हा

बाबहर नवी पालवी यायला व्हाव तयार मनापासून. सहा ऋतूंचे चाक फिरत असे शिशिर ऋतू ही जाईल हा वसंत सांगे मीही येतो. वसंत सांगे मीही येतो हळूच मागो माग पहा हळूच मागो माग पहा. ऋतूंचे चक्र हे निरंतर चालते आहे नव्याने पुन्हा ते भावते आहे. माहीत जरी तो होता येऊ न गेला माहीत जरी तो होता येऊ न गेला भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे भोगण्या पुन्हा त्या मन आतुरते आहे. श्रोते हो या ऋतूंमध्ये बांधलेले आपण सारेच चराचराला निसर्गाला या सृष्टीला शरण जाऊया आणि या शरणागतीतूनच बहरेल आनंदाचं शेत. श्रोते हो आपण ऐकत होतात कार्यक्रम उर्मी. लेखन निवेदन विद्यागौरी तामनकर, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. आजचा आमचा कार्यक्रम कसा वाटला त्याबद्दल अवश्य कळवा prasaran.pune@gmail.com या आमच्या मेल आयडी वरती. आजच्या कार्यक्रमातून मी विद्यागौरी निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. यानंतर पुढील कार्यक्रम प्रसारित करत आहोत, निरंतर स्वरलहरी.

सादर करत आहोत आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त निरंतर स्वरलहरी हा विशेष कार्यक्रम। आजच्या या कार्यक्रमात ऐकूयात आकाशवाणी आणि शेती, निवेदन गोपाल ठाकूर आणि अनिता देव, निर्मिती सहाय्य गोपाल ठाकूर यांचं, सादरकर्ते आहेत योगीराज बच्चे। ही आकाशवाणी बीड केंद्राची निर्मिती आहे।

0: चकलांबा येथील प्रगतिशील शेतकरी संजय सानव आपल्या शब्दात शेतीविषयी आपले अनुभव सांगताना म्हणतात,
1: नमस्कार, सोशल मीडिया आणि किसानवाणी यातला आपण फरक जाणूया. काय होतंय, आता मी पण बऱ्याच वेळेस इथं मुलाखती दिल्या, तर जसं तळागाळ्यातल्या शेतकऱ्यापर्यंत म्हणजे जसं स्मार्ट मोबाईल काहींकडे आहेत काहींकडे नाहीत, म्हणजे जसं किसानवाणी कार्यक्रम असला मुद्दा म्हणून वेळ देऊन शेतकरी ते ऐकतात, त्या गोष्टीला ते इम्पॉर्टन्स आहे. पण आता मोबाईल कसं जनरल झालेलं आहे, काही पण बघत राहता समजा त्याच्यावर, पण त्याचा तेवढा सिरियसनेस नसतो. आणि ह्या मुलाखतीचा फायदा काय होतो याच्यामध्ये, समजा आज बदलतं वातावरण असेल, ग्लोबल वॉर्मिंग असेल, कुठल्या शासकीय योजना असतील किंवा वेगवेगळ्या नवीन नवीन पिकांची माहिती असेल, समजा जसं फळबागेंची माहिती असेल, आंबा असेल, डाळिंब असेल, याच्यावर येणारे समजा कीड रोग नियंत्रण कसं करायचं, असं वेगवेगळे तज्ज्ञ कृषी अधिकारी असतील, मार्गदर्शक असतील, प्रत्येक म्हणजे विभागाचे प्रमुख असतील, ज्या काही नवीन नवीन योजनांची माहिती देतात किसानवाणी या कार्यक्रमातून. जसं बीड किसानवाणी कार्यक्रम जसं बरेच जण ऐकतात, आता माझ्या पण 2-3 वेळेस मुलाखती झाल्यानं मला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येतात, त्याच्यामुळे मी बऱ्याच शेतकऱ्यांशी जुडलो आणि त्यांना काय येणाऱ्या अडचणी आहेत त्या पण मी समजून सांगितलं की बाबा कसं केलं पाहिजे.

0: अडचणी आहेत. आणि त्यांच्या शेतावरती गेल्यावर मला पण काही शिकायला भेटलंय, कारण प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आहे ना काहीतरी नवीन शिकायला भेटत. हे कधी झालं, किसानवाणीच्या माध्यमातून. जर समजा आता तुम्ही विक्री व्यवस्थापन असेल, विक्री व्यवस्थापनासाठी मागे मी काही मुलाखती सांगितलं होतं कशा पद्धतीनं काय केलं पाहिजे आंबा आणि डाळिंब या पिकासाठी, तर त्याच्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना फायदा झाला. ते शेतकरी अजून पण फोन करतात कधी कधी की सर डाळिंबाचे रेट कसे राहतील, म्हणजे काय परिस्थिती आहे या पिकाबद्दल, आंब्याची काय परिस्थिती आहे, जसं कलिंगड असेल त्याच्यानंतर खरबूज असेल. म्हणजे हे कार्यक्रम याचा फायदा एक आहे की माणूस काय करतं की बाबा आज संध्याकाळी 7:30 आहे हे लक्षात ठेवतं आणि याचा फायदा 100% आहे. दुसरी गोष्ट, ह्या कार्यक्रमातून काही शेतकऱ्यांचे मी अनुभव असे पाहिलेत की त्यांनी हा कार्यक्रम ज्यावेळेस ऐकतात त्यावेळेस त्यांना काहीतरी याच्यातले मुद्दे आवडल्यामुळे नवीन प्रेरणा भेटली, त्याच्यात नवीन प्रेरणा भेटून उत्साह निर्माण होऊन त्यांनी पण काही समजा फळबाग लागवडी केल्यात, त्यांना त्याच्यातून म्हणजे फायदा झाला. म्हणजे अशा भरपूर काही गोष्टी आहेत ज्या की किसानवाणी कार्यक्रमामार्फत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात, त्याचे आम्हाला फोन येतात समजा, असे भरपूर काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. शासकीय योजनांचं पण जसं फळबाग लागवडीचं आहे, जसं नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आहे, ती शासनाने माग एक मुलाखतीमध्ये होतं की बाबा फळबाग लागवड कराय का. आता बरेचसे गाव आता ह्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेमध्ये आलेले आहेत आपले बीड जिल्ह्यातले. हे काय होतं, जर हे माहितीच नसतं झालं शेतकऱ्यांना तर त्यांनी ते पुढं पाऊल उचललं नसतं, चला फळबाग लावू, पारंपरिक शेती करत राहिले असते. जसं समजा आता कृषीचं झालं, समजा पशु संवर्धन विभाग असतील त्यांचे पण बऱ्याच वेळेस मी स्वतः ऐकतो मुलाखती, त्यांच्या काही जे डॉक्टर्स असतात त्यांच्या मुलाखती येतात. काही नवीन योजना जसं आता शेळी पालनची आली किंवा दुग्ध व्यवसाय संदर्भात ज्या योजना असतात त्या ऐकल्यानंतर शेतकऱ्याला निश्चितच फायदा होतो. असं आपण म्हणू शकत नाही की सगळं शासनानेच सांगितलंय आणि ते शेतकऱ्यांना पोहोचन, म्हणजे प्रत्येकाचे माध्यम वेगवेगळे. किसानवाणी कार्यक्रमामार्फत बरंच माहित होतं खाली शेतकऱ्यांपर्यंत त्या गोष्टी जातात आणि मी बरेचसे शेतकरी पाहिलेत. तुमचा त्या दिवशी कार्यक्रम ऐकला म्हणून मी अमुक फवारणी केली आणि तेलाचा डाग थांबला, किंवा कुणी सांगतं की बाबा तुम्ही त्या दिवशी सांगितलं होतं की असं असे रेट राहतील, थोडं व्यवस्थित नियोजन, तर त्याचे ते फायदे शेतकऱ्यांना झाले. मग असं समजा मी प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकलो नसतो वैयक्तिकरित्या, हे म्हणजे मुलाखत दिल्यामुळं ते शेतकऱ्यांना फायदा झाला, ते शेतकरी जोडले गेले आणि याचा फायदाच आहे किसानवाणी कार्यक्रमाचा.
1: मुक्काम पोस्ट उदंड वडगाव तालुका बीड येथील प्रगतिशील शेतकरी दत्ता जाधव आपल्या शब्दात शेती विषयक सांगतात.
2: किसान वाणी जो कार्यक्रम राहतो नेहमीचाच, त्या किसान वाणीमध्ये नेहमीच शेतकऱ्यापर्यंत कसं किसान वाणी पोहोचल, किसान वाणीमधले जे काय बारकावे असतील शेतीमधले, सतत पैकी आपले चांडक साहेब तर नेहमी असतातच समजा आकाशवाणीवरती. कारण शेती करणं खूप अवघड झालंय, पूर्वीची शेती आणि आताची शेती. आताची शेती करणं म्हणजे अगदी बारकावे बघून शेती केली तर शेती परवडते असा माझा अनुभव आहे. कारण त्याच्यामुळे हवामानाचा बदल, ह्या हवामानाच्या बदलाच्या सामन्यात आपल्या शेतकऱ्यांना त्यात खेळावं लागतंय. आणि जर तो खेळला थोडंफार तर त्यात कधी पण तो खेळ मोडतो पण कधी सक्सेस पण होतो, हे पण आजच्या परिस्थिती आहे. तर किसान वाणी कार्यक्रमामध्ये जो करेपर्यंत मेसेज पोहोचतोय बीड आकाशवाणीचं एक कौतुक करावं लागेल, सगळ्या शेतकऱ्यांना एकत्रित आणून त्यांचा विचार मांडतात. आणि विशेष म्हणजे जे काही डॉक्टर तज्ञ असतील त्यांची जी मुलाखती असतील किंवा जी काही गोष्टी असतील ती शेतकऱ्यापर्यंत तिथं पोहोचायचं काम करतात, हे सर्वप्रथम किसानवाणीचे अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. कारण शेतकरी हा पहिला, आता झाले मोबाईल, आता सर्व काही सुविधा झाल्या, पण पूर्वीपासून किसानवाणी जो कार्यक्रम आहे तो आपण नेहमी ऐकतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला बरंचसं काही शेतकऱ्यांना घेता येते, आपण त्याचा अवलंब करतोय. आता बऱ्याच ठिकाणी मला वाटतं किसानवाणीमध्ये आमची मुलाखत ठेवतात, खरबूज लागवड, टरबूज लागवड तंत्रज्ञान त्या बाबतीमध्ये मला वाटतं ज्या त्या वेळेला ते मुलाखत देतात, ज्या वेळेला जे योग्य लागवड असेल त्यावेळेला, तर त्यात खरबूज मधले जी काय बारकावेत ती तंतोतंत जवळपास खरबूज मध्ये 22 वर्षापासूनचा माझा अनुभव आहे आणि हा अनुभव इथे येऊन शेअर करतो आणि इतर शेतकऱ्यांना तो तिथून किसानवाणीच्या माध्यमातून तो तिथं मेसेज जातो. मग बऱ्याच शेतकऱ्यांचा फोन येतो की तुमची आज मुलाखत झाली, त्याच्यामध्ये काही जे राहिलेले काय बारकावे असतील ते लोक फोन करून विचारतात. कारण किसानवाणीमध्ये सगळे बोलणार त्या बाबतीमध्ये, पण जी खरबूज पिकामध्ये उत्पादन आपण जे घेतो ते आता भाजीपाल्यामध्ये बघा, आपण आज जर बघितलं मार्केटमध्ये तर भाजीपाल्याचा शेतकरी आहे त्याला आजची परिस्थिती अशी आहे की ते पूर्णपणे नुकसानीत. आज भाजीपाला कुठलाच भाव नाहीये, भाजीपाला काढणं सोपं पीक राहिलेलं नाहीये, पहिल्यासारखं नाहीये. टरबूज बी खवायचं आणि गाह घेऊन टरबूज यायचं, आता येते का, त्याला पेपर लागतोय, त्याला प्रोटेक्शन कव्हर लागतंय, त्याला ड्रिप मधलं लागतंय, फवारणी लागतात, सगळं काय लागतंय. मग हे सगळं करायला आज 4 पट भाव झाले, वॉटर सोल्युबल असेल, कीटकनाशक असेल, बुरशीनाशक असेल, 3 पट 4 पट भाव झालेत. त्या तुलनेत पण

0: आज तेच आहेत, म्हणजे शेतकऱ्याला जे मोबदला मिळायचा आहे त्या पटीत शेतकऱ्याला मोबदला मिळत नाहीये, ज्या पटीत खर्च वाढलाय. आता मजुराच्या बाबतीत तर सगळ्यालाच माहिती आहे, कारण सगळ्याचा अनुभव बाकीच्या शेतकऱ्यांना जास्त मजुराचा अनुभव आहे. आणि त्याच्यामध्ये मला वाटतं सर्वेदार लोकांना तर जास्त अनुभव आहे, जी बाहेरून शेती करतात. मला वाटतं जे आम्ही फील्डवर काम करतो शेतकरी, त्याच्यापेक्षा जी नोकरदार वर्ग आहेत ज्यांना शेती करून घ्यायची, ते तर मी म्हणतो मला असं वाटेल की तो म्हणेन 10,000 रुपये कर लीजवर घे बाबा जमीन, पण तूच कर असं मला वाटतं. बरं का, म्हणजे ही इतकी परिस्थिती मजुराची अवघड झाली आहे. राहिलं शिल्लक काय, भुसकट सुद्धा शिल्लक राहत नाही सोयाबीनचं. खरी परिस्थितीचा विचार केला तर जर आपण आधुनिकचा अवलंब केला, अवलंब करून त्याचे बारकावे जर बघितले, खरं बाजरीचं पीक मार्चच्या नंतर घेणं योग्य योग्य म्हणलं तर ना, तिथून पुढे सुद्धा नैसर्गिक आपत्ती खूप मोठी आहे. चक्रीवादळ येत आहे, गारपीट येते, बाजरी लोळतीये, पडतीये, गारपीटीने झोपून जाते. म्हणजे शेतकऱ्यांनी प्रत्येक गोष्टीवर सामना करतोय. मागच्या वर्षी कसं बरेच मध्ये शेतकरी की सोयाबीन काढलं की राजमा पेरायचे. आता आपल्याकडे राजम्याचं बऱ्यापैकी पीक आलेलं आहे, तर राजम्यामध्ये यावर्षी शेतकऱ्यांनी ज्यांनी गडबड करून राजमा पेरला त्यांना चांगल्या पैकी राजमाचे पैसे मिळाले. ज्यांनी नंतर राजमा पेरला ते पूर्ण शेतकरी आमच्या घाटावरचे, म्हणजे वरी जर बघितलं घाट परिसरावरचा आमचा, पूर्ण शेतकऱ्यांचं राजमामध्ये नुकसान झालं, म्हणजे खर्च पण निघाला नाहीये. पाणी मात्र संपलं. अलीकडे काय झालं की रात्रभर लाईट, दिवसभर लाईट, सोलार पंप, जेवढा पाण्याचा उपसा केला की त्या पाण्याचे पैसे पण शेतकऱ्याला मिळायला तयार नाहीत असं माझं मत आहे. आता संपले पाणी, म्हणजे ही जी काही गोष्टी कोणत्या टायमाला कोणतं पीक. आता बटाटा, राजमा, गहू हे जी पीक आहेत हे थंडीतलेच पीक आहेत. आता आपण त्याच्यावर सामना करतोय, निसर्गाशी आपण खेळतोय, ह्या पिकात नाही बाबा कधी पण जमतं असं नाहीये. पण त्यासाठी खर्च वाढतो, यायला येईल पण खूप खर्च वाढतोय, नाही ती विनाकारण रासायनिक फोन बनताय ते असं गोष्ट देत आहे.
1: आकाशवाणी बीड केंद्रामध्ये कार्यरत असताना कृषी क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं प्रगती केली याविषयी मुक्काम पोस्ट वडवाडी येथील प्रगतशील शेतकरी अभिमान अवचार आपल्या शब्दात सांगतात.
2: माझी सुरुवात ही आकाशवाणीपासूनच झाली. बीड मध्ये आम्ही आत्मा या यंत्रणेकडून कृषी सल्ला आणि माहिती केंद्र याची सुरुवात आम्ही केली. आणि मग योगायोगानं 7 शेवटला आणि 8 सुरुवातीला आकाशवाणीवरती उद्घोषक म्हणून किसान वाणीसाठी जाहिरात पाहिली. आम्ही फॉर्म वगैरे भरला आणि आलो, त्याच्यानंतर लेखी परीक्षाचं झालं, लिस्ट वगैरे लागली, त्याच्यात नाव आलं, इंटरव्ह्यूला बोलवलं. पहिल्याच वेळेस आकाशवाणीत प्रवेश केलेला होता, त्याच्या अगोदर फक्त आपण ऐकून होतो. ग्रामीण भागात आपल्याला म्हणतात की काय कुठलं आकाशवाणी केंद्र सांगितलंस काय. मध्ये गेल्याच्या नंतर इंटरव्ह्यूला आम्ही स्टुडिओ मध्ये गेलो, स्टुडिओ पाहायची पहिलीच वेळ. गेल्याच्या नंतर बसलो की ते म्हणले सर नमस्कार, ठीक आहे म्हणले तुम्हाला आकाशवाणी विषयी काय माहिती. आता कशाचं काहीच माहिती नव्हतं, आपलं सांगितलं नाही आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकतो येते. बर मग म्हणले तुम्हाला किसान वाणीसाठी उद्घोषक म्हणून आम्ही का घ्यावं याच्याविषयी 1-2 मिनिट सांगा. आता 2 मिनिट काय व्यवसाय स्थिर झाला आमचा सुरू, त्याच्यामुळे जे सांगत सुटलो की शेतकऱ्यांसोबत कशी नाळ आमची जोड आमचे अनुभवच कथन केले, ते सगळं ऐकतच होत. मला लय क्रॉस प्रश्न काही विचारलेच नाहीत. 2007 पासून आम्ही जवळपास, मी 2022-23 पर्यंत आकाशवाणी सोबत काम केलं. 6 महिन्यामध्ये मी कृषी विभागामध्ये पुन्हा DTC या पदावरती जॉईनिंग झालो. 2006 पासून 14 पर्यंत बळीराजा कृषी विज्ञान मंडळाचं काम पुढे नेलेलंच होतं. आम्ही ट्रेनिंग सेंटर असेल, रोपवाटिका असेल, औषधी वनस्पतीचं असेल, सेंद्रिय खताचं युनिट असेल, परंतु ते करत असतानाच बीड मधली पहिली फार्मर प्रोड्युसर कंपनी आम्ही बोरखेड या ठिकाणी स्थापन केली. आणि मग 9व्या दिवशी पहिलं पेमेंट आम्ही शेतकऱ्यांना दिलं सरकारी खरेदीतलं. सरासरी फाउंडेशनचं बियाणं शेतकऱ्यांना देतो. यावर्षी 1200 एकर वरती सोयाबीनचा प्रोजेक्ट होता. गोशाळा आहे, गिर गायचा प्रकल्प आहे, त्याच्या माध्यमातून वेगवेगळे छोटाले ग्रह उद्योग आहेत. मग तुमचे गायच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून साबण असल, धूप असल, पंती असल, गोमूत्र अर्क असल, असे विविध प्रकल्प प्रोडक्ट आम्ही ते करून केलेत. आणि याच्या सोबतच एक चांगला प्रोडक्ट म्हणून प्रोम खत तयार केलं, म्हणजे फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर आपण ज्याला म्हणतो. पुन्हा स्मार्ट प्रकल्पातून आम्ही एक कोल्ड स्टोरेज तयार केलं. मार्च एंड पर्यंत आम्ही 2 प्रोसेस लाईन ऑटोमॅटिकच्या बसवतोय. आणि पुढच्या वर्षीपासून अगदी छाती ठोकपणे सांगतो, जिल्ह्याचा GDP वाढणं एवढं काम सीताफळ सुद्धा करू शकतो. ह्या ज्या सीताफळाची चव आहे ही खूप वेगळी, गावरान सीताफळाची चव, त्याच्यामुळे त्याला GI मानांकन मिळलंय आपल्याला. यावर्षी आम्ही पाहिलं डोंगर भागामध्ये ज्यावेळेस आमचे आपल्या गाड्या जाऊन कॅरेट वाटप करत होतो आम्ही, त्यावेळेस ज्या महिलांना काही म्हणजे बहुमहिनी आहेत अशा महिलांना सुद्धा ते रोजगार उपलब्ध झाला ना. कलेक्टर साहेबांनाही आम्ही ह्याच्याविषयी बरेचसे प्रेझेंटेशन दिलेत आणि त्या ह्याच्यावरती काम पुढील आपण काही काळ चांगल्या पद्धतीने करणार आहे. आणि एक आकाशवाणीतून प्रवास सुरू झालेला आज या ठिकाणापर्यंत पोहोचलाय असं मी या ठिकाणी विशद करतो आणि थांबतो. जय हिंद, धन्यवाद.
1: शेतो सेंद्रिय शेतीमध्ये प्रगतशील महिला शेतकरी म्हणून कार्यरत असलेल्या मुक्काम पोस्ट डिगुळंबा तालुका अंबाजोगाई येथील विद्याताई रुद्राक्ष.
3: नमस्कार, मी सौ विद्या बाबूराव रुद्राक्ष,

मी 25 वर्षाची असल्यापासून मी शेती करायला सुरुवात केली. 1993 ला शेती करायला सुरुवात केली आणि ती रासायनिक शेती केली आणि 1997 पासून मी ऑर्गॅनिक शेतीला सुरुवात केली. पण गोबर गॅसमुळं माझा इंधनाचा खर्च शून्य झाला. अभ्यास सुरू केला ह्या सगळ्या गोष्टींचा आणि हळदीसारखं सुद्धा पीक घेतलं. पूर्ण ऑर्गॅनिक, पूर्ण 15 एकर शेती जी आहे माझी पूर्ण ऑर्गॅनिक आहे आणि त्याच्यामध्ये मी छान प्रकारे उत्पादन घेऊन क्वालिटीचं उत्पादन, भले ते क्वांटिटीमध्ये कमी होऊ द्या पण क्वालिटीचं उत्पादन आणि त्या उत्पादनाला मिळणारा जास्तीचा बाजारभाव हे मी ठेवलेला आहे. जसं आता मी म्हणाले की मी स्वतःचं उत्पादन स्वतः ऑर्गॅनिक शेतीमध्ये घेतलं तर मी त्याची विक्री व्यवस्था सुद्धा हळूहळू आपली स्वतःची स्वतःच बघितली. अजून एक सांगते की हळदीचं माझं मी जे उत्पादन घेतीये त्या हळदीचं उत्पादन घेण्यासाठी आमचा एक खळदला पुण्याला ग्रुप आहे ऑर्गॅनिक शेती करणाऱ्या सगळ्यांचा. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे कॅन्सर पेशंटसाठी अगदी कुरकुमीनचं प्रमाणाच्यात जास्त आहे आणि ती आपण कॅन्सर पेशंटसाठी वापरू शकतो. तर त्यांनी माझी हळद, मी आज डिघोळांब्या गावातून मी आज नागालँडला हळद कॅन्सर पेशंटसाठी हॉस्पिटलला पाठवते. हे सुद्धा मी माझ्या सर्टिफिकेट समजते.

0: कभी कभी ऐसा भी होता है ना कि रेसिपी कौन सी बनने वाली होती है और क्या बन जाती है, हम कोशिश करते हैं एक नई चीज़ कुछ बनाने की और कुछ और बनाने का सोचते हैं, लेकिन वो बन नहीं पाता, कुछ और ही बन जाता है। हो सकता है कि वो उससे ज़्यादा स्वादिष्ट, और कभी कभी वो स्वाद जिसकी हम उम्मीद रखते हैं वो कभी नहीं आता है, तो भी मन बड़ा खिन्न हो जाता है। एक साथी लिख रहे हैं कि आलू को ध्यान से खाओ, क्योंकि आलू बाहर से ठंडा होता है लेकिन अंदर से गर्म होता है। एक साथी लिख रहे हैं कि आलू ज्यादा खाओगे तो आलू जैसे हो जाओगे और लौकी खाओगे तो लौकी जैसे बनोगे। एक साथी लिख रहे हैं कि आज सचमुच संयोग है, मैंने आज आलू के पराठे ही बनाए, पति देव को बहुत पसंद है, मक्खन और अचार के साथ। एक साथी लिख रहे हैं कि आलू की लौंज एक प्रकार की मिठाई है। और एक साथी लिख रहे हैं कि सर्दियों में नए आलू को मिट्टी की हांडी में जिसमें आग तपती है उसमें रख देते हैं, उस पके आलू खाने का अलग ही आनंद और स्वाद है। एक साथी लिख रहे हैं कि आलू के अंतर्राष्ट्रीय दिवस की आप सभी को बधाई।
1: आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सेवानिवृत्त, लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारणार। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पुण्यात संपन्न। गोवा स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा, उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन। आणि पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि महाराष्ट्र उत्पादक शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित। देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान आज सेवानिवृत्त झाले। देशाच्या सर्वोच्च सैन्य अधिकारी पदाच्या त्यांच्या कार्यकाळाच्या समाप्तीचं प्रतीक म्हणून नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला। यानंतर चौहान यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं। तिन्ही दलांच्या गार्ड ऑफ ऑनरनं सेवानिवृत्त होणं ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली। आपला कार्यकाळ समाधानकारक आणि उत्कृष्ट असल्याचंही ते म्हणाले। चौहान हे 1981 मध्ये भारतीय लष्करात रुजू झाले होते। त्यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त काळ लष्करात सेवा दिली। या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली। त्यांच्या सेवेसाठी त्यांना परम विशिष्ट सेवा पदकासह अनेक पदकांनी सन्मानितही केलं गेलं। चौहान यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी हे देशाचे नवे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून पदभार स्वीकारणार आहेत। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ आज पुण्यात खडकवासला इथं झाला। या तुकडीत 18 महिला कॅडेटसह 353 कॅडेट्सने आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं। लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे पुनरीक्षण अधिकारी म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते। यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। सध्याच्या वेगानं बदलत असलेल्या सुरक्षाविषयक वातावरणात सातत्यानं शिकत राहणं, परिस्थितीनुसार जुळवून घेणं आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले। सैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांचा विश्वास संपादन करणं हीच नेतृत्वाची खरी कसोटी असल्याचंही त्यांनी सांगितलं। हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचं त्यांनी कौतुक केलं। शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले। या निमित्ताने त्यांनी सर्व कॅडेट्स, त्यांचे कुटुंबीय, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं। ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू असल्याचं ते या सोहळ्यानंतर बातमीदारांशी बोलताना म्हणाले। भविष्यातले युद्ध केवळ जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रापुरती मर्यादित नसतील, तर त्यात सायबर, अंतराळ आणि कॉग्निटिव्ह वॉरफेअरची भूमिकाही महत्वाची असेल असं त्यांनी सांगितलं। आज गोवा राज्याचा 40वा स्थापना दिवस आहे। आजच्याच दिवशी 1987 गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता। गोवा राज्याच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत। समृद्ध सांस्कृतिक परंपरा आणि आतिथ्यशीलतेसाठी गोवा राज्य ओळखलं जातं। त्याबरोबरच शिक्षण, उद्योग, स्टार्टअप आणि राज्यात सातत्यानं होत असलेल्या विकासकामांमुळे गोव्यानं देशात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय। गोवा राज्याच्या प्रगतीसाठी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचं स्मरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात केलं। गोवा हे एक समृद्ध राज्य असून भविष्यातही त्याची समृद्धी वृद्धिंगत होईल। विकसित

भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यात गोव्याची भूमिका महत्वाची असेल असं त्यांनी म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गोवा हे संस्कृती आणि वारसा यांचं अनोखं प्रतीक असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. देशाच्या विकासात गोवा राज्याचं महत्वाचं योगदान असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान पणजी इथल्या कला अकादमीत राज्याच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन उपस्थित होते. गोवा राज्य हे देशातलं आदर्श राज्य असून या राज्यानं विकासाबरोबरच आपला समृद्ध सांस्कृतिक वारशाचं जतन केल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले. केंद्र सरकारनं प्रस्तावित ऊस नियंत्रण आदेश 2026 मसुदा मागे घेण्याच्या घेतलेल्या निर्णयाचं कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत सिंह यांनी स्वागत केलं आहे. शेतकरी गुळ खाणसारी उद्योग क्षेत्र तसंच विविध भागधारकांनी केलेल्या सूचनांची गांभीर्यानं दखल घेत केंद्र सरकारनं या मसुद्यावर पुनर्विचार करायचा निर्णय घेतल्याचं त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. या निर्णयातून संवादावर आधारित धोरण निर्मितीबद्दलची सरकारची वचनबद्धता दिसून येते असंही त्यांनी म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे इथं भेसळयुक्त दारू प्यायल्यानं 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. भेसळयुक्त दारूच्या अवैध पुरवठ्याला आळा घालण्यासाठी अपयश आल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. बिहारमध्ये वादळ पाऊस आणि वीज कोसळण्याच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये किमान 7 जणांचा मृत्यू झाला आहे. गयामध्ये 3 तर औरंगाबादमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला. या व्यतिरिक्त सारण आणि खगडिया जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी 1 मृत्यूची नोंद झाली. मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रात विदर्भ हरियाणा पंजाब दिल्ली राजस्थान आणि छत्तीसगड इथं आज मेघगर्जना आणि गारपिटीसह वादळी पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर प्रदेशाचा पश्चिम भाग बिहार ओदिशा तमिळनाडू पुदुच्चेरी कारिकल आणि अंदमान निकोबार द्वीपसमूहात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. आसाम मणिपूर मिझोरम मेघालय त्रिपुरा नागालँड आणि कर्नाटकचा समुद्र किनारी भागातही विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशच्या पश्चिमेकडचा काही भाग आणि तेलंगणा इथं उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होईल. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 216 धावा केल्या होत्या. गुजरातनं हे लक्ष्य 19व्या षटकातच 7 गडी राखून पूर्ण केलं. सौदी हज आणि उमराह मंत्रालयानं भारतीय हज मिशनला पहिल्यांदाच हज समन्वय आणि संपर्क व्यवस्थेतल्या उत्कृष्टतेसाठीच्या 2 प्रतिष्ठित लब्बैतुम या पुरस्कारानं सन्मानित केलंय. अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू यांनी समाज माध्यमावरून याबाबतची माहिती दिली. देशानं हज यात्रेचं केलेलं यशस्वी आयोजन म्हणजे अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय, भारतीय हज समिती, सौदी अरेबियातले भारताचे राजदूत तसंच जिद्दाहमधल्या महावाणिज्य दूतांच्या नेतृत्वात राबवलेल्या भारतीय हज मिशनमधल्या समन्वयाचं प्रतीक आहे असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. म्यानमारचे राष्ट्रपती यू मिन आंग ल्हाईंग यांचं आज 5 दिवसांच्या भारतभेटीसाठी बोधगया इथं आगमन झालं. बिहारचे कृषी मंत्री विजयकुमार सिन्हा यांनी त्यांचं स्वागत केलं. आपल्या भेटीच्या पहिल्या दिवशी त्यांनी महाबोधी मंदिरात आणि ऐतिहासिक सुजाता मंदिरात प्रार्थना केली. ते बोधगयामधल्या म्यानमारच्या विविध बौद्ध मठांनाही भेट देतील. राष्ट्रपती यू मिन आंग ल्हाईंग यांच्यासोबत त्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि बौद्ध प्रतिनिधींचा समावेश असलेलं एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील भारत भेटीवर आलं आहे. भारत आणि म्यानमारमधल्या ऐतिहासिक सांस्कृतिक आणि बौद्ध वारशाशी जोडलेले संबंध अधिक दृढ करणं हा त्यांच्या भारतभेटीचा उद्देश आहे. सिंगापूर इथं आंतरराष्ट्रीय सामरिक अभ्यास संस्थेनं आयोजित केलेल्या शांग्रीला संवाद कार्यक्रमात संरक्षण सचिव राजेश कुमार सिंह सहभागी झाले होते. या संवादात सहभागी झालेल्या इतर देशांच्या वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांशी त्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. सिंह यांनी नेदरलँडच्या संरक्षण सचिव डिलान यांची भेट घेत त्यांच्याशी विस्तृत चर्चा केल्याची माहिती संरक्षण मंत्रालयानं समाजमाध्यमावरील संदेशातून दिली.

उभय नेत्यांमध्ये भारत नेदरलँड संरक्षण सहकार्य अधिक बळकट करणं, लष्करांमधील परस्पर संबंध दृढ करणं तसंच संरक्षण उद्योग क्षेत्रातील सहकार्याच्या नव्या संधींचा शोध घेणं या मुद्द्यांवर चर्चा झाली. इराणशी सुरू असलेल्या युद्धविरामाची मुदत वाढवण्याच्या सर्व शक्यता पडताळून पाहण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सल्लागारांसोबत 2 तास चर्चा केली, परंतु कोणताही ठोस निर्णय झाला नाही. कोणताही शांतता करार होण्यासाठी इराणनं प्रथम होर्मुझ समुद्रधुनीचा मार्ग खुला केला पाहिजे आणि कोणतंही अण्वस्त्र न बनवण्याची हमी दिली पाहिजे असं ट्रम्प यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना सांगितलं. पश्चिम आशियातला संघर्ष थांबवण्याचे प्रयत्न अयशस्वी झाल्यास अमेरिका इराणविरोधात पुन्हा एकदा लष्करी कारवाई सुरू करेल असं अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेक्सेथ यांनी म्हटलंय. जगभरात जिथं गरज पडेल तिथं लष्करी कारवाई करण्याची क्षमता अमेरिकेकडे असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान सेवानिवृत्त, लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारणार. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पुण्यात संपन्न. गोवा स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा, उपराष्ट्रपतींच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचं आयोजन. आणि पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: इस गीत के साथ ही आज का सदाबहार नगमे ये कार्यक्रम संपन्न होता है। आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय।
1: आकाशवाणी मुंबई, अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू। न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका। पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित। राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150 तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पूर्ण। आणि आयपीएलमध्ये उद्या होणाऱ्या गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम लढत। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आजपासून अंतर्वालीत पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलं। मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा, सातारा संस्थानाचा जीआर काढा, गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या, जात वैधता प्रमाणपत्र द्या आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत। नाही दिली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असा आदेश काढावा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे। राज्य सरकारमधले मंत्री राधाकृष्ण पाटील यांच्यासह शिष्टमंडळानं काल आणि आज जरांगे यांची भेट घेतली। त्यांनी एक मसुदा सादर करून आवश्यक सूचना करण्याची विनंती जरांगे यांना केली। त्यावर अधिकृत शासन आदेश जारी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतली। मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक आहे। न्यायालयीन निर्णय आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं।
2: एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही, आम्ही करणार नाही। ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही, आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार।
1: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पूर्व नागपुरात भांडेवाडी इथं नव्यानं सुरू झालेल्या शहरी घनकचरा प्रक्रिया केंद्राची पाहणी केली। यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महापौर नीता ठाकरे उपस्थित होत्या। नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू झालेला हा देशातला पहिला खासगी गुंतवणुकीचा ड्राय डायजेशन प्रकल्प असल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं। यात भारतीय आणि नेदरलँडच्या खासगी कंपन्यांची 300 कोटी रुपयांची गुंतवणूक आहे। प्रकल्पात दर दिवशी 1200 टन घनकचऱ्यावर प्रक्रिया करून दर दिवशी 28 टन ज्वलनशील वायू, 120 टन सेंद्रिय खत आणि 400 टन आरडीएफ इंधनाची निर्मिती होणार आहे। हा प्रकल्प पूर्ण क्षमतेनं चालू झाल्यावर वर्षभरात शहरातल्या कचऱ्याचा ढीग संपेल आणि त्याखालची जमीन इतर वापरासाठी उपलब्ध होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली। यावेळी मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण झालं। राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीअंतर्गत कोकण विधान परिषद मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्षानं पनवेल महानगरपालिकेतले विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे। दरम्यान महायुतीकडून अद्यापही या मतदारसंघाबद्दल निर्णय झाला नसला तरी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांकडून निवडणुकीची तयारी सुरू असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे। पुणे इथे भेसळयुक्त दारू प्यायल्यामुळे 14 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलीस विभाग तसंच राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा एकूण 22 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे। भेसळयुक्त दारूच्या अवैध पुरवठ्याला आळा घालण्यासाठी अपयशी ठरल्याबद्दल ही कारवाई झाली आहे। यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक झाली असून त्याचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे। कृषी विभागाच्या पथकानं आज पहाटे गुजरात

मधून धुळे जिल्ह्यात आणलेला संशयित प्रतिबंधित कापूस बियाणांचा साठा जप्त केला. या कारवाई दरम्यान कापसाच्या धनुष्य आणि फाल्कन या वाणांच्या बियाणांची 21 पाकिटं जप्त करण्यात आली असून या बियाणांची किंमत सुमारे 31,300 रुपये इतकी आहे. या प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांनी धुळे शहर पोलीस ठाण्यात सरकारी फिर्याद नोंदवली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्र

18 महिला कॅडेटसह 353 कॅडेट्सनी आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी हे पुनरीक्षण अधिकारी म्हणून या सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शनही केलं. सध्याच्या वेगानं बदलत असलेल्या सुरक्षाविषयक वातावरणात सातत्यानं शिकत राहणं, परिस्थितीनुसार जुळवून घेणं आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. सैनिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांचा विश्वास संपादन करणं हीच नेतृत्वाची खरी कसोटी असल्याचंही ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले. या निमित्तानं त्यांनी सर्व कॅडेट्स, त्यांचं कुटुंबीय, प्रशिक्षक आणि कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं. ऑपरेशन सिंदूर अद्याप सुरू असल्याचं ते या सोहळ्यानंतर बातमीदारांशी बोलताना म्हणाले. भविष्यातली युद्ध केवळ जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्रापुरती मर्यादित नसली तर त्यात सायबर, अंतराळ आणि कनेक्टिव्हिटी वॉरफेअरची भूमिकाही महत्वाची असेल असं ते म्हणाले. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत होणार आहे. काल राजस्थान रॉयल्स विरुद्ध झालेल्या सामन्यात गुजरातच्या संघानं राजस्थानवर 7 गडी राखून विजय मिळवला. राजस्थान रॉयल्सनं निर्धारित 20 षटकात 6 गडी गमावून 216 धावा केल्या होत्या. गुजरातनं हे लक्ष 19व्या षटकातच 7 गडी राखून पूर्ण केलं. सिंगापूर ओपन सुपर 750 बॅडमिंटन स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत भारतीय खेळाडू ध्रुव कपिला आणि तनिषा क्रास्टो यांची लढत जपानच्या सायका होबारा आणि युईची शिमोगामी या जोडीशी होणार आहे. काल झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत या दोघांनी मलेशियन जोडीला पराभूत केलं. याच स्पर्धेत दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने मलेशियाच्या जोडीला पराभूत केलं. उपांत्य फेरीत त्यांची लढत दक्षिण कोरियाच्या खेळाडूंशी होणार आहे. देशाचे संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान आज सेवानिवृत्त झाले. देशाचे सर्वोच्च सैन्य अधिकार पदाच्या त्यांच्या कार्यकाळाच्या समाप्तीचं प्रतीक म्हणून नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं तिन्ही दलांनी त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला. यानंतर चौहान यांनी युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण केलं. तिन्ही दलांच्या गॉर्ड ऑफ ऑनरनं सेवानिवृत्त होणं ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याची भावना चौहान यांनी यावेळी व्यक्त केली. आपला कार्यकाळ समाधानकारक आणि उत्कृष्ट असल्याचंही ते म्हणाले. चौहान हे 1981 भारतीय लष्करात रुजू झाले होते. त्यांनी 40 वर्षांपेक्षा जास्त काळ लष्करात सेवा दिली. या कार्यकाळात त्यांनी अनेक महत्वाच्या पदांची जबाबदारी सांभाळली. त्यांच्या सेवेसाठी त्यांना परमविशिष्ट सेवा पदकासह अनेक पदकांनी सन्मानितही केलं गेलं. चौहान यांच्यानंतर लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी हे देशाचे नवे संरक्षण दल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. आज गोवा राज्याचा 40वा स्थापना दिवस. आजच्याच दिवशी 1987 गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला होता. गोवा राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्याच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. समृद्ध अशी सांस्कृतिक परंपरा आणि आतिथ्यशीलतेसाठी गोवा राज्य ओळखलं जातं. त्याबरोबरच शिक्षण, उद्योग, स्टार्टअप आणि राज्यात सातत्यानं होत असलेल्या विकासकामांमुळे गोव्यानं देशात स्वतःची ओळख निर्माण केली आहे असं राष्ट्रपतींनी संदेशात म्हटलं आहे. गोवा राज्याच्या प्रगतीसाठी ज्यांनी योगदान दिलं त्या सर्वांचं स्मरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशातून गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. दरम्यान पणजी इथल्या कला अकादमीत राज्याच्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन उपस्थित होते. गोवा राज्य हे देशातलं आदर्श राज्य असून या राज्यानं विकासाबरोबरच आपला समृद्ध असा सांस्कृतिक वारशाचं जतन केल्याचे गौरवोद्गार राधाकृष्णन यांनी काढले. राज्याचे माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते काल मुंबई इथं झालेल्या एका कार्यक्रमात किस्सा शुरू टॉकीज या उपक्रमांचा प्रारंभ झाला. राज्यातल्या अनेक गावांमध्ये आजही चित्रपटगृहांची सुविधा उपलब्ध नाही. या पार्श्वभूमीवर बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर करून थेट ग्रामीण प्रेक्षकांपर्यंत नवीन चित्रपट पोहोचवण्याच्या उद्देशानं हा उपक्रम सुरू केला गेला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. पुण्यात भेसळयुक्त दारू प्रकरणात पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे 22 कर्मचारी निलंबित. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 150व्या तुकडीचा दीक्षांत संचलन समारंभ पूर्ण. आणि IPL

उद्या होणाऱ्या गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अंतिम लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित युववाणी कार्यक्रमाच्या स्टेट्यून या सदरात आज ऐकूयात 31 मे या सुप्रसिद्ध गायक के यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने खास कार्यक्रम सुरांच्या आठवणीतला के. लेखन आणि निवेदन आहे गायत्री सुतार यांचं. सादर करते धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींना नमस्कार. युवाणीच्या स्टेट्यून या सदरात मी गायत्री अविनाश सुतार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. यारो दोस्ती बडी ही हसीन है.

ये ना हो तो क्या फिर बोलो ये जिंदगी है हे गाणे प्रदर्शित झाल्यापासून ते कोणत्याही शालेय किंवा महाविद्यालयीन निरोप समारंभाचा अविभाज्य भाग बनले आहे. 2 दशकांहून अधिक काळ लोटला असला तरी ते आजही ऐकणाऱ्याच्या डोळ्यात अश्रू आणू शकते. आणि ही होती के यांच्या सुमधुर आवाजाची जादू. 31 मे 2022 रोजी केवळ एका महान कलाकारानेच नव्हे तर आपल्यातील एका अंशानेही स्वर्गात प्रवेश केला. पुरस्कार मिळाल्याने किंवा न मिळाल्याने माझ्यावर काही फरक पडत नाही. मला फक्त माझे काम सर्वोत्तम पद्धतीने करायला आवडते. हे शब्द आहेत सुप्रसिद्ध गायक के यांचे. प्रेमात पडण्याच्या भावनेपासून ते प्रेम गमावल्याचे दुःखाला व्यक्त करण्यापर्यंत, मित्राचे खरे मूल्य समजण्यापासून ते जीवनाचा अर्थ शोधण्यापर्यंत तुम्ही कोणत्याही भावनेचे नाव घ्या आणि के यांच्या गाण्यांच्या संग्रहात तुम्हाला एक परिपूर्ण गाणे सापडेल. चाहत्यांपासून ते भारताच्या पंतप्रधानांपर्यंत त्यांचे अकाली निधन हे सर्वांसाठी एक वैयक्तिक नुकसान होते. माझ्या आयुष्यातील प्रत्येक महत्वाच्या आठवणीत पार्श्वसंगीतासाठी के यांचे एक गाणे आहे. काही आठवणी विसरल्या गेल्या आहेत पण ते गाणे आजही त्या क्षणी मला जे वाटले ते जागृत करते. हे एका पिढीच्या अंतासारखे आहे. असे एका चाहत्याने 53 वर्षीय गायकाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करताना ट्विटरवर लिहिले. के यांनी काय दिले हे सर्वांना माहीत आहे पण कृष्णकुमार कुन्नाथ यांना के कशामुळे ओळख मिळाली हे सर्वांना माहीत नाही. के यांचा पार्श्वगायक म्हणून प्रवास 1990 पासून सुरू झाला. मात्र त्यांच्यातील गायकाने वयाच्या 20 वर्षातच आपला मार्ग तयार करायला सुरुवात केली होती. आपल्या बालपणीच्या प्रेयसी आणि तत्कालीन गर्लफ्रेंड ज्योतिशी लग्न करण्यासाठी कृष्णकुमार कुन्नाथ यांनी गायक बनण्याचे आपले स्वप्न सोडून देण्याचा निर्णय घेतला. कपिल शर्माच्या लोकप्रिय कॉमेडी शोच्या एका एपिसोडमध्ये के यांनी खुलासा केला की आपल्या प्रेयसीशी लग्न करण्यासाठी त्यांनी सेल्सची नोकरी स्वीकारली होती. मात्र सजदे या गाण्याच्या गायकाच्या बाबतीत पुढे काय घडणार आहे हे नियतीला आणि ज्योतीला नेहमीच माहीत असते. एका नामांकित म्युझिकल कंपनीला या गायकाने आपल्या यशाचे श्रेय पत्नी ज्योतीला दिले आणि पुढे सांगितले की ती त्याच्या आयुष्यात एका प्रेरणाशक्तीसारखी होती. त्याने ठामपणे सांगितले की संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी मुंबईला येण्याचा आग्रह तिनेच धरला होता. आपले स्वप्न पूर्ण करण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना तू जो मिला या गाण्याच्या गायकाने सांगितले की तो एकदा दिल्लीत गात असताना हरिहरन यांच्या नजरेस पडला आणि तिथेच त्या ज्येष्ठ गायकाने त्यांना मुंबईला येण्यासाठी प्रोत्साहन दिले. बस आपल्या जीवनसाथीच्या बिनशर्त पाठिंब्याने आणि एका व्यावसायिकाच्या शहाणपणाने आखो मे तेरी या गाण्याचा गायक स्वप्नांच्या शहरात दाखल झाला. मात्र खुदा जाने या गाण्याच्या गायकासाठी मुंबईत येणे ही केवळ पहिली काही पावली होती. त्याला अजूनही संघर्ष आणि आव्हानांनी भरलेल्या मार्गावरून जायचे होते. आपल्या पहिल्या अल्बम पल प्रदर्शित करण्यापूर्वी केकेने नेरोलॅक पेंट्स, हिरो होंडा आणि कोलगेट यांसारख्या असंख्य ब्रँडसाठी 3500 हून अधिक जिंगल्स गायले आहेत. तुम्हाला मोहब्बत, हिपी फुर्रे, काव्यांजली आणि हम हे इंडिया आठवतात का? हो, या लोकप्रिय जाहिरात गीतांमागे त्यांचाच आवाज होता. त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले कारण AR रहमान यांच्या कल्लूरी साले आणि हॅलो डॉक्टर या गाजलेल्या गाण्यांमधून त्यांना पार्श्वगायक म्हणून ओळख मिळाली. नंतर पल हे गाणे प्रचंड गाजल्याने 10 बहाने गायकासाठी यशाचे दरवाजे उघडले. पल नंतर 2 महिन्यांनी हम दिल दे चुके सनम मधील तडप तडप या लोकप्रिय गाण्यामुळे गायकाला ओळख मिळाली. स्वतःला अप्रशिक्षित गायक म्हणवणाऱ्या या गायकाने लहानपणी फक्त 2-4 गायनाचे वर्ग केले होते पण आवड नसल्यामुळे त्याने ते सोडून दिले. त्याचा असा विश्वास होता की केवळ ऐकून गाणे शिकता येते. ही एक देणगी त्याला लाभली होती. एका मुलाखतीत के म्हणाले की जेव्हा त्यांना कळले की किशोरदा यांनी कधीही संगीत शिकले नव्हते तेव्हा संगीत वर्गात न जाण्यासाठी त्यांच्याकडे आणखी कारणे होती. किशोर कुमार यांच्या व्यतिरिक्त महान संगीत दिग्दर्शक RD बर्मन यांनीही के यांना संगीत क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रभावित केले. दुसरीकडे मायकल जॅक्सन, बिली जोएल, ब्रायन ॲडम्स आणि लेट झेपेलिन हे त्यांचे काही आवडते आंतरराष्ट्रीय गायक आणि बँड होते. आपल्यापैकी बहुतेकांना माहीत आहे की हिंदी व्यतिरिक्त दिल इबादत गायकाने तमिळ, तेलगू, मराठी, कन्नड, बंगाली, गुजराती आणि आसामीसह 11 भारतीय भाषांमध्ये असंख्य गाणी गायली आहेत. पण फार कमी लोकांना हे माहीत आहे की त्याने आपल्या मातृभाषेत म्हणजेच मल्याळममध्ये फक्त एकच गाणे गायले आहे.

केकेची व्याख्या करणारे तीन शब्द, ते म्हणजे प्रेम, प्रेम आणि प्रेम. एकदा चित्रपट दिग्दर्शक म्हणाले होते, केके यांच्याकडे भावनांची अशी एक विशाल श्रेणी होती जी मनातील सर्व ऋतूंचे पडसाद उमटवत असते. ते कधी खेळकर, कधी रोमॅन्टिक, तर कधी व्यतीत होऊ शकत होते. ते मनाच्या खोलवर जाऊन जीवनातील अद्भुतता आणि जादूविषयी बोलू शकत होते. लाईफ इन अ मेट्रो मधील अलविदा, इकबाल मधील आशाए, गँगस्टर मधील तू ही मेरी, रहना है तेरे दिल में मधील सच कह रहा है दिवाना आणि दिल चाहता है मधील कोई कहे कहता रहे यांसारख्या गाण्यांमधील त्या दिवंगत गायकाचे काम त्यांच्या प्रतिभेची अजरामर उदाहरणे आहेत. ज्येष्ठ गायक हरिहरन ज्यांनी आधी उल्लेख केल्याप्रमाणे केके यांची क्षमता ओळखणाऱ्या पहिल्या काही जणांपैकी एक होते. त्यांना केके आता आपल्यात नाहीत यावर विश्वासच बसत नाही. केके यांच्या अकाली निधनावर काही शब्द व्यक्त करताना हरिहरन म्हणाले, त्यांच्याबद्दल भूतकाळात विचार करणे अशक्यच आहे. एक मृदुभाषी प्रेमळ व्यक्तिमत्व होते. दुसरीकडे गुलजार साहेब एका निवेदनात म्हणाले, जेव्हा ते शेरदिलसाठी गाणे गायला आले तेव्हा माझे मन आनंदाने भरून आले होते. पण ही खेदाची गोष्ट आहे की हे गाणे त्यांच्या शेवटच्या गाण्यांपैकी एक ठरले. जणू काही ते निरोप घ्यायलाच आले होते. ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी संजय लीला भन्साळी दिग्दर्शित चित्रपटातून गायन क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी केकेने गुलजार साहेब यांच्या माचीस चित्रपटातील छोर आये हम वो गलिया या गाण्याचे काही भाग गायले होते. केके हे भारतातील सर्वात विपुल पार्श्वगायक म्हणून ओळखले जातात. विविध संगीत शैलींमध्ये अष्टपैलुत्वासाठी प्रसिद्ध, त्यांनी प्रामुख्याने हिंदी, तेलुगू, तमिळ आणि कन्नड भाषेत गाणी रेकॉर्ड केली. केके यांना 2 स्क्रीन पुरस्कारांसह 6 फिल्मफेअर पुरस्कारांच्या नामांकनांसह अनेक पुरस्कार मिळाले होते. केके यांनी 2000 दशकातील विविध भाषांमधील यशस्वी गाण्यांसह स्वतःला अग्रगण्य गायकांपैकी एक म्हणून स्थापित केले. दिल चाहता है या 2001 मधील कोई कहे कहता रहे, साथिया 2002 मधील ओ हम दम सुनियो रे, देवदास 2000 मधील डोला रे डोला, काका या 2003 मधील चित्रपटातील उरियन उई राये, घिली या 2004 मधील चित्रपटातील अपडी पोडू, दस या 2005 मधील चित्रपटातील दस बहाने, वो लम्हे मधील क्या मुझे प्यार है या त्यांच्या सर्वात लोकप्रिय गाण्यांचा समावेश आहे. तसेच 2006 मध्ये गँगस्टर अ लव्ह स्टोरी याच्यातील तू ही मेरी शब है, ओम शांती ओम या 2007 मधील चित्रपटातील आँखों में तेरी, बचना ए हसीनो या 2008 मधील चित्रपटातील खुदा जाने, जन्नत मधील जरासा, खट्टा मीठा मधील सजदे, आशिकी 2 मधील पिया आयना, तसेच मर्डर 3 मधील मत आजमा रे, इंडिया वाले हे हॅपी न्यू इयर 2014 मधील आणि बजरंगी भाईजान या 2015 मधील चित्रपटातील तू जो मिला. केके त्यांच्या रोमॅन्टिक गाण्यांसाठी द मेस्मेरायझर म्हणून लोकप्रिय होते. केकेला बचना ए हसीनो या चित्रपटातील पल या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट गायक पुरस्कार आणि खुदा जाने साठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक हा स्क्रीन पुरस्कार मिळाला. कृष्णकुमार कुन्नूत पुथिया विट्टील यांचा जन्म 23 ऑगस्ट 1968 रोजी दिल्ली मल्याळी आई वडील, त्यांची आई कुन्नूत घराण्याचे कणकवली आणि वडील सी एस नायर यांच्या घरी झाला. केके नवी दिल्लीत लहानाचे मोठे झाले. मातृसत्ताक उत्तराधिकारामुळे त्यांना त्यांचे कौटुंबिक नाव कुन्नूत मिळाले. केकेने दिल्लीच्या माउंट सेंट मेरी स्कूल आणि किडोरी मल कॉलेज दिल्ली विद्यापीठात शिक्षण घेतले. 1999 क्रिकेट विश्वचषकादरम्यान भारतीय राष्ट्रीय संघाला पाठिंबा देण्यासाठी प्रसिद्ध झालेल्या जोश ऑफ इंडिया या गाण्यात ते दिसले. किरोडी मल कॉलेजमधून वाणिज्य शाखेची पदवी घेतल्यानंतर केके यांनी संगीताची आवड जोपासण्यापूर्वी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून 6 महिने घालवले. स्पर्धात्मक रेकॉर्डिंग उद्योगात स्वतःला स्थापित करण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. उदरनिर्वाहासाठी हॉटेल्समध्ये गाणे गायले आणि 1994 मध्ये केके मुंबईत आले. जस्ट मोहब्बत, शकलका बुमबुम, कुछ झुकी सी पलकीन

हिप हिप हुर्रे, काव्यांजली आणि जस्ट डान्स यासह अनेक टेलिव्हिजन मालिकांसाठी त्यांनी गाणी गायली. के के हे टॅलेंट हंट शो फेम गुरुकुलचे ज्युरी सदस्य देखील होते.

केके यांनी कोणतेही औपचारिक संगीत प्रशिक्षण घेतले नव्हते. चित्रपट दिग्दर्शक महेश भट यांच्या मते केके यांच्याकडे एक भावनिक आवाका होता जो हृदयाच्या सर्व ऋतूंचे प्रतिबिंब दाखवत होता. ते खेळकर, रोमॅन्टिक आणि व्यथित असू शकत होते. ते खोलवर जाऊ शकत होते. जीवनातील आश्चर्य आणि जादूबद्दल बोलू शकत होते. केके यांचा असा विश्वास होता की गायकाचा चेहरा दिसणे महत्वाचे नाही, परंतु गायकाचा आवाज ऐकवायला पाहिजे. 2019 एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की त्यांना मायक्रोफोन समोर सोयीस्कर वाटायचे, पण कॅमेरा समोर अवघडल्यासारखे वाटायचे. केके यांनी त्यांच्या गोपनीयतेला महत्व दिले आणि तिचे कठोरपणे संरक्षण केले. त्यांचे गाणे एखाद्या विशिष्ट अभिनेत्याशी जोडले जावे असे त्यांना वाटत नव्हते आणि त्यांनी अनेक अभिनेत्यांसाठी गाणे पसंत केले. ते एक अत्यंत अष्टपैलू गायक म्हणून ओळखले जातात. त्यांच्या गायन शैलीबद्दल अधिक माहिती देताना फिल्म कंपॅनियनच्या इलिना आचार्य यांनी नमूद केले की केके यांचा मुलायम मधासारखा आवाज पाण्यासारखा वाहत होता. ते कोणताही सूर आणि लय सादर करू शकत होते. ते मानवी अनुभवातील चढ उतारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यांच्याशी जुळवून घेण्यासाठी आपल्या आवाजाची पट्टी बदलू शकत होते. माध्यमांमध्ये केके यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय आणि अष्टपैलू गायकांपैकी एक म्हणून ओळखले जाते. SR प्रवीण यांनी त्यांना एक दुर्मिळ मल्याळी गायक म्हटले ज्यांनी बॉलिवूडमध्ये मोठे यश मिळवले. गुगलच्या 2022 सर्वाधिक शोधले गेलेले टॉप 100 आशियाई यादीत केके यांना 30वे स्थान मिळाले. BBCच्या सर्वकालीन टॉप 40 बॉलिवूड साऊंडट्रॅक यादीत केके यांच्या 9 गाण्यांना स्थान देण्यात आले. केके यांच्या कामाचे अनेक कलाकारांकडून कौतुक झाले आहे. अरिजित सिंग केके यांना आपला आवडता गायक आणि गुरु मानत असे. 2023 सिंगने त्यांना आदरांजली वाहिली आणि आपल्या एका कॉन्सर्टमध्ये त्यांचे दिल इबादत हे गाणे गायले. त्यांना मार्गदर्शक गायक संबोधून अभिजित भट्टाचार्य पुढे म्हणाले, केके हे एक ट्रेंड सेटिंग गायक होते जो आजही सुरू आहे. ते आपले शेवटचे पार्श्वगायक होते. त्यांच्या नंतर आलेल्यांना मी पार्श्वगायक मानत नाही. त्यांची गाणी पडद्यासाठी आणि नायकांसाठी लिहिली गेली होती. अनुपम रॉय केके यांना आपला आदर्श म्हटले आणि ते एक उत्साही कलाकार होते जे प्रेक्षकांमधून ऊर्जा मिळवत असत असेही ते म्हणाले. शानने केकेच्या कार्यशैलीची प्रशंसा केली आणि पुढे म्हणाला, एकत्र गाणी रेकॉर्ड करताना किंवा स्टेजवर परफॉर्म करताना आम्ही काही सर्वोत्तम क्षण एकत्र घालवले. केके खूप शिस्तप्रिय होता. तो वेळेवर हजर असायचा आणि गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी किंवा स्टेज शोसाठी त्याची तयारी नेहमीच अचूक असायची. आम्ही एकत्र काही उत्तम युगल गीते गायली. सुनिधी चौहानने त्याला आपला आवडता म्हटले आणि पुढे म्हणाली, मी केके सोबत स्टेजवर वेड्यासारखे वागायचे आणि आम्ही एकत्र केलेले काही शो मी कधीही विसरणार नाही. मी वैयक्तिकरित्या केकेची चाहती आहे इतकी की मला केके सारखे थोडेसे व्हायला आवडेल. AR रेहमान, रिचा शर्मा, अमित मिश्रा, श्रेया घोषाल, सोनू निगम, विशाल दादलानी आणि मोहित चौहान यांसारख्या इतर अनेक कलाकारांनी अनेकदा त्यांच्या संगीताच्या क्षमतेची आणि गाण्यांची प्रशंसा केली आहे. अनेक अभिनेत्यांनी देखील केके यांना आपला आवडता गायक म्हटले आहे. 31 मे 2022 रोजी केके यांनी दक्षिण कोलकाता येथील नजरुल मंचावर एका महाविद्यालयातील महोत्सवात संगीत कार्यक्रम सादर केला. संगीत कार्यक्रमानंतर ते एस्पेंडमधील त्यांच्या हॉटेलमध्ये परतले. हॉटेलकडे परत येत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले, जिथे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ते कोसळले आणि हॉटेलमध्ये त्यांना पुनरुज्जीवित करण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. रात्री सुमारे 10:30 केके यांना कलकत्ता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये दाखल करण्यात आले, जिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. तर मित्रांनो, हम रहे या ना रहे कल, कल याद आएंगे ये पल, ही ओळ आज ऐकताना मन अजूनही नकळत भरून येतं. केके फक्त गायक नव्हते,

0: त्या आयुष्यातल्या प्रत्येक भावनेचा आवाज होते. पहिलं प्रेम असो, तुटलेलं मन असो किंवा मित्रांसोबतचे वेडे क्षण, प्रत्येक आठवणीला त्यांच्या गाण्यांनी स्पर्श केला. आजही यारो, तडप तडप, खुदा जाने किंवा अलबिदा ऐकलं की वाटतं के कुठेच गेलेले नाहीत. ते अजूनही आपल्या भावना गात आहेत, कारण काही आवाज संपत नाहीत, ते कायम हृदयात घुमत राहतात. तर भेटत पुन्हा एकदा नवीन भागामध्ये नवीन विषयासह. युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे, तो तुम्ही लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniairpune@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniairpune@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्राय यासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
1: युवावाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात 31 मे या सुप्रसिद्ध पार्श्वगायक के यांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने खास कार्यक्रम सुरांच्या आठवणीतला के आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं गायत्री सुतार यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: सात वाजता आहेत प्रादेशिक बातम्या.
1: अगं रीमा, सोलर पॅनल बसवून घे ना. कधीपासून सगळे मित्र मैत्रिणी मला सांगत होते, पण मी ऐकलं जेव्हा पंतप्रधानांनी सांगितलं.
2: भारत सरकार का लक्ष सोलर पॉवर से बिजली बिल झिरो करने का भी है.
1: मी पंतप्रधानांच्या सांगण्यावरून सोलर पॅनल बसवले आणि माझं वीज बिल शून्य आलं. तुम्हीही बसवून घ्या.
3: पीएम सूर्यघर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी करा. pmsuryaghar.gov.in वर.

आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. मुंबईत सीएनजीच्या दरात 2 रुपये तर पीएनजीच्या दरात 50 पैसे वाढ. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 वर. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या 22 जणांचं निलंबन. आणि ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह सर्व प्रकारच्या मोहिमांसाठी सशस्त्र दल सज्ज असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी आजपासून अंतर्वालीत पुन्हा बेमुदत उपोषण सुरू केलंय. मराठा कुणबी मंत्रालय सुरू करा. सातारा संस्थांचा जीआर काढा. गॅझेटियरनुसार अर्ज करणाऱ्याला प्रमाणपत्र द्या. जात वैधता प्रमाणपत्र द्या. आदी मागण्या त्यांनी केल्या आहेत. नाही दिली तर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी असा आदेश काढावा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.

0: राज्य सरकारमधले मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह शिष्टमंडळानं काल आणि आज जरांगे यांची भेट घेतली. त्यांनी एक मसुदा सादर करून आवश्यक सूचना करण्याची विनंती जरांगे यांना केली. त्यावर अधिकृत शासन आदेश जारी होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जरांगे यांनी घेतली. मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकारची भूमिका सकारात्मक आणि पारदर्शक आहे. न्यायालयीन निर्णय आणि संविधान याच्या चौकटीत राहूनच सर्व निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं.
1: एका समाजाचं काढून दुसऱ्या समाजाला द्यायचं अशा प्रकारचं या सरकारने कधीही केलं नाही, आम्ही करणार नाही. ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार.
0: दरम्यान मनोज जरांगे यांचं आंदोलन सुरूच राहणार असेल आणि त्यातून ओबीसी समाजाच्या हक्काच्या आरक्षणावर गदा येणार असेल तर उद्यापासून संपूर्ण राज्यातल्या ओबीसी बांधवांच्या वतीने आक्रमक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. मुंबईत भाजपाच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत तनपुरे यांच्यासह त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश पार पडला. महायुती सरकारसोबत आल्यामुळे राहुरी मतदारसंघातली प्रलंबित प्रश्न सुटतील आणि विकासाला अधिक गती मिळेल असं तनपुरे पक्षप्रवेशानंतर म्हणाले. तनपुरे यांचा भाजपा प्रवेश धक्कादायक असला तरी त्यांनी आपल्या मतदारसंघाची परिस्थिती लक्षात ठेवून हा निर्णय घेतला असावा अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. राज्यातल्या आगामी विधान परिषद निवडणुकीअंतर्गत कोकण विधान परिषद मतदारसंघासाठी शेतकरी कामगार पक्षानं पनवेल महानगरपालिकेतले विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यवतमाळमधून काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस साहेबराव कांबळे यांनी आज अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महानगर गॅसनं वाहनांसाठी वापरल्या जाणारा सीएनजी आणि पाईपद्वारे पुरवल्या जाणाऱ्या घरगुती वापराच्या पीएनजीच्या दरात वाढ केली आहे. सीएनजी प्रति किलो 2 रुपयांनी महाग झाल्यानं 1 किलो सीएनजीसाठी आता 86 रुपये मोजावे लागतील. पीएनजीच्या दरात प्रति युनिट 50 पैशांनी वाढ केल्यानं त्याचा प्रति युनिट दर 52 रुपयांवर पोहोचला आहे. 11वी प्रवेशासाठी 10वीचे मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची सक्ती राज्य सरकारनं तात्पुरती शिथिल केली आहे. अजूनपर्यंत ही कागदपत्र न मिळालेल्या विद्यार्थ्यांना ही कागदपत्र मिळाल्यावर लगेचच जमा करण्याचं हमीपत्र द्यावं लागेल. निर्धारित कालावधीत ही कागदपत्र सादर न करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द होऊ शकतो असंही सरकारनं कळवलं आहे. देशात होणाऱ्या कापसाच्या आयातीवरचं सर्व प्रकारचं आयात शुल्क पुढच्या 5 महिन्यांसाठी माफ केल्याचं सरकारनं जाहीर केलं आहे. हा नियम 1 जून 2026 पासून 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत लागू असेल असं अर्थ मंत्रालयानं काढलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे. देशातल्या वस्त्रोद्योगाला विशेषतः एमएसएमई क्षेत्राला पुरेसा कच्चा माल रास्त दरात उपलब्ध व्हावा यासाठी हे पाऊल उचलल्याचं अर्थ मंत्रालयानं म्हटलं आहे. सीयूईटी यूजी 2026 परीक्षा तांत्रिक अडचणींमुळे काही केंद्रांवर उशिरा सुरू झाली. एनटीए अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेने ही माहिती दिली आहे. परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांना पुरेसा वाढीव वेळ दिला गेला होता. सकाळच्या सत्राला उशीर झाल्यामुळे परीक्षेचं दुपारचं सत्र देखील उशिराने सुरू करण्यात आलं असं संस्थेनं कळवलं आहे. उमेदवारांना झालेल्या त्रासाबद्दल राष्ट्रीय चाचणी संस्थेनं खेद व्यक्त केला आहे. गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याचा किंवा देशभरात गोहत्येवर बंदी घालण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन नाही असं केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आज म्हणाले. एका खासगी वृत्तसंस्थेने घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. देशभरातल्या विविध गटांकडून अशा मागण्या सातत्यानं येत असतात. गोहत्येसंबंधीचे कायदे प्रत्येक राज्यात वेगवेगळे आहेत आणि अनेकदा स्थानिक परिस्थिती आणि बाबींचा विचार करून त्याबाबत निर्णय घेतले जातात असं मेघवाल यांनी स्पष्ट केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पुणे विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 पोहोचला असून या प्रकरणात 10 जणांना अटक करण्यात आली आहे. मृतांमध्ये पुण्यातले 7, पिंपरी चिंचवड आणि उरळी

ऋषी कांचनमधल्या 14 जणांचा समावेश आहे. कर्तव्यात ढिसाळपणा केल्याच्या आरोपावरून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 22 जणांचं निलंबन करण्यात आलं आहे. यात 9 पोलीस कर्मचारी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली असून तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे. दारू विक्रेत्यांना रसायन पुरवठा करणाऱ्या भिवंडी इथल्या एका कंपनीच्या गोदामातून सुमारे 6,000 किलो मिथेनॉल जप्त करण्यात आलं आहे. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं आज ही कारवाई केली. रेक्स इंटरनॅशनल असं या कंपनीचं नाव आहे. कंपनीकडे

पाकिस्तानच्या आयएसआय आणि मुंबईच्या अंडरवर्ल्डशी संबंधित 9 जणांना दिल्ली पोलिसांच्या एका विशेष पथकानं आज अटक केली आहे. देशविघातक कृत्यांमध्ये सामील असल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. देशभरात टाकलेल्या छाप्यांमधून सुरक्षा दलांनी शस्त्रास्त्रांचा मोठा साठा हस्तगत केला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह देशाचं सशस्त्र दल कोणत्याही लष्करी मोहिमेसाठी तयार असल्याचं देशाचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात खडकवासला इथं राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150 तुकडीच्या दीक्षांत संचलनाला संबोधित करताना बोलत होते. ऑपरेशन सिंदूरमधून सशस्त्र दलामधील परस्पर समन्वयाचं महत्व अधोरेखित झालं असं ते म्हणाले. या तुकडीतून 18 महिला आणि 12 मित्र देशातल्या 24 कॅडेट्ससह एकूण 353 कॅडेट्स उत्तीर्ण झाले आहेत. पदवी प्राप्त केलेल्या कॅडेट्सनी वेगानं बदलत असलेल्या संरक्षण विषयक परिस्थितीत सातत्यानं शिकत राहणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले. हे प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केलेल्या महिला कॅडेट्सच्या कामगिरीचंही त्यांनी कौतुक केलं. शौर्य, जिद्द आणि लष्करी उत्कृष्टता या गुणांना लिंगभेद नसतो असं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून उद्या सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर, आकाशवाणीच्या संकेतस्थळावर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवरून प्रसारित केला जाणार आहे. या संबोधनाचा मराठी अनुवाद रात्री 8 वाजता आकाशवाणीवरून प्रसारित होईल. नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख म्हणून व्हाईस ऍडमिरल संजय वात्सायन यांनी आज पदभार स्वीकारला. पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी मुंबई इथल्या नौदल गोदीतल्या गौरव स्तंभावर शहीद सैनिकांना आदरांजली अर्पण केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू. न्यायालय आणि संविधानाच्या अधीन राहून निर्णय घेण्याची राज्य सरकारची भूमिका. मुंबईत CNG दरात 2 रुपये तर PNG दरात 50 पैसे वाढ. कापसावरील आयात शुल्क आणखी 5 महिन्यांसाठी माफ. पुण्यातल्या विषारी दारू प्रकरणातल्या मृतांचा आकडा 21 पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या 22 जणांचं निलंबन. आणि ऑपरेशन सिंदूरच्या दुसऱ्या टप्प्यासह सर्व प्रकारच्या मोहिमांसाठी सशस्त्र दल सज्ज असल्याचं लष्कर प्रमुखांचं प्रतिपादन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, देशात 2020 सालापासून नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झालं आहे. 21व्या शतकातल्या गरजांनुसार देशाच्या शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल करण्यासाठी तयार केलेलं हे एक सर्वसमावेशक धोरण आहे. राज्यात या नव्या शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने काल एक राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन केला. या टास्क फोर्सच्या निमित्तानं राज्य सरकारच्या शिक्षण धोरणाच्या उद्दिष्टांचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये घेणार आहोत. या संदर्भात राज्य सरकारने गठीत केलेल्या टास्क फोर्सचे सदस्य निवृत्त प्राचार्य डॉ अनिल राव यांच्याशी केलेली बातचीत आपण ऐकूया.

0: टास्क फोर्सच्या स्थापनेमागील उद्दिष्ट नेमकं काय आहे?
1: टास्क फोर्स हा आता खरं म्हणजे दुसऱ्या फेज मधलं स्थापन आहे. 2022 डिसेंबरमध्ये राज्यामध्ये नवीन शैक्षणिक धोरणाअंतर्गत उच्च शिक्षण व्यवस्था निर्माण करण्याकरता एक स्वतंत्र सुकाणू समिती तयार करण्यात आली होती. त्या समितीने 3 वर्ष काम केलं आणि जून 2025 त्या समितीचा कार्यकाळ संपला. तो संपल्यानंतर वर्षभर सर्व विद्यापीठांमधून महाविद्यालयातून त्या सुकाणू समितीने दिलेल्या क्रेडिट फ्रेमवर्कनुसार काम सुरू झालं. आता पुढलं फॉलोअप करता म्हणून हा टास्क फोर्स तयार केलेला आहे. टास्क फोर्स जो तयार केलेला आहे त्याला एकंदर 12-13 वेगवेगळे कामं दिलेली आहेत, त्याची कार्यकक्षा असं आपण म्हणूया. आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये सर्व विद्यापीठात आणि ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये जे एनईपी सुरू झालेलं आहे, नवीन शैक्षणिक धोरणानुसार पदवी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाले आहेत, त्याच्या पुढल्या टप्प्यामध्ये येणारे जे सगळे प्रश्न आहेत, समस्या आहेत, नवीन इश्यूज आहेत, त्यावर हा टास्क फोर्स काही उपाययोजना देईल, मार्गदर्शन करेल, अशी याची प्रामुख्याने भूमिका असेल.
0: आता तुम्ही म्हणालात की वेगवेगळी कामं ही समिती करणार आहे, तर नेमकं कोणकोणत्या विषयांवर धोरणात्मक मार्गदर्शन ही समिती करेल?
1: आता याच्यामध्ये जो GR आलेला आहे ज्यानुसार हे टास्क फोर्स तयार केलेलं आहे त्यामध्ये प्रामुख्याने सर्व विद्यापीठं राज्यातली म्हणजे पब्लिक युनिव्हर्सिटीज आणि स्वायत्त महाविद्यालय यांना आधीच्या सुकाणू समितीने 3 वर्षाची पदवी आणि 4 वर्षाची पदवी असे 2 प्रकार आहेत, त्यासाठी म्हणून 6 व्हर्टिकल्समध्ये श्रेयांकांचा एक आराखडा ज्याला आम्ही क्रेडिट फ्रेमवर्क म्हणतो ते तयार करून दिलेला आहे. आणि प्रत्येक व्हर्टिकलसाठी एकंदर किती श्रेयांक किमान असायला पाहिजे, कमाल असायला पाहिजे असं सगळं दिलंय, तर ते बरोबर होतंय किंवा नाही याचा आढावा घ्यावा लागणार आहे. त्याबरोबरीनं आता पहिल्यांदाच नवीन शैक्षणिक धोरणात पदवी 4थं वर्ष देखील सुरू होणार आहे. या 4थ्या वर्षाकरताच्या क्षमता काय, त्याच्या पात्रतेचे नियम काय, त्याचं शुल्क काय, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष अनुभव घेण्याकरता, संशोधन करण्याकरता, ऑन जॉब ट्रेनिंग करता काय निकष असावेत, 4 वर्षाची पदवी झाल्यावर विशिष्ट त्याला गुण मिळाले विद्यार्थ्याला की तो डायरेक्ट PhD करू शकणार आहे त्याची काय नियमावली असावी, संपूर्ण राज्यात सर्व विद्यापीठांचं कॉमन किंवा युनिफॉर्म अकॅडमिक कॅलेंडर कसं असावं, नवीन शैक्षणिक धोरणामध्ये भारतीय ज्ञान परंपरा हा एक महत्वाचा भाग आहे, त्याबद्दल निश्चित अशी मार्गदर्शक तत्व सर्व विद्यापीठांना आणि कॉलेजेसला द्यावी लागतील, अशी वेगवेगळी एकंदर 12 उद्दिष्ट दिलेली आहेत की ज्यावर मार्गदर्शक असे काही नियम बनवणं, तत्व बनवणं हे सगळं या टास्क फोर्स कडून अपेक्षित आहे.
0: तर तुम्ही आता म्हणालात की विद्यार्थ्यांचं हे 4थं वर्ष जेव्हा 4 वर्षांची पदवी गेल्यानंतरचं असणार आहे, तर ही पदवी घेणारे विद्यार्थी आहेत ते आता बाहेर पडतील पदवी घेऊन, तर त्यांच्यासाठी पुढचं शैक्षणिक टप्पा कसा असेल? म्हणजे अनेक जण प्राधान्य देतात उच्च शिक्षणाला, परदेशात जाऊन वगैरे, तर राज्यातच दर्जेदार उच्च शिक्षण मिळावं यासाठी शासन कोणकोणते प्रयत्न करत आहे?
1: याचे 2 भाग आहेत. आतापर्यंत 10+2+3 10+2+3 हा जो फॉर्म्युला गेली 20-25 वर्ष राज्यात आणि देशभरात चालला त्याचं आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये वेगवेगळे टप्पे केले आणि त्या टप्प्यांना प्रत्येक स्तराला एक नंबर दिलेला आहे. उदाहरणार्थ 12वी पास होणाऱ्या मुलांकरता लेव्हल जी दिलेली आहे ती 4.0 असं म्हटलंय. मग फर्स्ट इयरच्या मुलांकरता 4.5, सेकंड इयर करता 5, थर्ड इयर करता 5.5 या पद्धतीनं ते पुढे सरकत जातात. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पहिल्यांदाच विद्यार्थ्यांना ऑप्शन असणार आहे आंतरराष्ट्रीय पद्धतीनुसार 4 वर्षाची पदवी त्यांना घेता येऊ शकणार आहे. आतापर्यंत गेली 25 वर्ष आपल्याकडे 12वी नंतर 3 वर्ष केले की त्याला BA BSc बीकॉम मिळायची. आता त्याला 12वी नंतर 3 वर्षाने ही डिग्री मिळू शकेल, पण 4थं वर्ष त्याने केलं तर त्याला ऑनर्सची डिग्री मिळेल. आणि या ऑनर्सच्या डिग्रीमध्ये देखील 2 भाग आहेत. एक ऑनर्स आहे आणि ऑनर्स विथ रिसर्च आहे. चांगली गोष्ट अशी आहे की ऑनर्स विथ रिसर्च किमान काही गुण प्राप्त करून 4 वर्षात जर विद्यार्थ्याने पूर्ण केलं तर त्याला डायरेक्ट PhD करायला, संशोधन करायला संधी मिळणार आहे. हे नवीन आहे आणि आंतरराष्ट्रीय

0: जे मानांकन आहेत, पद्धती आहे, त्याचा इथे उल्लेख होणार आहे. आता याचा उपयोग महाराष्ट्रातले विद्यार्थी महाराष्ट्रामध्येच पदव्युत्तर अभ्यासक्रम करतील, संशोधन करतील, कौशल्यावर आधारित काही श्रेयांक मिळवतील, क्रेडिट मिळवतील, आणि म्हणून मूळ अभ्यासाबरोबरीने कौशल्य ही पण त्यांना मिळतील आणि हे सगळं राज्यातच त्यांना मिळू शकेल. आणि चांगली गोष्ट अशी आहे की एका विद्यार्थ्याला तो ज्या महाविद्यालयात प्रवेश घेतो तिथे 60% क्रेडिट त्याला तिथे घ्यायचे, बाकी 40% क्रेडिट तो अन्य कुठूनही घेऊ शकतो, ऑनलाईन पद्धतीने पण घेऊ शकतो. आणि महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाच्या वतीने अशी एक व्यवस्था तयार करण्यात येते की ज्यामुळे महाज्ञानदीप नावाचं ऑनलाईन पोर्टल असणार आहे आणि त्यामधून या सगळ्या गोष्टी सुरू होणार आहे. महाराष्ट्रात भरपूर सारे असे इनिशिएटिव्ह गेल्या 2-3 वर्षामध्ये सुरू झालेले आहेत. मला खात्री आहे की महाराष्ट्र संपूर्ण देशात याबाबत अग्रेसर राज्य आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना अन्य ठिकाणी कुठे जाण्याची गरज पडणार नाही.
1: सर, याच प्रश्नाच्या अनुषंगाने असं विचारते मी की विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करताना केवळ पाठांतरावर भर न देता त्यांच्या एकूण प्रगतीचा समावेश असणारा एक होलिस्टिक प्रोग्रेस कार्ड तयार केलं जाणार आहे नवीन शिक्षण धोरणाअंतर्गत, तर त्याविषयी काय माहिती द्याल?
0: नवीन शैक्षणिक धोरणाचे जे काही महत्वाचे शिफारसी आहेत त्यातलं सगळ्यात महत्वाची शिफारस म्हणजे विद्यार्थ्यांचं मूल्यमापन. आतापर्यंत जी काही मूल्यमापनाची पद्धत सर्व ठिकाणी वापरली गेली ती पाठांतरावर आधारित, तुम्ही म्हटलात ते बरोबर आहे, फक्त पाठांतरावर आधारित अशी होती. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये पाठांतर हा विषय बाजूला पडलेला आहे आणि त्याचे जी काही वेगवेगळी त्याला कॉग्निटिव्ह स्किल्स म्हणतात त्या स्किल्समध्ये नुसतं पाठांतर नव्हे तर त्याचं ऍप्लिकेशन आहे, त्याची विश्लेषण क्षमता आहे, त्याची उपयोजन क्षमता आहे, त्याचं नवनिर्मितीची क्षमता आहे, या दृष्टिकोनातून त्याची परीक्षा घेतली जाणं अपेक्षित आहे. याला फलनिष्पत्ती आधारित मूल्यमापन असं म्हटलेलं आहे. म्हणजे त्याला जे वर्गात शिकवलं गेलेलं आहे, त्याने जे प्रॅक्टिकल केलंय, त्याने हँड्स ऑन केलेलं आहे, कौशल्य घेतली आहे, त्यामधून त्याला कुठल्या प्रकारानं आणि कुठल्या स्तरावरची कौशल्य मिळायला पाहिजे हे राष्ट्रीय स्तरावर आता ठरलेलं आहे, ते प्रमाणीकरण केलेलं आहे. मग पहिलं वर्ष त्याचं पूर्ण झालं की त्याला कुठली लर्निंग आउटकम लेवल असायला पाहिजे प्रत्येक विषयाची हे विद्यापीठांनी ठरवायचं आणि त्याने शिक्षण जे घेतलं, पेडागॉजी जी पूर्ण केली, वर्गात जे शिकला, त्यामधून त्याला ते फलनिष्पत्ती किंवा लर्निंग आउटकम मिळालं का या पद्धतीनं आता त्याची तपासणी घ्यायची. आणि एक टप्पा तर पुढे नाविन्यपूर्ण असा आहे की एखादा युवक असा असू शकतो की तो औपचारिक शिक्षण पद्धतीत आलेला नाही परंतु तो त्याच्या व्यवसायामध्ये अनुभवामध्ये अनेक गोष्टी शिकला आहे, तर त्या ज्या तो शिकलेला आहे औपचारिक नव्हे अनौपचारिक पद्धतीनं त्याचं पण मूल्यमापन करून त्याला तेवढे क्रेडिट मिळण्याची सोय या धोरणामध्ये रेकॉग्निशन ऑफ प्रायर लर्निंग असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे फलनिष्पत्ती आधारित मूल्यमापन हा पूर्णत 180 degrees मधला बदल आहे आणि यासाठी या टास्क फोर्सला येत्या वर्ष 2 वर्षात शिक्षकांची मानसिकता बदलावी लागेल, त्यांना कौशल्य द्यावी लागतील, त्यांना नवीन परीक्षा पद्धतीने कशी चालवायची, प्रश्न कोणते विचारायचे की ज्याच्यातून आउटकम तपासलं जाईल याचं प्रशिक्षण द्यावं लागेल. महाराष्ट्रामध्ये MSFDA महाराष्ट्र स्टेट फॅकल्टी डेव्हलपमेंट अथॉरिटी असं नाव आहे या संस्थेचं, शासनाची संस्था पुण्यात आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व प्राध्यापकांना आता लर्निंग आउटकम बेस्ड असेसमेंट कसं करायचं याचं प्रशिक्षण द्यावं लागणार आहे आणि याचं पूर्ण नियोजन या कार्यबल गटाच्या वतीनं लवकरच 2 महिन्यात तयार केलं जाईल आणि राज्य शासनाच्या मदतीने, विद्यापीठांच्या मदतीने राज्यातल्या सर्व शिक्षकांचं प्रशिक्षण आपण करणार आहोत, जेणेकरून नवीन शैक्षणिक धोरणाला अपेक्षित असलेल्या गोष्टी येत्या 2-3 वर्षामध्ये आपल्याला प्रत्यक्ष महाराष्ट्रात अस्तित्वात आलेल्या दिसतील. आणि कदाचित या अर्थानं महाराष्ट्र हे पहिलं राज्य देशभरात होऊ शकेल अशा प्रकारानं प्रयत्न करणार.
1: व्यावसायिक शिक्षणासह उच्च शिक्षणातील GER म्हणजेच एकूण नोंदणी गुणोत्तर 2035

0: पर्यंत 50% वाढवणं हे देखील या नवीन शिक्षण धोरणातलं एक प्रमुख उद्दिष्ट आहे. तर हा जीईआर म्हणजे नेमकं काय आहे ते आमच्या श्रोत्यांना सांगाल का, आणि हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय केलं जाणार आहे त्याचीही माहिती द्या.
1: असं म्हणतात आंतरराष्ट्रीय स्तरावर समाजशास्त्रांचा अभ्यास असं सांगतो की कोणताही देश दीर्घकाळात विकसित व्हायचा असेल तर त्यातला जो युवा वर्ग आहे उच्च शिक्षण घेणारा त्यांचं प्रमाण 50% पलीकडे पाहिजे, त्यापेक्षा जास्त पाहिजे. यालाच थोडक्यात जीईआर म्हणतात, म्हणजे ग्रॉस एनरोलमेंट रेशो, त्याला सकल प्रवेश गुणोत्तर असं आपण म्हणूया. ग्रॉस एनरोलमेंट रेशो अर्थ असा आहे टेक्निकली की 17 ते 23 वयोगटातली जी लोकसंख्या आहे राज्यातली त्या लोकसंख्येपैकी 50% युवक युवती उच्च शिक्षणामध्ये असायला पाहिजे, आणि ते जर असतील तर अर्थातच त्यांचं उच्च शिक्षण झाल्यामुळे त्यांच्या क्षमता कौशल्य वाढेल आणि पर्यायाने राज्याचा आणि देशाचा विकास होईल. सध्या महाराष्ट्राची ही जी ग्रॉस एनरोलमेंट रेशो टक्केवारी आहे ही सध्या 35-35% जवळपास आहे, आणि 2035 पर्यंत म्हणजे येत्या 10 वर्षात ती 50% करणं अपेक्षित आहे. पूर्ण देशाच्या स्तरावर आपण विचार केला तर ग्रॉस एनरोलमेंट रेशो इतक्या प्रमाणात असणं हे राज्य पहिल्या 5 राज्यांमध्ये पूर्ण देशभरात आहे, आणि संपूर्ण देशाकरताचं उद्दिष्ट 2035 पर्यंत 50% ठेवलंय. एक त्यामध्ये ऍडिशनल भाग जरूर सांगितला पाहिजे की निव्वळ ती मुलं उच्च शिक्षणात येऊन चालणार नाही, तर मिनिंगफुल जीईआर अशी नवीन संकल्पना आता कार्यबल गट आम्ही ती रुजवणार आहोत. म्हणजे नुसते शिकलेत असं नाही तर त्याला काही अर्थ असला पाहिजे, म्हणजे क्षमता असल्या पाहिजे, आणि त्या दृष्टिकोनातून भरपूर सारे नवनवीन प्रयोग येत्या वर्षभरात कार्यबल गटाच्या वतीने होणार आहेत.
0: तर आपण आकाशवाणीशी संवाद साधलात आणि या विषयावर आपल्या श्रोत्यांना माहिती दिलीत, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: श्रोतेहो, विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर, सर्जनशील आणि जागतिक पातळीवर स्पर्धा करण्यासाठी सक्षम बनवण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाला राज्यातल्या या दुसऱ्या टप्प्यावरच्या समितीच्या माध्यमातून कशी गती मिळेल हे आपण डॉ अनिल राव यांच्याकडून आता ऐकलं. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल.
3: नमस्कार श्रोते हो, 103.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या आपल्या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं सातारा केंद्र. सायंकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करीत आहोत आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम किसानवाणी.

0: शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार. मंडळी, आज आहे शनिवार. भारतीय सौर दिनांक 9 ज्येष्ठ शके 1948, दिनांक 30 मे 2026. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आजचा सुविचार. श्रमदानाचा मंत्र गादगात करूया जलटंचाईवर मात. सुविचार पुन्हा एकदा. श्रमदानाचा मंत्र गादगात करूया जलटंचाईवर मात. हा होता आजचा सुविचार. मंडळी, कार्यक्रमात यानंतर आत्मनिर्भर शेतकरी या मालिकेअंतर्गत आज आपण ऐकणार आहोत शेतीतील महिलांचा यशस्वी सहभाग याविषयी. मुक्काम पवारवाडी पोस्ट सायगाव तालुका जिल्हा सातारा येथील आत्मनिर्भर शेतकरी स्नेहा वारागडे यांची श्रेया गुलेवडेकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. किसानवाणी कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. शेतकरी बंधूंनो, शेतीतला महिलांचा सहभाग हा सध्या वाढताना दिसतोय. याचं कारण म्हणजे बचत गटाचं झालेलं जाळं आणि त्याच्या माध्यमातून अनेक महिला शेतकरी महिला बचत गट सुद्धा स्थापन करताना दिसतात की ज्या योग्य महिलांचा शेतीतला सहभाग हा दिवसेंदिवस यशस्वी होतोय. त्या उद्योजिका बनण्याच्या मार्गावर पण आहेत, कारण शेतीमधला कच्चा माल वापरून त्याचं व्हॅल्युएशन करून प्रक्रिया उद्योगाकडे वळलेले आहेत आणि बऱ्याचशा ग्रामीण भागातल्या स्त्रियांसाठी किंवा ग्रामीण भागातल्या महिलांसाठी शेती हा व्यवसाय हा चांगल्या पद्धतीनं त्यांना स्वावलंबी बनवण्यात किंवा आत्मनिर्भर बनवण्यासाठी हा शेतीचा व्यवसाय त्या चांगल्या पद्धतीनं करतात आणि एक स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं समाधान

0: त्यांना मिळालेलं आहे. हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे आज आपल्याकडं तालुका जावली येथील मुक्काम पोस्ट पवारवाडी येथे आत्मनिर्भर महिला शेतकरी आलेल्या आहेत, स्नेहा वाराघडे. तर त्यांची शेती आहे, शेतीचं क्षेत्र तसं थोडं आहे, 3 एकर आहे, पण त्यातून त्यांनी छानपैकी त्यांचा व्यवसाय चाललेला आहे. शिवाय त्या शेतकरी महिला बचत गटाच्या माध्यमातून आणखीन काही काही बदल करतात शेतीमध्ये, की ज्याच्या योगे त्यांचा शेती हा व्यवसाय यशस्वी झालेला आहे. कशा पद्धतीने त्यांची सुरुवात झालेली आहे, कशा पद्धतीने त्यांचा शेतीतला सहभाग वाढता आहे, याच्याबद्दल आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. मॅडम नमस्कार, कार्यक्रमात स्वागत.
1: नमस्कार.
0: मॅडम, तुमची शेती आता सध्या सासरची म्हटलं तर 3 एकर वगैरे आहे, तसं तुम्ही शेतीमध्ये आता सध्या सक्रिय आहात किंवा तिथं तुम्ही काम करताय, शेती हा व्यवसाय तुम्ही चांगल्या पद्धतीनं करताय, ह्याची सुरुवात नेमकी कशा पद्धतीनं झाली, माहेरी किती शेती होती आणि त्याचा उपयोग इकडे कसा झाला त्या अनुभवाचा?
1: माहेरी आमच्या 2 एकर शेती आहे, पण बागायत शेती आहे माहेरी. तसं सासरी आल्यानंतर इकडे सगळी कोरडवाहू शेती, पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारी शेती आहे. मला तशी आवड आहेच थोडीफार, पण माझं शिक्षण झालंय एमकॉम, पण म्हणून माझा कल होता बँकिंग क्षेत्रात जाण्याचा. मी लग्नानंतर पण अभ्यास करते, एक्झाम दिल्यात, पण त्यात काही जमलं नाही, म्हणून म्हटलं आता चला, लहान मुलं थोडी मोठी झाल्यानंतर आवड म्हणून सासऱ्यांसोबत शेतात जायला सुरुवात केली.
0: माहेर कुठलं तुमचं?
1: माहेर माझं ओझरडे, वाई तालुका.
0: बरं बरं, मग तिथं सगळं बागायती होती.
1: हा, बागायती.
0: इकडं कोरडवाहू.
1: इकडं कोरडवाहू.
0: आता पहिला ज्या वेळेला तुम्ही शेतीमध्ये सहभाग नोंदवला, इकडच्या शेतीची सुरुवात कशा पद्धतीने झाली, काय काय सुरुवातीला बदल केले?
1: आमच्याकडे तसे जास्त पैशाची पिके माहेरी, इकडे आल्यानंतर एकदम थोडस असं, त्यामुळं खूप असं म्हटलं आपण थोडंफार काहीतरी चेंज करूया. आमच्या इकडे काही स्वतःचं पाणी नसल्यामुळे आम्ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणारीच पिके करतो, ज्वारी, भुईमूग आणि सोयाबीन. मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा आम्ही सोयाबीन लावायचं ठरवलं.
0: तर मी आधी ज्वारी होती.
1: हा, ज्वारी सोयाबीन होतच की, पण मी सुरुवात केली त्या वर्षी सोयाबीनचं पीक घ्यायला म्हणून चालू, म्हणजे आता सासऱ्यांसोबत म्हटलं आपण बैलाने न पेरता आपण बीबीएफ पद्धतीने पेरून बघा ट्रॅक्टरने, म्हणजे पाणी साठतं ना खूप शेतात. मग ट्रॅक्टरने सरी वरंबा पद्धत केल्यामुळं पाणी वाहून निचरा झाला, त्यावर्षी उत्पादनात बऱ्याच प्रमाणात फरक पडला.
0: बर, किती केलं होतं साधारण सोयाबीन?
1: तेव्हा आम्ही 1.5 एकर केलेलं.
0: बर,
1: पूर्वी जेवढं उत्पादन व्हायचं त्याच्या पाऊन पट उत्पादन वाढलं.
0: बर, केवळ तुम्ही सरी वरंबा पद्धत
1: केला म्हणून.
0: बरं, याच्या बाबतीतलं मार्गदर्शन वगैरे कुठे मिळालं तुम्हाला?
1: नाही, घरी माझ्या माहेरी असंच करायचं ना, सरी वरंबा पद्धतीनेच करतं सोयाबीन, त्यामुळे जास्त उत्पादन घावतं ना.
0: बरोबर बरोबर,
1: त्यामुळे म्हटलं आपण
0: तुम्ही इकडे वापरली.
1: हा,
0: बरं, मग त्याच्यामुळे आणखीन काय काय बदल केले?
1: मग असंच एकदा चोरगेसर आणि बोबडे मॅडमशी भेट झाली, त्यांच्याशी ओळख झाली. हा, कृषी अधिकारी. मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली ठरवलं की सेंद्रिय शेतीकडे करायचं थोडस.
0: बरं, तोपर्यंत रासायनिक?
1: हा, रासायनिकच.
0: मग कसा कशा पद्धतीने केलं? सेंद्रिय शेतीकडे वळायचं म्हणजे नक्की काय करायचं, कसा बदल केला तुम्ही?
1: म्हणजे हळूहळू रासायनिक खतांचा वापर प्रमाण थोडं कमी कमी करत गेलो अशा पद्धतीने.
0: आणि मग शेणखताचा वापर?
1: शेणखताचा वापर आम्ही पहिले काय करायचो, भरपूर शेणखत आपल्या शेतात थोडं टाकायचं, बाकीचं विकायचं. मग त्यानंतर तसं न करता जेवढं शेणखत सापडेल तेवढं आपल्या शेतात टाकायचं.
0: मग शेणखत म्हणल्यानंतर पशुपालन किंवा जनावरं घरी असणं खूप महत्वाचं आहे, किती होती तुमच्या?
1: आमच्याकडे 3-4 जनावरं तर असतातच.
0: बरं, गाई म्हशी?
1: हा, गाई, पूर्वी बैल आणि म्हैस होते, यंदा आम्ही गाई घेतल्यात.
0: बर,
1: शेतीला जोडधंदा म्हणून.
0: बर, मग आता बैलानं शेती करता की नाही? मग
1: नाही, ट्रॅक्टरनेच.
0: आता ट्रॅक्टरनेच करता?
1: हो.
0: कारण बैलाची शेती म्हणजे तसं म्हटलं तर मेहनत पण आहे आणि करणारे पण पाहिजे त्याला.
1: हो.
0: आणि आता ट्रॅक्टरनं? मग ट्रॅक्टर भाड्यानं का स्वतःच आहे?
1: नाही, भाड्याने.
0: भाड्याने. आता मुख्य पीक तुमचं ज्वारी आणि सोयाबीन?
1: ज्वारी आणि सोयाबीन.
0: बर, खरीप हंगामाच्या दृष्टीनं काय काय तयारी केली आता?
1: आता या वर्षी शेत कडक उन्हात नांगरून ठेवले,
0: म्हणजे पूर्व मशागत.
1: हा, पूर्व मशागत केली, खत वगैरे घातले आणि जीवामृत बनवून ठेवले.
0: बर, याच्या आधी केलं होतं जीवामृत?
1: नाही, या वर्षी प्रयोग करणार.
0: बर बर, कसा कशा पद्धतीने केलं जीवामृत?
1: दशपर्णी अर्क बनवलाय.
0: बर,
1: आम्ही यंदा शेतकरी गट स्थापन केलाय महिलांचा, किनाळी देवी महिला शेतकरी गट पवारवाडी.
0: बर, आम्ही किती जणींचा आहे?
1: 13 जणींचा आहे.
0: बर,
1: मग त्यानुसार आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन दशपर्णी अर्क बनवलाय.
0: बर,
1: तो आता 42 दिवसानंतर वापरत येईल, तेव्हा आपली पेरणीची होईल.
0: बरोबर,
1: तयारी.
0: दशपर्णी अर्क कसा तयार केला?
1: वेगवेगळ्या झाडांचा, औषधी वनस्पतींचा पाला गोळा केलाय.
0: बर,
1: कडुलिंब

0: करंज, रुई, पपई आणि घाणेरी
1: अशा पद्धतीने दहा
0: वेगवेगळ्या औषधी वनस्पतींचा वापर करून केला. शेण त्यात घातलंय, गोमूत्र.
1: बर, साधारण प्रमाण कशा पद्धतीने ठेवलंय?
0: आम्ही 200 लिटर बनवलाय. 5-5 किलो सगळ्या वनस्पतींचा पाला, शेण 5 किलो,
1: बर,
0: गोमूत्र 5 लिटर,
1: बर,
0: त्यात आले आणि लसूण हिरव्या मिरच्यांचा ठेचा घातलाय.
1: बर बर, तो किती घातलाय?
0: हिरव्या मिरच्यांचा 1 किलो मिरच्यांचा केलाय. हा, पाण्याचं टाकत टाकत मग ते काठीन असं ढवळून घेतले आणि आता पॅक करून ठेवले.
1: बर, आता ते किती दिवसात तयार होईल?
0: 40 दिवसानंतर गाळून वापरणे योग्य होईल.
1: आता हे दशपर्णी अर्क तुम्ही आता पहिल्यांदा केलं?
0: हो, पहिल्यांदा.
1: आधी तुम्ही केलेलं नव्हता, मग तुम्हाला ह्याचं मार्गदर्शन कुठून मिळालं आणि कशा पद्धतीने मिळालं?
0: आम्हाला कृषी सहाय्यक बोबडे मॅडम आणि चोरगे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बनवलंय.
1: बर, आणि हे दशपर्णी अर्क ज्या वेळेला तुम्ही वैयक्तिक बनवता आणि सामूहिकरित्या बनवता, कशा पद्धतीने तुम्हाला चांगलं वाटतं? म्हणजे
0: सामूहिकरित्या छान वाटतं, म्हणजे प्रत्येकाने वेगळं आणायचं, म्हणजे स्वतः एकट्याने केलं असतं तर खूप म्हणजे कष्ट करावे लागले असते ना, मेहनत. असं सगळ्यांनी प्रत्येकीने आम्ही वेगवेगळ्या वस्तू आणल्या आणि एकत्र मिळून केला. एकत्र करण्याचा आनंद पण छान होता आणि कुणाला जास्त असं कष्ट पण नाही करायला लागले.
1: बरोबर, आणि प्रत्येकाच्या शेतासाठी ते उपयोगी?
0: प्रत्येकाच्या शेतासाठी उपयोगी.
1: बर, आता याच्या आधी तुमचा बचत गट होता आणि त्याच्यानंतर तुमचा शेतकरी महिला बचत गट झाला, हे कशा पद्धतीने ट्रान्सफर झालं? म्हणजे काय विचार होता त्याच्या पाठीमागे? बचत गटाची स्थापना झाली त्यावेळेला काय विचार होता आणि शेतकरी महिला बचत गट स्थापन झाला त्यावेळेला काय विचार होता?
0: बचत गटाचा विचार झाला तेव्हा नुसतं आपलं काहीतरी आपलं सेव्हिंग व्हावं, बचत व्हावी महिन्याच्या महिन्याला थोडीफार म्हणून होता.
1: किती होती बचत साधारण?
0: महिना 100 रुपये. मग त्याच्यानंतर असं 2-3 वर्ष गेल्यानंतर मग आता आम्ही महिला शेतकरी गट बनवलाय, शेतीकडे व्यावसायिक दृष्टिकोन म्हणून बघण्यासाठी, स्वतः आत्मनिर्भर बनण्यासाठी. मग एकत्र येऊन सगळ्यांनी वेगवेगळे प्रयोग करायचे ठरवले. आता एकत्र येऊन सेंद्रिय पद्धतीने सोयाबीनची शेती करणार आहोत आम्ही. 16 एकर आमच्या 13 जणींचं 16 एकर क्षेत्र आम्ही त्या पद्धतीने करणार आहोत.
1: बरोबर. मग आता तयारी करताना म्हणून तुम्ही दशपर्णी अर्क केला, आणखीन काय काय?
0: माती परीक्षण करायला दिले आता सगळ्यांच्या शेतातले, माती नमुने काढून माती परीक्षणला दिलेत.
1: बरोबर.
0: आणि एकत्र निविष्ठा खरेदी करणार.
1: बर,
0: आणि नंतर बियाण्यांची निवड पण एकत्रित करणार आणि उगवण क्षमता तपासणार.
1: बर,
0: बी घेऊन आल्यानंतर म्हणजे किती टक्के आपल्याला उगवून येते मग त्या पद्धतीनं बी पेरणार.
1: बर, म्हणजे सोयाबीन हे पीक तुम्ही तुमच्या गटासाठी म्हणून घेतलेलं
0: आणि
1: प्रत्येकीनं ते करायचं साधारण किती करताय तुम्ही?
0: 16 एकर 13 जणीत मिळून गेले, कोणी 2 एकर कोणी अर्धा एकर असं.
1: प्रत्येकीचे क्षेत्र वेगवेगळे. बरं, पण सोयाबीन करायचं.
0: मग
1: आता ज्या वेळेला निवड करायची त्यावेळेला कशा पद्धतीने निवड करणार?
0: आमच्याकडे पाऊसचं प्रमाण खूप जास्त असतं ना, त्यामुळे लवकर येणार पीक निवडणार आम्ही, म्हणजे त्या पद्धतीचं बियाणं निवडणार.
1: मग आता याच्या आधी ज्या वेळेला तुम्ही सोयाबीन पेरलेलं होतं त्यावेळेला हा सगळा विचार काही नव्हता?
0: नाही, घरी ठेवलेलं असायचं तेच पेरायचं, विकत घ्यायचं कधी नाही किंवा उगवण क्षमता तपासणी वगैरे असं कधीच काही केलं नाही.
1: मग त्यामुळे उत्पादनाचं
0: उत्पादन खूप कमी प्रमाणात यायचं असं.
1: म्हणजे या वर्षीच तुम्ही हे करताय
0: सगळा बदल करणार
1: आणि हे सगळं गटाच्या माध्यमातून शक्य होतं.
0: गटाच्या माध्यमातून.
1: आता ज्या वेळेला वैयक्तिक तुम्ही शेती करताय आणि गटाच्या माध्यमातून शेती करताय, फरक काय जाणवते तुम्हाला?
0: खूप छान असा बदल आहे, म्हणजे आपण वेगळं काहीतरी करतोय. पारंपरिक शेतीला बगल देत आधुनिक शेती व्यवसाय दृष्टिकोन म्हणून आता शेतीकडे बघतोय. पूर्वी कसं आता करतायत म्हणून सगळे करायचं असं होतं, आता नाही. आता आपल्याला जास्त फायदा झाला पाहिजे त्यातून.
1: बरोबर.
0: उत्पन्न वाढलं पाहिजे या दृष्टिकोनातून बदल करून करतोय.
1: म्हणजे एक शेतकरी गटाच्या माध्यमातून तुम्हाला एक वेगळा दृष्टिकोन मिळालाय शेतीकडे बघण्याचा, की या शेतीमधून आपण आर्थिक स्वावलंबी तर होऊ शकतो. बर, आता तुम्ही पूर्वी ज्वारी किंवा सोयाबीन घेत होता किंवा आताही घेणार आहात, पण हे नुसतं ज्वारी आणि सोयाबीनवर अवलंबून होतं का आणखीन काय काय त्याच्याबरोबर पिकं घेत होता?
0: अंतर पिके करायचं आम्ही सोयाबीनमध्ये.
1: हा, कोणकोणती?
0: घेवडा, उडीद आणि मूग, चवळी.
1: कशा पद्धतीने? म्हणजे ही आंतरपिकाचे नियोजन कशा पद्धतीने केलं?
0: आम्ही पहिले वेगळं पेरायचो, म्हणजे थोडी जागा शिल्लक ठेवून बाजूला. तसं केलं तरी उत्पन्न काही जास्त सापडत नव्हतं, त्यामुळे मग टोकन सरीवरंबा केल्यानंतर साईडला टोकन पद्धतीने करून मग त्याच्यात पण उत्पादनात बराच फरक पडला. म्हणजे असं रेग्युलर मध्ये करण्यात आणि सरीवरंबा पद्धतीने केल्यामुळे उत्पन्नात चांगली वाढ झाली.
1: मग आंतरपिकं म्हणून आणि
0: पाणी टिकून धरतात, त्यांच्या मुळ्या असतात ना त्या पाणी टिकून धरणाऱ्या असतात म्हणून.

0: पाण्याचा निचरा जास्त होऊन देत नाही ना,
1: बरोबर,
0: तग धरून राहते मग ओलावा, त्यासाठी आंतरपिके निवडलीत.
1: बर, म्हणजे ती ज्वारीसाठी किंवा सोयाबीनसाठी ते उपयुक्त आहे, पूरक आहे.
0: पूरक आहे.
1: बर, आणि त्याचं उत्पादन कशा पद्धतीने निघतं, किती कालावधीची पिकं आहेत ती?
0: जेव्हा सोयाबीन निघतं त्याच्याच बरोबरीने ती निघतात, म्हणजे जास्त दिवस पण त्याला नाहीत लागत.
1: आता मुख्य म्हणजे आपण ज्वारी आणि सोयाबीन पेरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आंतरपीक घेतोय, साधारण केव्हा ते पेरलं जातं, ज्वारीच्या नंतर किंवा सोयाबीन पेरल्यानंतर?
0: नाही, आम्ही सोयाबीन पेरलं आज की लगेच दोन दिवसांनी लगेच टोकन पद्धतीने करतो.
1: बर,
0: चार पाच महिन्यात निघते ना ज्वारी, तसं सोयाबीन पण.
1: बर, आणि त्याच्यामध्ये मग मधलं आंतरपीक निघून.
0: हा,
1: बर, मग ह्या आंतरपीक करण्याचे फायदे काय होतात?
0: आंतरपीक घेण्यामुळे आपल्याला उत्पादनात पण वाढ होते. समजा एक पीक गेलं तरी, समजा सोयाबीन कमी उगवलं तरी बाकीच्या पिकातून आपल्याला त्याचा फायदा होतो,
1: किंवा खर्च निघू शकतो
0: आणि त्याचा पोत सुधारतो जमिनीचा.
1: बर,
0: नाही जास्त धूप होत नाही, पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असते ना आंतरपिकात. आणि आंतरपीक केल्यामुळे आंतर म्हणजे असं जमीन ओपन जास्त राहत नाही ना, त्यामुळं गवत जास्त प्रमाणात येत नाही, आच्छादन राहतं ना, त्यामुळं मग गवताचं प्रमाण खूप कमी येत असं.
1: बरोबर, म्हणजे तण नियंत्रण आपोआप
0: आपोआप
1: केलं जातं. आणि खताच्या दृष्टीनं कशा पद्धतीनं तुम्ही ज्वारी किंवा सोयाबीनला कशा पद्धतीनं खताची मात्रा देता? मशागतीमध्ये बेसल डोस तर देतात, पण त्याच्यानंतर
0: उगवून आल्यानंतर एक 21 दिवसानंतर देतो.
1: बर, काय काय देतात?
0: आणि त्याच्यानंतर मग पिकांना फुले वगैरे आल्यानंतर
1: कशा पद्धतीने देताय, किती प्रमाणात देताय?
0: आपलं जे जसं क्षेत्र असेल त्या पद्धतीनं.
1: हा, आणि त्यात रासायनिक आणि सेंद्रिय संतुलित देत आहे का फक्त सेंद्रिय करताय?
0: आम्ही जास्त करून रासायनिक नाहीच करत, सेंद्रियच.
1: बर, आधी करत होता?
0: हो, आधी पण रासायनिक आणि दोन्ही करत होतो आधी, पण आता शक्यतो शेणखतावरच करतो. मग थोडं समजा जर काही त्याला कमकुवत असेल थोडस, तरच मग सल्ल्यानुसार डोस देतो त्यांना रासायनिकचा.
1: आता हे ज्वारी किंवा सोयाबीन तुम्ही करताय, त्याचं उत्पादन कशा पद्धतीने येते? आता तुम्ही जसं आंतरपीक करायला आला किंवा सरीवरंबा करायला आला, ह्याच्या उत्पादनात कशा पद्धतीने फरक पडला?
0: पूर्वी आपल्याला एवढ्या सगळ्या म्हणजे जेव्हा एक दोन एकर क्षेत्र करत होतं तेव्हा आम्हाला 7-8 पोती होत होती, तर आता आम्हाला 17-18 पोती होतात.
1: बर बर, म्हणजे इतका फरक पडलेला आहे उत्पादनामध्ये. आणि त्याच्यानंतर मग तुमचं जे विक्री आहे ती कशा पद्धतीने होती?
0: नाही, ज्वारी घरगुतीच खाण्यापुरती होती, आणि मग समजा शिल्लक राहिली तर विकतो आम्ही तशी 2-3 पोती. सोयाबीन आम्ही विकतो सर्व.
1: बर, किती होतं साधारण?
0: 12-13 क्विंटलच्या पुढे होतं.
1: बर, म्हणजे 3 एकर मध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने करताय, शिवाय आंतरपिकं पण करता.
0: हा, आंतरपिक पण, आणि आमच्या गुरं असल्यामुळं त्यांना वैरण पण चारा करावाच लागतो ना.
1: बरोबर बरोबर. मग त्याचं जनावरांच्या चाऱ्यासाठी काही वेगळं नियोजन केलंय?
0: हो, हत्ती घास लावलेला आहे एका शेतात आम्ही.
1: बर,
0: आणि सोयाबीन केल्यानंतर बाजूने कीड नियंत्रणासाठी आम्ही मका पेरतो, साईड मका लावतो साईड चारी. हा, सापळा पीक म्हणून चारी बाजूने.
1: बर बर, त्याचा फायदा कसा होतो?
0: मकावर आले कीड पटकन, मका या पिकाला पटकन कीड धरते ना, त्यामुळं लगेच कळतं की आपल्या पिकांवर आता कीड होणार आहे. आणि गुरांना पण खायला होतं, आणि कीड नियंत्रण म्हणजे पुढची स्टेप काहीतरी कीड नियंत्रणासाठी उपाययोजना करता येते, म्हणजे त्याच्या बाहेरच्या पिकांवर आल्यावर आपल्याला लगेच कळतं ना.
1: हो, बरोबर. मग आता तुम्ही स्वतंत्रपणे सुरुवातीला शेती करत होता किंवा स्वतः शेतीमध्ये सहभागी होत होता, आणि आता तुम्ही गटाच्या माध्यमातून शेती करताय, तुम्हाला किती फरक वाटतोय?
0: गटशेतीत खूप आनंद आहे, म्हणजे असं छान वाटतं सगळ्यांनी एकत्र येऊन करण्यात. एकट्याने आपण एवढा अख्खा दिवस काम करण्यात घालवण्यापेक्षा, आणि मग बाहेरून कामगार घेणार त्यांना पैसे देणे असं, त्यापेक्षा मग असं एकत्र येऊन सगळ्यांनी मिळून आपले पैसे पण वाचतायत आणि वेळ पण वाचतोय.
1: बरोबर,
0: एकत्र आल्यामुळे बरेच फायदे झाले. विचार विनिमय, प्रत्येकाची वेगवेगळी कला, प्रत्येकाच्या पद्धती वेगळ्या, असं प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीची माहिती असते. मग एकमेकांशी चर्चा करून आपण हे करूया वेगळं काहीतरी, अडचणी सोडवता येतात एकमेकींच्या.
1: बरोबर,
0: आमच्याकडे यावर्षी ज्वारीची शेतीशाळा झाली, आम्ही खूप महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. 5 शेतीशाळा झाल्या, बीज प्रक्रिया करण्यापासून काढणीपर्यंत 5 शेतीशाळा झाल्या आमच्याकडे. आम्ही खूप उत्स्फूर्तपणे त्यात काम केलं. बोबडे मॅडम आणि चोरगे सरांनी आम्हाला ज्या पद्धतीने यावर्षी ज्वारी

0: कसं घ्यायचं, कशा उपाययोजना करायच्या, कीड नियंत्रण कसं करायचं, हे सगळं त्यांनी सांगितलेल्या पद्धतीने आम्ही यावर्षी ज्वारीचं उत्पादन घेतलं आणि खूप फरक पडला उत्पादनात.
1: बरोबर, म्हणजे जर आपण आधुनिक पद्धतीने शेती केली तर खरोखर शेतीकडे बघण्याचा इतरांचा दृष्टिकोन सुद्धा वेगळा पडतो, आणि शिवाय महिलांचा सहभाग जर शेतीमध्ये असला तर आणखी चांगल्या पद्धतीने शेती होती. तुम्हाला काय वाटतं?
0: हो, महिलांचा सहभाग वाढल्यामुळे वेगवेगळे प्रयोग करायची बायकांना आवड असते. जेवणात कसं आज हे केल्यानंतर तिने असं केले, मी पण वेगळं काहीतरी करेन, असं आमच्या ज्वारी शेती शाळेत जेव्हा आम्ही सहभाग घेतला तेव्हा प्रत्येकीचं वेगवेगळं काय असं या पद्धतीने आम्ही केलं होतं ज्वारीच्या.
1: बरोबर, मग त्या शेती शाळेमध्ये कशा पद्धतीने मार्गदर्शन केलं गेलं जे तुम्हाला आधी नव्हतं माहिती?
0: हा, म्हणजे बीज प्रक्रिया असं नॉर्मल सगळे पहिले गंधक वगैरे लावून करायची, मग सरांनी ते लिक्विड फॉर्मॅटमध्ये औषधं भेटतात, ऍझोटोबॅक्टर वापरून कसं करायचं, जैविक पद्धतीने कसं करायचं हे शिकवलं त्यांनी. मग शेतीशाळेत जो दाखवलं त्यांनी आम्हाला कसं करायचं, नंतर मग प्रत्येकीने आपल्या शेतात जाऊन तसं केलं, त्या पद्धतीने बीज प्रक्रिया करून पेरणी केल्यामुळे उगवण क्षमता चांगली झाली. म्हणजे पहिलं कसं 100% पेरणी केल्यानंतर 75% उगवत होतं किंवा 50% कुणाचं होतं, दुबार पेरणीचं संकट यायचं.
1: बरोबर,
0: मग बीज प्रक्रिया केल्यामुळं 75% जास्त उगवण क्षमता झाली ज्वारी पिकात, उत्पादन पण वाढलं आणि रोगप्रतिकार शक्ती त्याची वाढली ना बियाणांची, त्यामुळं जोमदारच पीक आलं.
1: बरोबर, कारण बीज प्रक्रिया याच्यासाठीच केली जाते की पुढचं जे रोग किंवा किडींचं नियंत्रण जवळजवळ 50% केलं जातं, आणि त्यामुळे बीज प्रक्रिया ही खूप महत्वाची आहे, आणि ती बीज प्रक्रिया केल्यानंतर उत्पादन हे आपोआप वाढू शकतं. आणखीन काय काय फायदे झाले तुम्हाला?
0: एकत्र एकमेकींच्या शेतात जाऊन काम करणं, म्हणजे ज्वारी काढल्यानंतर काटणीला एकमेकींच्या शेतात जाऊन काटणी केली, म्हणजे मजुरांना पैसे देण्याची वेळच नाही ना आली एकमेकींच्यात गेल्यामुळे.
1: बरोबर, वारंगुळा पद्धत
0: पूर्वी जसं वारंगुळा पद्धत होती तसं आहे आमच्याकडे वारंगुळा पद्धत.
1: आता तुम्ही पूर्णपणे शेती व्यवसाय करता, एक व्यवसाय म्हणून शेती करता,
0: एक व्यवसाय म्हणून,
1: याच्यामध्ये तुमचं तुम्हाला किती बदल जाणवते की माझ्यात मी इतकी बदलली आहे शेती व्यवसायामुळे, काय फरक पडलाय तुमच्या व्यक्तिमत्वात, तुम्हाला काय वाटतं?
0: खूप असं, म्हणजे पूर्वी कसं माझं एक होतं की अभ्यास करायचा आणि बँकेत जायचं असं ठरवलं होतं, पण नंतर म्हटलं नाही आहे आपली घरची शेती तर एक व्यावसायिक दृष्टिकोन म्हणून शेतीकडे बघून आता शेतीला जोडधंदा म्हणून गायी पण घेतलेल्या आहेत.
1: बर,
0: आता तो एक व्यवसाय म्हणूनच शेती करणार. शेती करण्यामुळे माझं आर्थिक स्वावलंबन तर झालंच, निर्णय क्षमता चांगल्या प्रकारे वाढली, म्हणजे मी हे करू शकते
1: हा एक कॉन्फिडन्स आला.
0: म्हणजे
1: शेतीमध्ये शेतीची तर गुणवत्ता किंवा शेतीमध्ये बदल तर होतोच आहे, शिवाय महिलांच्या मध्ये पण अशा पद्धतीनं बदल होतोय,
0: महिला आत्मनिर्भर बनत चालल्या.
1: बरोबर आहे,
0: म्हणजे आपण पण पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन वेगळं काहीतरी करू शकतो.
1: बरोबर, आणि त्याला ही गटशेती म्हणा किंवा शेतकरी महिला बचत गट म्हणा, याच्यामुळे एक बळ मिळालेलं आहे आणि त्यामुळे महिलांची ही प्रगती चांगल्या पद्धतीने होतीये, तुमची पण होतीये. एकंदरीतच महिलांचा शेतीमधला सहभाग वाढल्यामुळं एक आर्थिक स्वावलंबन तर मिळालंच मिळालं, शिवाय आत्मविश्वास पण मिळाला की मी काहीतरी करू शकते किंवा मी माझ्या पायावर उभी आहे आणि आपली शेती आपण करणं यात खूप समाधान आहे, आणि तुम्ही एकत्र मिळून करताय त्यामुळे तर आणखीन चांगल्या पद्धतीनं ही शेती होतीये. आता याच्या पुढचं तुमचं नियोजन कशा पद्धतीनं आहे, काय काय करायचंय?
0: आता यावर्षी आम्ही पाणी फाउंडेशन अंतर्गत सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेमध्ये आम्ही 13 महिलांनी किनाळी देवी शेतकरी महिला शेतकरी गट पवारवाडी स्थापन केलाय.
1: बर,
0: मग यावर्षी आम्ही सोयाबीन चं पीक घेतलंय स्पर्धेसाठी, आम्ही सोयाबीन हे पीक निवडले. मग त्यानुसार आता आमची पुढची तयारी चालू, म्हणजे पूर्व मशागत झाली आता आणि शपर्ण अर्क बनवून ठेवलाय, नांगरणी केलीये, माती परीक्षणला माती दिलीये.
1: बर,
0: आता एकत्र निविष्ठा खरेदी करणार आणि मग स्पर्धेत 15 मे पासून स्पर्धा चालू झालीय.
1: बर, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये बघितल्या जातात आणि तुम्हाला जसा मागचा अनुभव आलाय त्याच्याप्रमाणे तुम्ही या स्पर्धेमध्ये उतरलाय आणि तुम्ही काम करताय, एकत्र मिळून करताय, ह्या तुमच्या एकत्र प्रयत्नाला निश्चित यश मिळेल अशी आपण आशा करूया. आणि आज तुम्ही इथं आलात आणि तुमचा शेतीतला सहभाग कशा पद्धतीनं बदलला, तुमचा दृष्टिकोन कशा पद्धतीनं बदलला शेती व्यवसायाच्या बाबतीतला हे सांगितलं, त्याबद्दल सातारा आकाशवाणीतर्फे आणि समस्त शेतकरी बंधू भगिनींच्यातर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: मंडळी कार्यक्रमात आताच आपण ऐकलीत शेतीतील महिलांचा यशस्वी सहभाग याविषयी. मुक्काम पवारवाडी पोस्ट सायगाव तालुका जिल्हा सातारा येथील आत्मनिर्भर शेतकरी स्नेहा वारागडे यांची श्रेया गोलिवडेकर यांनी घेतलेली मुलाखत. कार्यक्रमात यानंतर शेतीविषयक माहिती सदर कृषीवाणी. शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी याविषयी. कोरेगाव येथील सहाय्यक कृषी अधिकारी हिमगौरी डेरे बर्गे यांनी केलेलं मार्गदर्शन.
1: मॅडम नमस्कार.
2: नमस्ते
1: मॅडम. कालच्या भागामध्ये आपण बघितलं की शून्य मशागत तंत्रज्ञानामुळे आपल्या उत्पादन खर्चात कशा पद्धतीनं बचत होऊ शकते. आता फळबाग लागवडीमध्ये काही वेगळं असं तंत्रज्ञान आहे का की ज्याच्यामुळे आपल्याला हे फळबागेतल्या पिकांचं उत्पादन हे जास्त मिळू शकतं.
2: अगदीच आहे. आपण फळबाग लागवडीसाठी अलीकडे CRA हे तंत्रज्ञान म्हणजेच काय क्लायमेट रेझिलियंट एग्रीकल्चर म्हणजे हवामानात बदलास तोंड देणारी शेतीची पद्धत याच्या बेसवरच ही फळबाग पद्धत नवीन अशी आलेली आहे. यामध्ये काय होतंय बदलत्या हवामानाचा परिणाम कमी करून फळबागा या टिकाऊ उत्पादनक्षम आणि कमी खर्चिक करण्यावरच आपण भर देतोय. थोडक्यात म्हणजे काय CRA फळबाग लागवड म्हणजे झाडाच्या मुळाच्या परिघात सिंचन देण्याचं तंत्र अगदी सोप्या आणि साध्या भाषेमध्ये. आता याची काहीतरी मुख्य उद्दिष्ट आहेत म्हणजे कशासाठी हे आपण केलं पाहिजे. पहिली म्हणजे दुष्काळ अतिवृष्टी त्याचबरोबर गारपीट आहे किंवा उष्णता आहे यांचा परिणाम तुम्ही फळबागांवर कमी करायचा आहे. दुसरी गोष्ट पाण्याचं बचत करायची आहे. तिसरी गोष्ट जमिनीची सुपीकता आहे ती तुम्हाला टिकवून ठेवायची आहे. उत्पादन आणि गुणवत्तेमध्ये तुम्हाला वाढ करायची आहे आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न हे तुम्हाला पूर्ण हंगामामध्ये स्थिर ठेवायचं आहे. यासाठी हे CRA तंत्रज्ञान खूप महत्वाचा रोल आहे तो त्याचा निभावत आहे. आता थोडक्यात काय की फळबागेमध्ये वापरली जाणारी CRAची तंत्र कोणती आहेत. तर अगदी ठिबक सिंचन आपण म्हणतो म्हणजे काय प्रत्येक झाडाला आवश्यक तेवढंच पाणी बरोबर. पाण्याची 40-60% बचत होतीये. खत व्यवस्थापन सोपं होतंय. याचबरोबर मल्चिंग आहे. झाडाभोवती प्लास्टिक किंवा सेंद्रिय आच्छादन आहे. जमिनीत ओलावा टिकतो. तण कमी उगवतात. हाय डेन्सिटी प्लांटिंग आहे म्हणजे ज्याला आपण सघन लागवड असं म्हणतो म्हणजे कमी जागेत जास्तीत जास्त झाडं इथं घेतली जातात. उत्पादनात वाढ होतं. यांत्रिकीकरण करणं सोपं आहे. पावसाचं पाण्याचं साठवण आपण शेततळी उन्हा रेन वॉटर हार्वेस्टिंग उन्हाळ्यात सिंचनाचा उपयोग मूलस्थानी जलसंधारण आहे. तर हे अशा प्रकारे आहे. तुम्ही कोणत्या फळपिकांसाठी CRA तंत्रज्ञान वापरू शकता तर ते डाळिंब आंबा पेरू सीताफळ मोसंबी आहे लिंबूवर्गीय फळ आहे या सर्व पिकांसाठी तुम्ही हे CRA फळबाग लागवडीचं तंत्रज्ञान हे वापरू शकता. याचे फायदे म्हणजे कमी पाण्यात तुम्हाला जास्त उत्पादन घेता येतं. हवामान बदलाचं कमी परिणाम आपण त्या फळपिकांना होणार आहे. याचं खर्चावर तुमच्या नियंत्रण होणार आहे. दर्जेदार फळांचं उत्पादन होणार आहे. दीर्घकालीन टिकाऊ शेती ही तुमची राहणार आहे बरोबर. आता CRA फळबाग या तंत्रज्ञानाच्या अंतर्गत लागवड करताना तुम्हाला लागणार काय साहित्य आहे तर ते पाईपचे तुकडे 3-4 इंच व्यासाचे साधारणतः 3 फुटांचे असे 4 पाईपचे तुकडे लागणार आहेत. रेती वाळू लागणार आहे. चांगलं कुजलेलं शेणखत आणि किंवा गांडूळ खत हे लागणार आहे. आता हे काय करायचंय ज्या ठिकाणी तुम्हाला लागवड करायची तिथं 2x2x2 फुटांचे खड्डे तुम्हाला घ्यायचे आहेत. PVC पाईप खड्ड्याच्या 4 कोपऱ्यात तुम्हाला ते सरळ उभे राहतील असे रोवून घ्यायचे आणि मध्यभागी तुमचं ते फळपीक येणार आहे. आता ते पाईप मध्ये तुम्हाला काय करायचंय माती शेणखत रासायनिक खतांच्या मिश्रणाने तो खड्डा आहे तो तुम्हाला 1.5 फुटांपर्यंत भरून घ्यायचा आहे. 1.5 फूट खड्डा तुमचा भरल्यानंतर कलम आणि रोपांची लागवड करून उर्वरित 1/2 फुटाचा खड्डा जो राहिलेला आहे तो तुम्हाला मातीनं भरून घ्यायचा आहे. आणि ज्या 4 पाईप सुरुवातीला आपण 1/2 फूट गांडूळ खत शेणखत आणि त्यानंतर 1.5 फूट चाळलेल्या बारीक वाळूने किंवा जाडी भरडी वाळू भरली तरी चालेल. त्यानं त्या फक्त पाईप भरून घ्यायच्यात वेगळ्या म्हणजे खड्डा वेगळा भरणार आहे आपण आणि 4 कोपऱ्यातल्या पाईप वेगळ्या भरणार आहेत. आणि यानंतर हळूपणे PVC पाईप उचलून घ्यायचे. पाईप उचलल्यानंतर 2 फूट खोलीचे सलग वाळूचे कॉलम तयार होतील तुमचे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे रोपा आणि कलमांना तुम्हाला सिंचन द्यायला अतिशय उपयुक्त होणार आहे. तर हे अशा प्रकारे सांगितल्याप्रमाणे तुम्ही CRA फळबाग लागवडीचं तंत्रज्ञान स्वतः आपल्या शेतामध्ये तुम्ही नक्कीच याचा प्रयत्न करून पाहायला पाहिजे. आता जो हवामान बदल होतोय सध्या आपण बघतोय त्यासाठी हे अतिशय उपयुक्त असं CRA तंत्रज्ञान आहे.
1: नक्कीच धन्यवाद मॅडम.
2: धन्यवाद.
0: शेतकरी बंधूंना कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं बदलत्या हवामानानुसार खरीप हंगामाची पूर्वतयारी याविषयी. कोरेगाव येथील सहाय्यक कृषी अधिकारी हिमगौरी

है ये प्रोग्राम थोड़ी ही देर में।

श्रोते, दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आलं. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर, तसेच AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी आणि न्यूज ऑन AIR ऍपवर, तसेच FM 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकलं. रात्रीचे 11:10 आणि 40 सेकंद झाली आहेत. ही प्रसारण सभा आता समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीच्या उद्याच्या पहिल्या प्रसारणाकरिता आपण भेटणार आहोत 5:50 दरम्यान AIR